सुप्रभात श्रोते हो, एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 8 अधिक ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 29 मे 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या या प्रसारणसभेत मी वैशाली नांदगावकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेला प्रारंभ करत आहोत मंगल ध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनेवर वाजवलेला राग जौनपुरी आपण ऐकलात. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, चांगले विचार हे अमृतासमान असतात, त्यामुळं आपल्या अंतर्मनात जे जे काही वाईट आणि विनाशक आहे त्याचा अंत होतो. म्हणून चांगल्या विचारांचं श्रवण आपण कायम करायला हवं. याच अनुषंगानं चांगल्या विचारांचं अमृत देणाऱ्या अमृतधारा या कार्यक्रमात ऐकूयात कर्तव्यपरायणता याविषयी डॉ शिरीष खेडगीकर यांचे विचार.
1: सामान्यपणे कर्तव्यपरायणता हा चारित्र्यसंपन्न व्यक्तीच्या अंगी असलेला महत्वाचा गुणविशेष असतो. कर्तव्यपालन ही नैतिक जबाबदारी मानून कर्तव्य परांमुख न राहता सदैव कर्तव्यपरायण असणाऱ्या व्यक्ती समाजात सर्वांना आवडतात आणि नावलौकिक कमावतात. बालपणी ज्यांची वात्सल्यपूर्ण वातावरणात जडणघडण होते आणि आज्ञापालनाचे संस्कार ज्यांच्यावर बालपणापासून झालेले असतात त्या व्यक्ती मोठेपणी त्यांच्या कर्तव्याचं योग्य प्रकारे पालन करतात असं सामान्यपणे आढळून येतं. भगवद्गीतेतील 18 अध्यायांमधील 700 श्लोक जो अभ्यासतो आणि गीतेचा संदेश जो आचरणातही आणतो त्याला कर्तव्यपरायणता म्हणजे काय हे समजावून सांगण्याची गरजच पडत नाही. कारण फळाची अपेक्षा न ठेवता कर्माद्वारे कर्तव्यपालनाची म्हणजेच निस्वार्थ कर्मयोगाची शिकवण त्याला या ग्रंथानं दिलेली असते. कौटुंबिक कर्तव्यांप्रमाणे आपल्या देशासाठी, संस्कृतीसाठी आणि भाषेसाठी सुद्धा काही कर्तव्य पार पाडणं जरुरीचं असतं. देशाप्रती करावयाची नागरिकांची कर्तव्य भारतीय संविधानात नमूद केलेली आहेत. संविधानाचा, राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा आदर, देशाच्या सार्वभौमत्वाचं आणि एकात्मतेचं रक्षण, महिलांचा सन्मान, संस्कृतीचं आणि पर्यावरणाचं संवर्धन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार ही प्रत्येक भारतीय नागरिकानं पाळावयाची कर्तव्य आहेत. 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना शिक्षणाची संधी देण्याचं पालकांचं कर्तव्य 86व्या घटनादुरुस्तीनंतर 2010 संविधानात समाविष्ट करण्यात आलं. कर्तव्य हाच हक्काचा खरा स्रोत आहे. या गांधीजींच्या उक्तीप्रमाणे मागण्याआधी आपण केलेल्या कर्तव्यपालनाचा हिशोब प्रत्येकानं स्वतः करावा. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मनुष्याला वेगवेगळ्या कर्तव्यांचं पालन करावं लागतं. विद्यार्थी दशेत ज्ञानार्जनाचं कर्तव्य, त्यानंतर अर्थार्जनाचं कर्तव्य आणि त्यानंतर वैवाहिक जीवनातील कर्तव्य मनुष्याला पार पाडावी लागतात. मनुष्य हा समाजशील प्राणी असल्यामुळं समाजाप्रती असणाऱ्या कर्तव्यांचं पालन करायलाच हवं. मातृऋण, पितृऋण आणि गुरुऋणातून मुक्त होणं जसं आवश्यक असतं तसं समाजाप्रती असलेल्या कर्तव्यांचं पालन करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असते. त्याचप्रमाणे देशवासियांच्या आशा अपेक्षांच्या पूर्ततेची जबाबदारी राज्यकर्त्यांना पार पाडावयाची असते. राज्यकर्त्यांनी लोकांमध्ये राहिलं पाहिजे आणि लोकांसाठी जगलं पाहिजे असा कर्तव्यपरायणतेचा विचार मांडणाऱ्या आणि अंमलातही आणणाऱ्या आदर्श लोककल्याणकारी राज्यकर्त्यांमध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा समावेश होतो. लोकांची सेवा हीच देवपूजा मानून त्यांनी केलेला राज्यकारभार आदर्श होता. अस्पृश्यता निवारणाचा प्रयत्न त्यांनी केला आणि स्वतःच्या मुलीचा त्या काळी आंतरजातीय विवाह करून सामाजिक सुधारणांचं बीज रोवलं. कवी, कलाकार आणि कारागिरांचा सन्मान, हुंडाबंदी, दारूबंदी आणि कुऱ्हाडबंदी करून सामाजिक सुधारणांच्या जोडीनं पर्यावरण संरक्षणाचं कार्य करून राज्यकर्त्यांसाठी कर्तव्य

0: नारायणतेचा आदर्श घालून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कामगिरीचे स्मरण सर्वांसाठी प्रेरणादायक आहे.
1: अमृतधारा या कार्यक्रमात कर्तव्यपरायणता याविषयी डॉक्टर शिरीष खेडगीकर यांचे विचार आपण ऐकलेत. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर श्रोतेहो आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
3: आज तर पार्टी हवी,
4: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
5: आयडिया, इथेच करूया पार्टी.
6: पिझ्झा पार्टी,
4: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
7: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
8: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
9: ऐकलं नाही?
8: नो शेअरिंग.
7: RBI सांगते, जाण पारवाना सतर्क राहा.
1: श्रुती हो, आता आनंद घेऊयात भक्तीरसाचा. कार्यक्रम प्रसारित करत आहोत स्वरांजली.

श्रुतीहो, या जगात निरपेक्ष प्रेम हे फक्त ईश्वरच करत असतो. बघा ना, आपण देवाची आठवण फक्त संकटातच काढतो, शिवाय त्याच्यासमोर हात जोडला की त्याला काही ना काही मागतोच. पण यामुळे देव काही आपल्याला कंटाळत नाही, नाही तो कधी आपल्यावर राग धरतो. भक्ताचा मिळालेला क्षणिक सहवास देखील त्याला सुखावून जातो. म्हणून तर त्याच्या या उदात्त रूपापुढं आपण कायम लीनच होतो आणि त्याच्या कृपेचं दान कायम आपल्या पदरी पडावं हेच आपलं मागणं असतं.

लता मंगेशकर यांच्या स्वरात रामकृष्ण बापू सोमय्याजी यांची रचना आपण ऐकलीत. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. श्रुतीहो विठू माऊली म्हणजे भक्ताचा आधार. आयुष्यातील उतार चढावांनी थकला बागला जीव जेव्हा विठूचरणी लीन होतो तेव्हा त्याच्या मनात एक वेगळीच शांती मिळते. म्हणूनच माऊलीचे गुण गाताना आणि त्यांची आराधना करताना भक्ताला एक निराळाच आनंद मिळत असतो, नाही का?

पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात भक्तिरजना आपण ऐकलीत. संगीत नंदू होनप यांचं होतं. श्रोतेहो, राधाकृष्णाचं प्रेम म्हणजे भक्तीची परमोच्च स्थिती. त्यांच्या प्रीतीचे आणि भक्तीचे दाखले युगानुयुग दिले जात आहेत. राधेची हरिभक्तीची ओढ तर शब्दात येत आहे. हरिचरणी तिनं आपलं अवघं आयुष्य समर्पित केलं आहे. या समर्पणाची तुलना इतर कशाशीही करता येऊ शकणार नाही अशा या राधेच्या कृष्णभेटीसाठी आसुसलेल्या मनातील भावना पी सावळारामांनी अगदी सुंदररित्या शब्दबद्ध केल्या आहेत.

आशा भोसले यांच्या स्वरात पी सावळाराम यांची रचना आपण ऐकलीत. संगीत वसंत प्रभू यांचं होतं. श्रुतीहो दया क्षमा आणि शांती यांचं आपल्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान आहे, कारण यामुळे आपलं आयुष्य अतिशय सुखमय होतं. नातेसंबंधातील स्नेहबंध कायम राहतो तर सामाजिक जीवन देखील सुरक्षित राहतं. भगवान गौतम बुद्धांनी या तत्वांचा स्वतः अंगीकार केला आणि त्याचा प्रसार देखील केला. आज आपण त्यांची आराधना करतो, पण त्यांनी दिलेली ही शिकवण कितपत अंमलात आणतो याचा आपण कधी विचार केला आहे का? तो करणं खूप गरजेचं आहे, कारण आज आपण शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि जागतिक पातळीवर देखील अस्थिर झालेलो आहोत. ही अस्थिरता संपावी असं वाटत असेल तर भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या शिकवणीला आचरणात आणणं अत्यंत आवश्यक आहे.

कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गौरा पालकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत मधुकर पाठक यांचं होतं. श्रोते हो, भक्तिरसाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात.

सुमन कल्याणपूर यांच्या आणि सहकाऱ्यांच्या स्वरात विंदूजी यांची रचना आपण ऐकलीत. संगीत गोविंद प्रसाद जयपूरवाले आणि भावदीप जयपूरवाले यांचं होतं. श्रुती हो, आपला देश ही आपली ओळख असते, आपला स्वाभिमान असतो, त्यामुळे आपल्या हातून कायम अशीच कृती व्हायला हवी ज्यामुळे आपल्या देशाचं नाव आणि प्रतिमा ही कायम उंचावलेली राहील. यासाठी देशभक्तीचा दीप आपल्या अंतर्मनात कायम तेवत राहायला हवा. म्हणूनच कार्यक्रमाची सांगता करत आहोत या देशभक्तीपर गीतानं.

0: समूह स्वरात वसंत बापट यांची रचना आपण ऐकली, तर संगीत कानू घोष यांचं होतं. श्रोतेहो स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता प्रसारित करत आहोत कृषी वाणी, हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान.

0: आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: आपलं डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
2: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
1: सगळं काय चाललंय?
2: बिल बनतंय.
1: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
3: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, मी डॉक्टर अमोल प्रल्हादराव सोळंके, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय हट्टा येथे प्राचार्य या पदावर कार्यरत आहे. तरी आपण आज आधुनिक शेतीतील एका प्रभावी तंत्रज्ञान म्हणजेच वनस्पती वाढ नियामक असलेली प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स यांचा पिकांच्या वाढ व उत्पादनात होणारे योगदान समजून घेणार आहोत. याचे कारण जाणून घ्यायचेच जर झाले तर वनस्पतीच्या वाढीवर अंतर्गत हार्मोन जसे की ऑक्झिन असेल, जिबरलिन असेल, सायटोकायनिन असेल, अब्सेसिक ऍसिड असेल आणि त्यासोबतच इथिलिन हे नियंत्रण ठेवतात. हवामान बदलामुळे होणारा उष्णता ताण, पोषणातील असंतुलन यामुळे या सर्व हार्मोन्सचे संतुलन बिघडत चाललेले आपण अनुभवतो. याचा परिणाम म्हणून हार्मोनल असंतुलनामुळे अंकुरण कमी होणे, फुलधारणा घटणे, फळगळ होणे, कमी दाणे भरणे किंवा दाण्यांचा आकार हा सारखा नसणे आणि याचा एकंदरीत जर परिणाम बघितला तर उत्पादनात घट दिसून येते. काही वेळा झाडांची वाढ अनियंत्रित होते किंवा उंची जास्त वाढून लॉगिंगची समस्या निर्माण होते, जसं की आपण व्हीट या पिकामध्ये बघतो. याचा उपाय जर आपल्याला बघायचा झालं तर योग्य प्रमाणात व योग्य अवस्थेत, कारण पीजीआर म्हणजेच वनस्पती वाढ नियामक यांचा वापर किंवा उपयोग हा खूप कमी प्रमाणात लागतो, पण याचा उपयोग हा योग्य प्रमाणात आणि योग्य अवस्थेत केल्यास पिकाची वाढ नियंत्रित करता येते. जसं की वेगवेगळ्या वाढ नियामकाचा वेगवेगळा उपयोग वेगवेगळा आहे. ऑक्झिन फुलगळ कमी करण्यासाठी आणि फलधारणा वाढवण्यासाठी उपयोगी ठरतं. जिबरलिक ऍसिडचं काम अंकुरण किंवा पेशी वाढ करणे आहे. सायटोकायनिन कोशिका विभाजन किंवा पानाची वाढ सुधारणे. सॅलिसिलिक ऍसिड याचं ताण सहनशीलता वाढवणे किंवा ताण सहन करण्याची शक्ती झाडामध्ये निर्माण करणे हे आहे. तर सायकोसेल वनस्पतीमधील उंची नियंत्रित करून लॉगिंग ही समस्या निर्माण होते ती कमी करते. त्यामुळे फवारणी जर आपल्याला वनस्पती वाढ नियामकाची फवारणी करायची झाली तर सकाळी किंवा संध्याकाळी करावी, जेणेकरून दुपारी असलेला विंड उन्हाचा त्यावर वाईट परिणाम होणार नाही अशी आपण शिफारस करत असतो. आणि शिफारस केलेल्या प्रमाणातच याचा वापर करावा. चुकीच्या प्रमाणात वापर केल्यास त्याचा उलट परिणाम देखील आपल्याला जाणवू शकतो. आणि या सर्व माहितीमधून निष्कर्ष काढायचा झाला तर पीजीआर हे पिकाच्या वाढीचे सूक्ष्म नियंत्रण करणारे प्रभावी साधन आहे. योग्य वापर केल्यास उत्पादनात वाढ, गुणवत्ता सुधारणा आणि ताण सहनशीलता मिळवता येते. त्यामुळे मी सर्व शेतकरी मित्रांना असं आवाहन करतो की पीजीआरचा वापर करताना वैज्ञानिक मार्गदर्शन घ्या, उपयोग करताना योग्य प्रमाणात योग्य वेळी वापर करवा, जेणेकरून तुम्हाला त्याचा परिणाम म्हणून तुमच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. धन्यवाद.

0: कृषीवाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत फिस्ट नीती फाउंडेशन. जीवनशैलीच्या आजारांवर प्रभावी उपाय आता आपल्या जीवनशैलीतच आहे. आजाराच्या मूळ कारणांवर मात करून आरोग्य संपन्न जीवनाकडे पाऊल टाका. फिस्ट नीती, बन्सीलाल नगर, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 71 15 35 53. लक्षात ठेवा, रोजच्या आहारातील योग्य निवड हीच आरोग्याची गुरुकिल्ली. फिस्ट नीती, एक श्वास एक खास एक विश्वास.
1: नमस्कार श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी किरण मातकर आपलं स्वागत करते.

0: श्रोते हो, औषधं शरीराला वाचवतात पण अन्न शरीर घडवतं. आजचा आपला विषय असा आहे जो सोयीच्या नावाखाली आपल्या स्वयंपाकघरात शिरला आहे, प्रोसेस्ड आणि पॅकेज फूड. यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे जीवनशैली आणि आहारतज्ञ डॉक्टर राहुल बडे. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार श्रोते हो.
0: डॉक्टर, आजकाल बिस्किट्स, चिप्स, रेडी टू ईट नूडल्स किंवा पॅकेज ज्यूस हे सगळं इतकं सहज उपलब्ध आहे की ते रोजच्या आहाराचा भाग बनलंय. खरंच हे पदार्थ इतके हानिकारक आहेत का?
1: हो, आणि यातील मुख्य समस्या फक्त त्या पदार्थाची चव नाही तर त्या मागच्या प्रोसेसिंगची म्हणजेच प्रक्रियेची आहे. बहुतेक पॅकेज फूडमध्ये त्रिसूत्री असते, अति साखर, अति मीठ आणि अपायकारक चरबी किंवा ट्रान्सफॅट. हे सर्व पदार्थ आपली जीभ तर तृप्त करतात, पदार्थांची शेल्फ लाईफही वाढवतात, पण शरीराच्या पेशींना जे हवं असतं ते पोषण मात्र यात नसतं. सोप्या भाषेत सांगायचं तर हे पदार्थ पोट भरतात पण पेशींना उपाशी ठेवतात.
0: म्हणजे पोट भरणं आणि पोषण मिळणं यात मोठी दरी आहे तर?
1: हो, अगदी बरोबर. हे पदार्थ रक्तातील साखर वेगाने वाढवतात ज्यामुळे इन्सुलिन स्पाइक होतो. वारंवार असं झाल्यामुळे शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो आणि मग हाच इन्सुलिन रेझिस्टन्स पुढे जाऊन थकवा, फॅटी लिव्हर, पीसीओएस आणि मधुमेह यांचं मूळ कारण बनतो.
0: बापरे, म्हणजे डॉक्टर हा छोटासा स्नॅक्सचा पुढा शरीराचं पूर्ण मेटाबॉलिझम बिघडवू शकतो तर?
1: नक्कीच. पॅकेज्ड फूड हे भूक भागवत नाहीत तर मेंदूला अशा प्रकारे उत्तेजित करतात की तुम्हाला ते पुन्हा पुन्हा भूक लागेल. यालाच आपण फूड क्रेव्हिंग म्हणतो. याशिवाय दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अॅलर्जी आणि सूक्ष्म सूज किंवा आपण सब क्लिनिकल इन्फ्लमेशन त्याला म्हणतो. पॅकेटमधील प्रिझर्वेटिव्ह आणि कृत्रिम रंगांमुळे अनेकांना ऍसिडिटी, त्वचेवरती पुरळ येणं, मायग्रेन किंवा सांधेदुखी सारखे त्रास होतात. शरीर ओरडून सांगत असतं की हे सगळं तुम्ही करताय ते मला मान्य नाही, पण आपण सोयीसाठी त्याकडे दुर्लक्ष करत असतो.
0: डॉक्टर, मसाले किंवा तयार पिठांमध्ये होणारे भेसळ याबद्दल आपण काय सांगणार?
1: मॅडम, जेवढी प्रक्रिया जास्त तेवढी भेसळीची शक्यता जास्त.
0: अच्छा.
1: म्हणून मी नेहमी म्हणतो की जास्त मार्केटिंग जिथे असेल तिथे शंका आपल्याला आलीच पाहिजे. शक्य असेल तिथे संपूर्ण स्वरूपातील पदार्थ आपण निवडावे आणि घरच्या घरी बनवलेले साधे मसाले हे औषधासारखे काम करतात हे आपण जाणतोच.
0: पण डॉक्टर, आपला वेळ वाचतो, प्रवासात सगळं सोयीचं असतं, मग त्यांनी काय करावं बरं?
1: सोय तर आपल्याला हवीच, पण ती नक्की कोणत्या किमतीत आपण मिळवतोय? आपण चव आणि वेळेच्या बदल्यामध्ये आपलं मेटाबॉलिक आरोग्य विकत देतोय का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. श्रोत्यांसाठी मी काही सोपे नियम सांगतो. बारकोड आणि बॉक्स यापासून दूर राहा. पॅकेटवरच्या निरोगी चित्राला कधीच भूलू नका. हेल्दी किंवा लाईट अशा शब्दांना फसू नका. मागे दिलेले घटकांची यादी आपण जरूर वाचावी. ज्या पदार्थांमध्ये 5 पेक्षा जास्त घटक आहेत आणि जे शब्द तुम्हाला उच्चारता येत नाहीत तो पदार्थ हा रोजचा नसावा, म्हणून तो टाळलेलाच बरा. आणि साखरेची लपलेली नावं किंवा लपलेली चरबी ओळखायला आपण शिकलं पाहिजे.
0: श्रोते, खूपच मोलाचा सल्ला आज डॉक्टरांनी आपल्याला दिला. पॅकेज पदार्थ हे अपवाद असावेत, नियम नको ना?
1: अगदी योग्य. श्रोते हो, निसर्गाने बनवलेले पदार्थ शरीर ओळखतं आणि इंडस्ट्रीने किंवा उद्योगांनी बनवलेले पदार्थ यांच्याशी शरीराला संघर्ष करावा लागतो. म्हणून सोय निवडताना आरोग्याची किंमत मोजू नका, नैसर्गिक अन्नाला आपण प्राधान्य द्यायला पाहिजे.
0: डॉक्टर राहुल बडे सर, आज आपण खूपच उपयुक्त आणि आमचे डोळे उघडणारी माहिती आपण दिलीत. श्रोते हो, आरोग्य मोठ्या बदलांनी नाही तर रोजच्या छोट्या आणि योग्य निवडींनी घडत असतं. पुढच्या भागात आपण बोलणार आहोत जेवणाच्या वेळांबद्दल. आपल्यासोबत असतील जीवनशैली आणि आहारतज्ञ डॉक्टर राहुल बडे. श्रोते हो, लक्षात ठेवा, आपलं आरोग्य केवळ औषधांच्या बॉक्समध्ये नाही तर आपल्या श्वासात, घासात आणि विश्वासात आहे. धन्यवाद डॉक्टर.
1: धन्यवाद मॅडम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत फिस्ट नीती फाउंडेशन. जीवनशैलीच्या आजारांवर प्रभावी उपाय आता आपल्या जीवनशैलीतच आहे. आजाराच्या मूळ कारणांवर मात करून आरोग्य संपन्न जीवनाकडे पाऊल टाका. फिस्ट नीती, बन्सीलाल नगर, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93715535353. लक्षात ठेवा, रोजच्या आहारातील योग्य निवड हीच आरोग्याची गुरुकिल्ली. फिस्ट नीती, एक श्वास, एक खास, एक विश्वास.
3: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
4: atmamalikonline.com. आत्मा मालिक.
5: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल

एन्झाईम प्रथिनांचं विघटन करतं. स्वयंपाकघरातील अन्नाचे डाग, रक्ताचे डाग किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ हे प्रोटीनियसच्या मदतीनं सहजपणे काढता येतात. लिपेस हे एन्झाईम तेल आणि चरबीचं विघटन करतं, त्यामुळे तेलकट भांडी, फरशीवरील तेलाचे डाग याची स्वच्छता प्रभावीपणे करता येते. अमायलेज हे एन्झाईम स्टार्चचं विघटन करतं, तर सेल्युलेज हे कापड आणि वनस्पतीजन्य तंतूंचं विघटन करतं. या सर्व एन्झाईम्सच्या एकत्रित कार्यामुळे बायोक्लिन्झर अत्यंत प्रभावी स्वच्छता साधन बनतं. बायोक्लिन्झरमध्ये तयार होणारी सेंद्रिय आम्ल सुद्धा त्यांच्या कार्यक्षमतेसाठी महत्वाची असतात. ऍसिटिक ऍसिड हे त्यापैकी सर्वात प्रमुख आहे. ऍसिटिक ऍसिड हे एक प्रभावी जंतुनाशक असून ते बॅक्टेरिया आणि फंगसच्या वाढीस प्रतिबंध करतं. याशिवाय ते दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं. लॅक्टिक ऍसिड हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे जो सूक्ष्मजीवांच्या वाढीवर नियंत्रण ठेवतो. बायोक्लिन्झरचं पीएच मूल्य साधारणत अंमलीय असतं, जे 2.5 ते 4 या दरम्यान असतं. हे अंमलीय वातावरण अनेक हानिकारक जीवाणूंना प्रतिकूल असतं, त्यामुळं बायोक्लिन्झर जंतुनाशक म्हणून प्रभावी ठरतं. याशिवाय अंमलीय पीएचमुळं खनिज साठे आणि घाण सहजपणे विरघळतात. या द्रावणामध्ये फ्लॅवोनॉइड्स, टॅनिन्स, सॅपोनिन्स आणि अल्कलॉइड्स यासारखे नैसर्गिक रासायनिक घटक सुद्धा असतात. फ्लॅवोनॉइड्स हे अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतं आणि सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रतिबंध करतात. टॅनिन्स हे बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असलेले घटक आहेत. सॅपोनिन्स हे नैसर्गिक सर्फंक्टन्स आहेत, जे पाण्याचा पृष्ठताण कमी करतात आणि घाण काढण्यास मदत करतात. त्यामुळे बायोक्लिन्झरमध्ये नैसर्गिकरित्या फेस तयार होतो आणि स्वच्छता अधिक प्रभावी होते. बायोक्लिन्झरची कार्यपद्धती समजून घेताना बायोडिग्रेडेशन ही संकल्पना महत्वाची ठरते. बायोडिग्रेडेशन म्हणजे सेंद्रिय पदार्थांचं सूक्ष्मजीवांद्वारे विघटन होणं. बायोक्लिन्झरमधील एन्झाईम्स मोठ्या आणि गुंतागुंतीच्या सेंद्रिय अणूंना लहान आणि साध्या अणूंमध्ये विभाजित करतात. हे लहान अणू पाण्यात सहज विरघळतात आणि पर्यावरणात सुरक्षितपणे मिसळतात. त्यामुळे बायोक्लिन्झर वापरल्यानंतर कोणताही हानिकारक अवशेष राहत नाही. जंतुनाशक कार्यपद्धतीच्या दृष्टीनं बायोक्लिन्झर अत्यंत प्रभावी आहे. बॅक्टेरिया आणि फंगस यांची वाढ रोखण्यासाठी बायोक्लिन्झरमध्ये तयार होणारे ऍसिड्स आणि जैवसक्रिय घटक महत्वाची भूमिका बजावतात. संशोधनामध्ये झोन ऑफ इनहिबिशन चाचणीद्वारे बायोक्लिन्झरची जंतुनाशक क्षमता तपासली जाते. या चाचणीत ज्या ठिकाणी बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत त्या क्षेत्राचा व्यास मोजला जातो. हा व्यास जितका मोठा तितकी जंतुनाशक क्षमता जास्त असते. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायोक्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉ पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर का।
1: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे।
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999187।
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती। काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
5: नीट जेईई की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग।

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. अष्टविनायक चित्रपटातील या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. श्रोतो आपण ऐकत आहात डॉ परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं गीत पण ऐकलं. साधी माणसं चित्रपटातील या गीताला संगीत दिलं होतं आनंद घन यांनी.
1: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रुतीहू डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात.
2: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
3: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
2: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी. 11 साइंस एंड CBSE बोर्ड स्कॉलरशिप भी मिलेगी.
4: विजिट atmamalikonline.com.
0: FM बैंड 101.7 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 मराठीतून प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित केल्या जातील.
5: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
6: मेरे प्यारे देशवासियों, जब हमारे दृढ़ संकल्प के साथ सामूहिक भागीदारी का संगम होता है तो पूरे समाज के लिए अद्भुत नतीजे सामने आते हैं. इसका सबसे ताजा उदाहरण है एक पेड़ मां के नाम. ये अभियान अद्भुत अभियान था. जन भागीदारी का ऐसा उदाहरण वाकई बहुत प्रेरित करने वाला है. पर्यावरण संरक्षण को लेकर शुरू किए गए इस अभियान में देश के कोने कोने में लोगों ने कमाल कर दिखाया है. मैं ऐसे सभी प्रयासों की हृदय से सराहना करता हूं. मेरा आपसे भी आग्रह है कि एक पेड़ मां के नाम इस पवित्र अभियान से आप जरूर जुड़िए.
7: नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा. अरे वा, जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा. संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. आजच कॉल करा 96 37 35 49 85 9637 354 985.
8: युगा युगाची गणना तुझी, चूल आणि मूल हीच होती. भोगवादाची शिकार तू, शोभेची बाहुली होती. घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा. तू दाखविला कसब तुझ्यातला, गळून पडला अहंकार पुरुषातला. ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा. तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा. तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा.
9: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सीबीएसईच्या 12वी परीक्षेचं पुनर्मूल्यांकन, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्यातला दुष्काळ नाहीसा करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. सत्तेत सहभागापासून वंचित असल्याबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची खंत. प्रख्यात शायर डॉ बशीर बद्र यांचं भोपाळ इथं निधन. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत 29 महाविद्यालयांना

0: प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश आणि नीट पेपरफुटी प्रकरणी नांदेड इथं दोन विद्यार्थिनींसह कुटुंबियांची चौकशी। आता सविस्तर बातम्या। सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली। विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल, मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यांनी सांगितलं। ते म्हणाले,
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से उनकी आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है। पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए। हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे।
0: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला। मे 2023 मध्ये काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर सिद्धरामय्या दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले होते। यापूर्वीही त्यांनी 2013 ते 2018 या कालावधीत मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती। काँग्रेस पक्षाला कर्नाटक विधानसभेत स्पष्ट बहुमत आहे, त्यामुळे नामनिर्देशित मुख्यमंत्र्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करावं अशी विनंती सिद्धरामय्या यांनी राज्यपालांकडे केली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली। या भेटीदरम्यान फडणवीस यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत माहिती दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ही नेहमीच अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असते अशी भावना फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली। नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यातला दुष्काळ नाहीसा करणार असा मानस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। काल लातूर जिल्ह्यात अहमदपूर इथं पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते। अल निनोमुळे कमी पावसाचं भाकीत व्यक्त होत असताना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही शिंदे यांनी दिली। माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या शिवसेना प्रवेशानंतर अहमदपूर परिसरातल्या हजारो कार्यकर्त्यांनी काल उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। दरम्यान या मेळाव्यात पोलिसांनी पत्रकारांशी कथित धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे। यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुती एकजुटीनं निवडणूक लढवणार असून सर्व 17 जागांवर विजय मिळवणार असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे। ते काल दिल्ली इथं पत्रकारांशी संवाद साधत होते। महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट करत जागावाटप सन्मानाने होईल असं त्यांनी सांगितलं। सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत पूर्णपणे संवेदनशील असून भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्याची माहिती शिंदे यांनी दिली। मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयाचा आढावा घेत सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातूनही समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी नमूद केलं। जरांगे यांना उपोषण करण्याची वेळ येऊ नये ही सरकारची भूमिका असल्याचंही शिंदे यांनी स्पष्ट केलं। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 मे पासून बेमुदत उपोषणाचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे। मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत आज संपत आहे। भाजप शिवसेना युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे। ते काल यवतमाळ इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते। रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नसून पक्षाचा एखादा मंत्री असायला हवा होता अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली। भाजपच्या कोट्यातून आम्हाला विधान परिषद किंवा महामंडळ मिळायला हवं असं सांगतानाच महायुतीत रिपाईला दुर्लक्षित करू नये अशी अपेक्षाही आठवले यांनी व्यक्त केली। मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद काल राज्यात भक्तिभावाने साजरा झाला। मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर इथं बकरी ईदनिमित्त छावणी ईदगाह मैदानात मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या। हिंगोलीतल्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात आलं। बीड जिल्ह्यात विविध ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येत

0: उपस्थित राहून नमाज पठण करत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं जय जय रघुवीर समर्थ सेवाभावी संस्था, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. धाराशिव इथं जयोस्तू प्रतिष्ठानच्या वतीनं सावरकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बीड इथल्या सावरकर महाविद्यालयातही सावरकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. प्रख्यात शायर डॉ बशीर बद्र यांचं काल भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. बद्र यांना बऱ्याच काळापासून स्मृतीभ्रंशाचा आजार होता. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती सातत्यानं खालावत होती. काल त्यांचं निधन झालं. बशीर यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत.
1: जिंदगी तूने मुझे कब्र में कम दी है जमीन, पाव फैलाऊ तो दीवार से सर लगता है. आयुष्याकडे अशी तक्रार करणारे बशीर बद्र यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1935 रोजी उत्तर प्रदेशात अयोध्या इथं झाला. अलीगड मुस्लिम विद्यापीठातून PhD पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी मेरठ इथल्या महाविद्यालयात उर्दू विभागाचे प्रमुख म्हणून शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं. बशीर यांचे हिंदीत 12 अधिक तर उर्दूत 7 काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. खुदा हमको ऐसी खुदाई न दे की अपने सिवा कुछ दिखाई न दे अशा साध्या सोप्या शब्दांचा नेमका वापर हे बशीर यांच्या रचनांचं सौंदर्य मानलं जातं. त्यांच्या रचनांमधून स्नेह, विरह आणि वेदनेसह जीवनातलं प्रतिबिंब उमटतं. म्हणूनच त्यांच्या रचना जनमानसात प्रिय ठरल्या. आपल्या एका रचनेत ते म्हणतात, सात संदूकों में भरकर दफन कर दो नफरते, आज इंसान को मोहब्बत की जरूरत है. आकाशवाणी बातम्यांसाठी हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर.
0: साहित्यातील योगदानाबद्दल डॉ बशीर बद्र यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. ज्येष्ठ गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी बद्र यांना श्रद्धांजली वाहिली. बद्र यांच्या निधनाबद्दल साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. नांदेड शहरातील ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ ज्योती देशमुख यांचं काल नांदेड इथं निधन झालं. त्या 83 वर्षांच्या होत्या. डॉ देशमुख यांनी नांदेड इथं महिला महाविद्यालय सुरू करण्यात पुढाकार घेतला. अर्धापूर इथं मीनाक्षी देशमुख मुलींचे हायस्कूल स्थापन करण्यातही त्यांचं मोलाचं योगदान होतं. देशमुख यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन समितीच्या सदस्य म्हणूनही कार्य केलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या पथकानं नांदेड शहरात काल 2 ठिकाणी चौकशी केली. पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून शहरातल्या 2 विद्यार्थिनींची आणि कुटुंबाची चौकशी करण्यात आली. यापूर्वीही 16 मे रोजी नांदेडमध्ये एका विद्यार्थिनी आणि पालकांची सीबीआयच्या पथकानं चौकशी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण ऑनलाईन तपासणीमध्ये 40%पेक्षा कमी गुण म्हणजेच एफ ग्रेड मिळाला आहे अशा तब्बल 29 महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठानं दिले आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या सर्वाधिक 18, लातूर जिल्ह्यातल्या 7 आणि परभणी जिल्ह्यातल्या 4 महाविद्यालयांचा समावेश आहे. राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 46.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 41.2, छत्रपती संभाजीनगर 39.6, बीड 39.1 तर धाराशिव इथं 38.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सीबीएसईच्या 12वी परीक्षेचं पुनर्मूल्यांकन, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्यातला दुष्काळ नाहीसा करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. आणि प्रख्यात शायर डॉ बशीर बद्र यांचं भोपाळ इथं निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, आता जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

सर्वप्रथम जाणून घेऊयात आमच्या केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांविषयीची माहिती. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे. 7:50 इंद्रधनू. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल सकाळी 8:40 9:10 10:30 आणि दुपारी 2:00. 10:00 गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:05 गाता रहे मेरा दिल माहिती आणि निवेदनासह जुने आणि हिंदी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम.

श्रोतेहो, आता जाणून घेऊयात मुंबई केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या आणि आमच्या केंद्रावरून सहक्षेपित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांविषयीची माहिती. सकाळी 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम, दुपारी 12 वनिता मंडळ या महिलांसाठीच्या कार्यक्रमात पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि घरगुती उपाय योजना याविषयी डॉ वैशाली तौर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. आजची रेसिपी यामध्ये सातू सरबत. त्याचप्रमाणे छाया भारसवाडकर यांची टाइम आउट ही कथा देखील आपण ऐकू शकाल. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. 1:05 गीतबहार, 1:40 सिंधुदुर्ग जिल्हा वार्तापत्र, 2:30 विविध भारती सेवेचे कार्यक्रम, सायंकाळी 5:30 युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

सायंकाळी 6:30 स्वस्थ भारत या कार्यक्रमात दात आणि हृदयाचे आजार याविषयी घ्यावयाची काळजी याविषयी माहिती देतील डॉक्टर स्नेहा याशेटवार. 7:15 वृत्तविशेष. 7:30 शेतशिवार. 8:15 लोकसंगीत. 8:30 भावधारा.

रात्री 9:30 करंट अफेअर्स, 10 नादबर महाशास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, दरम्यान सकाळी 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू।

श्रोतेहो, ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर ठीक 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, रोजच्या धकाधकीच्या जीवनात बदलतं वातावरण, बदलती आहारशैली, वाढता ताणतणाव आणि झोपेच्या बदललेल्या वेळा, वाढत्या व्यसनांच्या सवयी यामुळे आपल्याला दैनंदिन अनेक आरोग्यांच्या समस्येला सामोरं जावं लागतं. कळत न कळत आपल्या जीवनात आपण गंभीर स्वरूपाच्या आजारांना आमंत्रण देत आहोत आणि सध्या तंबाखू, गुटखा, धूम्रपान तसंच बदलती जीवनशैली यामुळे या कर्करोगांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र वेळीच निदान आणि योग्य उपचार केल्यास हा कर्करोगासारखा आजार बरा होऊ शकतो. या अनुषंगानेच आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे प्रख्यात मुख, डोकं, मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सर यांना. सरांनी अनेक रुग्णांना नवसंजीवन दिली असून कर्करोगाविरोधातील लढ्यात त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन नुकतेच माननीय आरोग्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आपला महाराष्ट्रातील कर्करोग वॉरियर म्हणून सन्मान देखील करण्यात आला आहे. सिंघवी सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मी मनापासून स्वागत करते.
1: डॉक्टर, सुरुवातीला तर आपला थोडासा कामाचं स्वरूप सांगा आणि आपला परिचय आपल्या मंडळींना करून द्या.
2: मी डॉक्टर हितेश राजेंद्र सिंघवी, हेड अँड नेक कॅन्सर सर्जन. मी पूर्वी टाटा मेमोरियल हॉस्पिटलला होतो आणि आता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलला आहे. तिथे आपण सगळे जे कॅन्सरचे पेशंट असतात, ओरल कॅन्सर, हेड अँड नेक कॅन्सरचे पेशंट असतात, त्यांना आपण ओपीडी बघतो आणि शस्त्रक्रियाही करतो.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की हे थोडस हेड अँड नेक कॅन्सर काहीतरी ऐकायला वेगळं वाटतंय, तर हा नेमका कॅन्सर काय आहे?
2: सो हेड अँड नेक कॅन्सर मध्ये खूपसे पार्ट्स असतात आणि मुख्य प्रमाण म्हणजे ओरल कॅन्सर, ओरल कॅव्हिटी आपण म्हणतो, नाकाचा मागचा भाग त्याला नेझोफॅरिंग्स म्हणतो, गसाचा मागचा भाग त्याला आपण ओरोफॅरिंग्स म्हणतो आणि स्वरयंत्र त्याला आपण लॅरिंग्स म्हणतो. हे सगळे मुख्य पार्ट्स असतात हेड अँड नेकचे. आणि आपल्या एक सलायव्हरी ग्लँड्स असतात, थुंकीची ग्रंथी असते, मँडिबल म्हणजे जबड्याच्या मागच्या बाजूला असते आणि वर असते, ते पण हेड अँड नेकच्या डोमेन मध्ये येतं.
1: अच्छा, तर सध्या मग या कॅन्सरचं प्रमाण काय आहे आपल्याकडे?
2: अनफॉर्च्युनेट आहे.
1: अच्छा.
2: येस, इट इज व्हेरी वरीसम. इंडिया इज कॉल्ड ग्लोबल ओरल कॅन्सर कॅपिटल आणि आपल्या भारतामध्ये 1.5 लाख न्यू ओरल कॅन्सर केसेस, ओरल कॅन्सर, हेड नेक कॅन्सर सांगतो, न्यू ओरल कॅन्सर केसेस येतात. अनफॉर्च्युनेटली 50% ऑफ दीस ते एका वर्षामध्ये त्यांची ते मृत्यूला प्राप्त होतात.
1: अच्छा.
2: कारण की ते ऍक्सेस नाही, अफोर्डेबिलिटी नाही. आणि 70% ऑफ ऑल दीज कॅन्सर्स ते आपल्याला स्टेज 4 मध्ये येतात. तर आपल्याकडे खूप काम आहे जे आपल्याला करायची आहे.
1: अच्छा.
2: ताकि फर्स्ट कॅन्सर व्हायलाच नाही पाहिजे. जर कॅन्सर झाला पण तर त्याचं कसं आपण ट्रीटमेंट करू शकतो आणि लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो हे आपल्याला करायचं.
1: अगदीच डॉक्टर, डॉक्टर खूपच भयानक वास्तव तुम्ही हे सांगितलेलं आहे. पण याच्यामध्ये हेड अँड नेक कॅन्सर मध्ये तुम्ही सांगितलं मुख हे मेन आहे, तर सध्या आपण बघतो की धूम्रपान म्हणा, व्यसन कुठलंही, मग ते दारूचं असू दे, तंबाखूचं व्यसन असू दे, सिगारेट असू दे, त्याला पर्याय म्हणून आपण ई सिगारेटकडे सुद्धा तरुणाई सध्या वळलेली आहे, तर काय सांगाल तुम्ही?
2: फर्स्ट ऑफ ऑल गॅट सर्वे आहे, ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्वे 2016 ते झाला असेल. दर 5 ते 6 वर्षांमध्ये तो होतो आणि WHO तो करतो, दर कंट्रीमध्ये करतो, आपल्या कंट्रीमध्ये केलेला आहे. त्याचा अनुसार 30% ऑफ ऑल दी अडल्ट इंडियन्स, सो आपण मोठा मोठी एक 100 करोड आपल्या अडल्ट आहेत इंडियामध्ये. 30% म्हणजे 30 करोड इंडियन्स ते कन्झ्युम टोबॅको, 30 करोड इंडियन्स. आणि 70-80% ऑफ ऑल दीज पीपल ते स्मोकलेस टोबॅको खातात, म्हणजे धूम्रपान करत नाही, खैनी, गुटखा, हे सगळं प्रकाराचा तंबाखू आपल्या इंडियामध्ये जास्त भेटतो. आणि त्यामुळे की ग्लोबल सिनारिओ मध्ये स्मोकिंग केल्यावर टंग कॅन्सर असं जास्त होतो. आपल्या केसमध्ये आपण पाऊच ठेवतो, तंबाखूचे पाऊच ठेवतो, गुटखा खातो, त्यामुळे आपलं बक्कल म्युकस आपण सांगतो, हे चीक म्युकस असते, आतला जो लाइनिंग असतो तिथे जास्त प्रमाणात कॅन्सर होतो. तर गॅट्स ग्लोबल टोबॅको सर्वे अनुसार 44% ऑफ ऑल दी मेल्स इन इंडिया, हाफ, ऑलमोस्ट हाफ मेल्स दे कन्झ्युम टोबॅको. हसण्याची गोष्ट नाही आहे, पण खूप दुर्दैव

0: हे नंबर्स आपल्या समोर आहे आणि आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर तुम्ही आता एवढ्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करताय, तर मला सांगा की इंडियन्सची म्हणजे आपल्या भारतीयांची, आपल्या सगळ्यांना माहिती आहे तंबाखू हे शरीरासाठी हानिकारक आहे, तरी ती खाल्ली जाते, तर या पाठीमागची मानसिकता काय आहे? एखादा पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्याला कसं जज करता?
0: सो देयर आर टू क्वेश्चन्स. फर्स्ट तुम्ही सांगितलं की आपल्याला माहित आहे हे पॉइझन आहे, तरी पण आपण खातोय. त्याचं मेन आन्सर हे आहे की हे डायरेक्ट पॉइझन नाही आहे. आज तुम्ही टबाव खाल्ला तर तुम्हाला आजच कॅन्सर होणार असं नाहीये, त्याला कमीत कमी 5 ते 10 वर्ष लागतो. आधी लोक खैनी आणि कच्ची तंबाखू खायची, त्या 10 ते 15 वर्ष लागायचे. आता गुटखा खातात आणि हे ऍडजस्टमेंट किती मायक्रोस्कोपिक लेवल होतो की टबॅको इंडस्ट्री त्यांना माहीत आहे की 12 ते 15 वर्ष जे असतात त्यावेळी आत भरभर असते, मला काय नवीन करायचं आहे, आणि त्यावेळीच ते तंबाखू जर तुमचा एक्सपोजर झाला, तुमच्या आपल्या चिल्ड्रनवर एक्सपोजर झाला, ते लवकर आदमी ती तंबाखूची आधी लागते. त्यामुळे आपणच एक स्टडी केली होती, त्यामध्ये मोर देन 1 लाख स्कूल्स मध्ये आपण हे सर्वे केलं होतं. आपल्याला कळलं आहे की टबॅको इंडस्ट्री ट्राईज टू गेट शॉप्स, टबॅको शॉप्स अराउंड स्कूल्स. जिथे प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल आहे तिथे जास्त प्रमाणात टबॅको शॉप असतात, आणि जिथे फक्त प्रायमरी स्कूल आहे तिथे फक्त तिथे कमी टबॅको शॉप असतात. तर हे पण इतरा मायक्रोस्कोपिक लेवलवर त्यांनी हे स्टडी केलेली आहे. आणि तुम्हाला हे सरप्राईज वाटणार की फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज ऍट द एज ऑफ 13. या यंग आणि युथ जो आपलं भविष्य आहे त्याला आपण टुवर्ड्स टबॅको असं, आणि टबॅकोने फक्त ओरल कॅन्सर असा होत नाही, त्यांनी 17 प्रकारचे डिफरंट कॅन्सर होतात आणि 17 प्रकारची डिफरंट बिमारी असते. वर्ल्ड मध्ये 90 लाख इंडिव्हिज्युअल दे डाय एव्हरी इयर प्री मॅच्युअरली बिकॉज दे कन्झ्युम टबॅको. 90 लाख इज 1 करोड.
1: मग डॉक्टर तुम्ही सांगितलं की एवढं प्रमाण सध्या आपल्याकडे चाललेलं आहे, समजा आपल्या म्हणजे याचा सरळ तोंडाशी संबंध आहे, तर आपल्या तोंडामध्ये आता तंबाखू खातोय त्यांना तर माहितीच असते की जिथे आपण तंबाखू ठेवतो तिथे काहीतरी त्यांनी थोडंसं तिखट खाल्लं, गरम खाल्लं की चरचरायला लागतं, हे तर त्यांना माहितीच असतं. तरी कधी आपण असं स्वतःचं तोंड वरून वरून बघतो, पण आरशात ओपन करून आपण आतमध्ये काय कंडिशन आहे ती कधी बघितली जात नाही, तर ती आवश्यक आहे का?
0: वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल क्वेश्चन आस्क्ड टू मी इज दिस. आम्ही इंग्लिशमध्ये त्याला सांगतो माउथ सेल्फ एक्झामिनेशन. आणि हे आपल्याला सरप्राइझिंग वाटणार, पण सगळे हे कॅन्सर एकदम आपण स्वतः चेक करू शकत नाही. एक ब्रेस्ट कॅन्सर आहे, एक ओरल कॅन्सर आहे, हे दोन्ही कॅन्सर आपण स्वतः पण चेक करू शकतो की आपल्याला काही चेंजेस येत आहेत का. एक्झाम्पल, आपल्या पोटामध्ये अल्सर आहे, जर मला ते अल्सर बघायचं आहे, फक्त बघायचं, हात पण नाही लावायचं, फक्त बघायचं आहे, त्यासाठी मला 10 टेस्ट करावा लागतो, बेहोश करावा लागतो, नाकातून किंवा तोंडातून नाही टाकावी लागते, त्यामध्ये कॅमेरा असतो, तो कॅमेरा जाऊन पोटामध्ये बघतो की कोणत्या प्रकारचा अल्सर आहे, फक्त बघतो. इथे आपण बघू पण शकतो आणि हात पण लावू शकतो की आत किती ते पसरलेलं आहे. तर हे आपल्यासाठी बोन आहे आणि त्यासाठी त्यामुळे हे ओरल कॅन्सर हे आपण लवकरात लवकर पण स्क्रीन करू शकतो आणि अर्ली स्टेजमध्ये त्याला आपण पकडू शकतो.
1: बरोबर आहे. पण डॉक्टर आपण समजा आता आपला तुमचं ऐकून जर आपल्या मंडळींनी सुरुवात केली की सेल्फ एक्झामिनेशन करायची, तर काय चेंजेस आपल्या आतमध्ये तोंडामध्ये दिसायला लागतात?
0: सो 7 स्टेप्स आहेत. आपले लिप्स चेक करायचे, वरचे आणि खालचे, दात चेक करायचे, दातचे गम्स चेक करायचे. आपण बाहेरून आत जातोय, आता दातचा आतमध्ये जे टाळू असते तो चेक करायचं, बकल मुगुजा चेक म्हणजे आतलं चीक मुगुजाचे चेक करायचं, टंग चेक करायची, टंगचा खालचा भाग चेक करायचा, टॉन्सिल चेक करायचं. हे 7-7 स्टेप्स आहेत. आपली खूप सारी व्हिडिओ पण आहेत ऑनलाईन मध्ये, तुम्ही पाहू शकता माउथ सेल्फ एक्झामिनेशन. आणि तुम्ही सिम्पटम्स विचारलात की काय,
1: थोडस थांबवते तुम्हाला याच्यासाठी. तुम्ही आता लिप्स पासून म्हणजे ओठांपासून तुम्ही सुरुवात केली चेकिंगला, तर मला थोडस विस्ताराने सांगा की ओठ काय वेगळे दिसतात, किंवा आतले जे आपल्या हिरड्या आहेत त्या काय वेगळ्या दिसतात, जीभ आपली वेगळी कशी दिसते, तर काय फरक त्याच्यामध्ये थोडस जाणून
0: घेतले. सिम्पटम्स मी सांगतो तुम्हाला, ते सिम्पटम्स आहे. जर तोंडामध्ये कोणताही लाल अल्सर आहे जो 3 हफ्ते जास्त तुमच्या तोंडामध्ये आहे आणि तो हील होत नाही, तर तो अल्सर आपल्या डॉक्टर दाखवायला पाहिजे, फर्स्ट पॉइंट. सेकंड, कोणताही दात हालतोय पण दाताचा हिरडी आहे त्या

0: त्यामध्ये कोई इन्फेक्शन नाही आहे, त्यात असं झालतोय तरी पण तुम्हाला दाखवायला पाहिजे. जर तुम्ही तंबाखू खातायत करे, जो तो एरिया आहे तो लाल चट्टा तिथे बसलेला आहे किंवा व्हाईट चट्टा बसलेला आहे, तो 2 सेंटीमीटर्सून जास्त मोठा आहे आणि तो चट्टा 5 वर्षपर्यंत आहे तुमच्या दोंडामध्ये, डेफिनेटली त्यामध्ये बायोप्सी करायला हवी आपल्याला. जीभ हालते पण थोडा पेन होतोय किंवा आपला व्हॉइस चेंज झालेला आहे, स्वॉलोइंग मध्ये म्हणजे काही आत घेण्यामध्ये डिफिकल्टी होते, हे सगळं साईन सिमटम्स होऊ शकतात. पण हे सिमटम्स जर 2 हप्त्यामध्ये बरं झालं तर काय घाबरायची गरज नाही. पण 2 हप्ते जास्त, 3 हप्ते तुम्हाला वाटलं की 3 हप्त्यापर्यंत ते पूर्ण ठीक होत नाही तर डेफिनेटली तुम्हाला चेक करायला हवं. अँड दिस बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट जर तुम्ही तंबाखू, सिगरेट, सुपारी, इवन सुपारी वगैरे तंबाखू कॅन कॉज ओरल कॅन्सर. अँड अल्कोहोल, अल्कोहोल विदाउट टोबॅको विदाउट अरिकाना इज अ ग्रुप 1 कार्सिनोजन अकॉर्डिंग टू IARC. अल्कोहोल कॅन इंड्यूस ओरल कॅन्सर्स विदाउट यूज ऑफ टोबॅको.
1: कसं काय डॉक्टर हे
0: कारण? सी IARC इज अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे पदार्थाला क्लासिफाय करते कोणत्या पदार्थ मध्ये इंडिपेंडेंटली तो कॅन्सर प्रोड्यूस करू शकतो, त्यामध्ये हे अल्कोहोल आहे आणि टोबॅकोही आहे. अल्कोहोल काय करतो की त्यामध्ये अल्कोहोल स्पेसिफिक कार्सिनोजन्स असतात अल्कोहोलमध्ये, त्याला आपण सांगतो अल्डिहाइड, टेक्निकल वर्ड आहे. एक कंटेंट आहे अल्कोहोलमध्ये ते आपला जे आतली लाइनिंग असते त्याला मोठं करते, तर आज सीपेन करते आणि तिथे DNA जे असतात तिथे हार्म करते आणि त्यांनी तो DNA रिपेअर होतो दरवेळी, पण एक वेळेनंतर तो DNA रिपेअर होत नाही आणि त्यामुळे आपल्याला कॅन्सर होतो.
2: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
5: नीट जेई की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
6: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये
1: FM बैंड 101.7 मेगाहर्ट्ज वर श्रोते अपने के साथ आकाशवाणी छत्रपति संभाजीनगर केन्द्राच प्रसारण. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.
7: साड्यांची महाराणी स्वामिनी सादर करत आहे स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.
8: आकाशवाणीच्या
7: छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी

0: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
1: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
0: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
1: तर मग पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, विझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी.
3: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
4: भगवान यावं का आम्ही?
5: नारदा ये ये. अरे तुझीच आठवण काढत होतो, बरं झालं तू आलास.
4: प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी माझी आठवण काढावी असं काय घडलंय?
5: सांगतो, पण तू मला आधी सांग की कुणाचं स्तोत्र गात तू इथे आलास? आज तुझ्या तोंडून नेहमीच्या विष्णू नामाऐवजी काही वेगळंच ऐकलं मी.
4: भगवंता क्षमा असावी, आपली स्तुती गात मी इथं यायला हवं होतं खरं, पण मनात बदामी नगरी जवळची तिलक वनातली देवी बनशंकरी होती म्हणून मी तिचं स्मरण. चूक झाली भगवंत.
5: नारदा मी प्रसन्न आहे, घाबरू नकोस. अरे ज्या क्षेत्रांची गणना मोक्षस्थान म्हणून केली जाते त्यात वनशंकरीचं स्थान प्रमुख आहे, मलाही ते प्रियच आहे. तेव्हा तू देवीची स्तुती गायलीस याचा मलाही आनंदच झाला. तिलक वनातल्या त्या जगदंबेची आठवण सर्वांना असावी असं मला देखील वाटतं.
4: तर मग देवा आता माझी आठवण का केली ते सांगून टाकावं. कोणतं काम माझ्याकडे आपण सोपवणार आहात?
5: अरे आठवण केली ती सुद्युम्न राजाच्या निमित्तानं.
4: म्हणजे? नाही म्हणजे मी समजलो नाही.
5: नारदा अरे सुद्युम्न माझा भक्त आहे. ते ध्यानमग्न असताना काल तिथे अगस्ती मुनी त्यांच्या पत्नी बरोबर म्हणजे लोपामुद्रे बरोबर गेले आणि राजा ध्यानात असल्यामुळे त्याला ते आल्याचंही समजलं नाही. त्याच्याकडून अगस्त्यांचा जो आदर सत्कार व्हायचा तोही त्यामुळे झाला नाही.
4: साहजिक आहे, अगदी साहजिक आहे.
5: पण अगस्त्य राजावर भयंकर संतापले आणि त्यांनी त्याला हत्ती होशील असा शाप दिला.
4: काय म्हणता काय भगवान, या अगस्त्यांना झाले तरी काय? राजा समाधीत आहे, तो ध्यानमग्न आहे, याचा खरं तर त्यांना आनंद वाटायला पाहिजे होता.
5: मला वाटतं अहंकार त्यांना बाधला आहे. कधी कधी सज्जनांना आपल्या सज्जनपणाचा, सत्यप्रिय माणसांना आपल्या सत्यनिष्ठेचा, साधू पुरुषांना आपल्या साधुत्वाचाच अहंकार होतो. अगस्त्यांना त्यांच्या तपस्सामर्थ्याचा अहंकार वाटतो आहे असं माझ्या लक्षात आलं. नक्कीच अगस्त्यांचं तसं झालं आहे आणि त्यांना त्या चुकीची जाणीव द्यायला हवी.
4: पण मी काय करू शकतो भगवान? मी आपला साधा सुधा गरीब, तुमच्या चरणांचा मी दास. अहो अगस्त्यांपुढे माझं काय चालणार?
5: नारदा विनयाचं नाटक तुला चांगलं जमत, पण तुला मी चांगलाच ओळखून आहे. हे पहा, काशीत राहणाऱ्या त्या अगस्त्यांना काशी सोडून बाहेर जाण्याची शिक्षा पुरेशी होईल असं मला वाटतं. जा आणि तशी काहीतरी युक्ती कर. काशीचा विरह त्यांना झाला की ते तळमळत राहतील, तेव्हा तेवढं काम तू कर.
4: ठीक आहे भगवंता, मी प्रयत्न करून पाहतो.
5: ठीक आहे, जा तू.
4: नारायण नारायण, अगस्त्यांना काशी सोडून कुठं पाठवावं बरं आणि कस? सुचली युक्ती, सुचली. देवी बनशंकरी कृपाळू आहेस, या तुझ्या लेकराला तू अशी युक्ती सुचवली आहेस की भगवंताच्या रागातून मी वाचणार नक्की. चला आता विन

0: या पर्वताकडे जावं.
1: आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 7:40 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.
2: या या महर्षी, इकडे कसं येणं केलं? तुमच्या येण्यानं धन्य झालो मी.
0: विंजराज, तुला सहज जाता जाता भेटावं म्हणून आलो. इकडूनच चाललो होतो तेव्हा.
2: नाही महर्षी, तुम्ही तसे येणारे नव्हे, काहीतरी खास काम असणारच तुमचं. तुमचा चेहरा आणि आवाजच सांगतोय ते.
0: नाही विंध्यराज, खरोखर नाही. तुझी आठवण मेरू पर्वतानं केली म्हणून मलाही.
2: माझी आठवण आणि मेरू पर्वतानं? आश्चर्य आहे. कशामुळं माझी आठवण केली त्यानं? तसं काही कारण तरी मला दिसत नाही.
0: अरे, तो म्हणाला की सगळ्या पर्वतांमध्ये मीच म्हणजे तोच श्रेष्ठ आहे. विंध्याची तर माझ्या समोर मानच खाली जाईल. तेव्हा मला थोडा रागच आला, वाईटही वाटलं थोडं. पण मी काय करणार?
2: असं म्हणाला तो? माझ्यापेक्षाही तो स्वतःला श्रेष्ठ म्हणाला?
0: होय विंध्यराज, आता गर्वाचं घर खाली हे त्याला कुणी सांगावं? तुमच्या सारख्यांनीच ते काम केलं पाहिजे असं माझ्या मनात आलं इतकंच. मी निघतो आता. नाही, सहज आठवण झाली म्हणून आलो होतो. येतो. नारायण नारायण.
2: मेरू पर्वताची ही वल्गना? हा विंध्य किती प्रचंड मोठा आहे याची कल्पना नाही त्याला. हे रूप त्याला दाखवण्याची वेळ आता आली आहे. मी करतोच धारण ते महाविशाल रूप.
3: अरे बापरे, चमत्कार पहा.
4: खरंच की विंध्याची उंची आभाळाला पोहोचली.
5: अरे बापरे, अर्ध्या पृथ्वीवर अंधार पडलाय.
6: छेछे, हे अघटितच घडलंय काहीतरी. धावा धावा, कुणीतरी या पर्वताला आवरा, नाहीतर अनर्थ होईल.
5: अगस्त्य अगस्त्य मुनींकडे चला, ते काहीतरी उपाय करतील. धावा धावा.
6: अरे बापरे, काय चमत्कार. अरे अरे अरे, आवरा आवरा.
5: धावा धावा.
3: इकडे इकडे. नका नका, तिकडे नका जाऊ. इकडे जाऊ.
7: घाबरलेली निरपराध माणसं अगस्त्यांकडे जाऊन त्याला मदतीसाठी विनवू लागली. तेव्हा अगस्त्य लोपामुद्रेसह काशीबाहेर पडले आणि विंध्याद्रीजवळ आले. त्याला पाहिलं आणि विंध्य आदरानं झुकून उभा राहिला. त्याला आशीर्वाद देत अगस्त्य म्हणाले, विंध्य राजा, मी दक्षिणेतून परत येईपर्यंत असाच झुकून उभा राहा. आणि ते लोपामुद्रेसह प्रथम करवीरला आणि नंतर तिलकवनात बदामीला आले.
8: महाराष्ट्रातल्या विविध स्वामींचं श्रुती दर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा.
9: आमचा पत्ता आहे
10: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.
11: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
9: संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. निर्मिती व्यवस्था शेखर काळे.
1: आपण ऐकत होतात स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला आदिशक्तीची अनंत रूपे.
6: काय रे सोन्या, काल पुण्याला अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
12: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
1: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.

0: स्वामी स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी
0: स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग कुंठित रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन

0: रेसिडेंशियल क्लासेस कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ। बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा। अधिक जानकारी के लिए भेज दे
1: atmamalikonline.com। आत्मा मालिक ये।
2: श्रोतो कार्यक्रम प्रसारित करता होत इंद्रधनु। मनातील भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांइतकं दुसरं प्रभावी माध्यम नाही, पण काही भावनांची तीव्रता आणि त्यातील आवेग इतकं असतो की तो व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात। मग त्यासाठी शब्दांबरोबर स्पर्शाची देखील गरज भासते, तेव्हा आपली स्थिती अगदी यशवंत देवांच्या या रचनेसारखी होऊन जाते। शब्दमाळा पुरेशा न होती, स्पर्श सारेच सांगून जातो, लोचना आड जाते सतेफा, पापणीला तुझा रंग येतो।

0: अरुंधतींनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत यशवंत देव यांचं होतं.
1: अर्थनीती बचत गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
2: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
0: श्रोतेहो, जेव्हा प्रेम आपल्या अत्युच्च अवस्थेला पोहोचतं तेव्हा दोन व्यक्तीचं अस्तित्व एकमेकात विरघळून जातं. अशावेळी न बोलताच एकमेकांच्या मनातलं त्यांना सारं कळतं.

जे श्री शिवराम आणि रूपकुमार राठोड यांच्या स्वरात विजय कुवळेकर यांचं गीत पण ऐकलं. तू तिथं मी या चित्रपटातील गीताला संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. श्रोतेहो, इंद्रधनु या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात.

यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी सविता मुस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. आता सविस्तर बातम्या. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्दपार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. शहा 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गांधीनगर लोकसभा मतदारसंघात

0: 340 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत शहा बोलत होते. ते म्हणाले,
1: घुसपैठिये को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर कमिटी देश भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करेगी.
0: भाजपा प्रणित नवनिर्वाचित पश्चिम बंगाल सरकारनं सत्तेवर आल्यानंतर एका आठवड्याच्या आत सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा बलाला 600 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पश्चिम बंगाल सरकारची प्रशंसा केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची काल जयंती होती. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सावरकरांच्या अतुल्य देशभक्तीचं आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कच्छमधील आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण आणि संवेदनशील अशा हरामी नाला आणि खाडी क्षेत्राला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते सीमा सुरक्षा दलाने केलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत आदिवासी सुरक्षा मंचच्या प्रतिनिधींची भेट घेतली. आदिवासी समाजाप्रती या मंचाचे प्रतिनिधी समर्पण भावनेनं करत असलेलं काम खरोखरच कौतुकास्पद आहे असं पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात नमूद केलं. या भेटीदरम्यान आदिवासी समाजाचा विकास आणि त्यांच्या सक्षमीकरणाशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसंच विविध विषयांवर पंतप्रधानांचं मार्गदर्शन घेतलं. पंतप्रधानांची भेट नेहमीच प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असते अशी भावना फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. चीनला मागे टाकत भारतानं जगातील तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश होण्याचा मान मिळवला आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल केलं. ते काल नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशातील कष्टाळू शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे देशात अन्नसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे असं नमूद करत यावर्षी देशातील अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 376 दशलक्ष टनांहून अधिक आहे. ते गेल्या वर्षाच्या तुलनेत 5% जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली. सीबीएसई अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोणत्याही विद्यार्थ्याच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल. आपण त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल असं प्रधान म्हणाले. ऑन स्क्रीन मार्किंग ही प्रणाली सीबीएसईनं देशात प्रथमच लागू केली असून या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतील असं त्यांनी सांगितलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून डी के शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याची गरज व्यक्त केली असून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दुटप्पी भूमिका असता कामा नये असं देखील म्हटलं आहे. रशियात मॉस्को इथं आयोजित आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या बैठकीला ते संबोधित करत होते. जबाबदार देशांनी आपल्या निवडीचं पुनरावलोकन करणं आवश्यक असून दहशतवादाला पाठबळ पुरवणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा की त्यांच्याविरुद्ध निर्णायक कारवाई करायची हे आता ठरवलं पाहिजे असंही डोभाल म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणच्या दक्षिण भागात अलीकडेच केलेल्या हवाई हल्ल्यानंतर कुवेतमधील अमेरिकेच्या तळाला आपण लक्ष्य केल्याचं इराणच्या

0: इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्स अर्थात आयआरजीसीनं म्हटलं आहे. मात्र शत्रूची क्षेपणास्त्र आणि ड्रोन परतवून लावण्यात आल्याचं कुवेतकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीवरून जाणारी ड्रोन्स पाडल्यानंतर तसंच दक्षिण इराणमधील बंदर अब्बास लष्करी ठाण्याला लक्ष्य केल्यानंतर इराणनं हे क्षेपणास्त्र हल्ले केले. ईद उल अझा अर्थात बकरी ईदचा सण धार्मिक उत्साह श्रद्धा आणि बंधुभावाच्या वातावरणात काल देशभरात साजरा करण्यात आला. ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. भारतीय जनता पक्षानं पंजाब हरियाणा दिल्ली आणि त्रिपुरासाठी नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी या नियुक्त्यांची काल नवी दिल्लीत घोषणा केली. यानुसार केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांची दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अर्चना गुप्ता यांची हरियाणा केवल सिंह धिल्लो यांची पंजाब आणि अभिषेक देवरॉय यांची त्रिपुराच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे माजी मंत्री आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील विष्णुपूर विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार दिलीप मुंडाल यांना कोलकात्यातील कनिष्ठ न्यायालयानं काल 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना धमकावल्याच्या कथित आरोपाशी संबंधित अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज पुण्यातल्या खडकवासला इथं होणार आहे. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन उद्या लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत एनडीएच्या खेत्रपाल मैदानावर होणार आहे. या सोहळ्यात भारतीय हवाई दलाकडून नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. दीक्षांत संचलनापूर्वीची रंगीत तालीम काल उत्साहात पार पडली. प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू शायरीला एक नवी ओळख बद्र यांनी दिली. सामान्य माणसाच्या मनाला भावतील भिडतील अशी साधी सोपी रचना हे बद्र यांच्या शायरीचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या शेर तसंच गझलांमधून प्रेम एकाकीपणा मानवी नातेसंबंध आणि दैनंदिन जीवनाचं चित्रण उमटत असे. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला. अलीगड मुस्लिम विद्यापीठातून त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1990 पर्यंत त्यांनी मेरठ महाविद्यालयातील उर्दू विभागात व्याख्याता आणि अध्यापक म्हणून कार्य केलं. बद्र यांना पद्मश्री बरोबरच संगीत नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आस या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंदीगडमधील महाराजा यादविंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघाचा पराभव केला होता. हवामान. दिल्ली हरियाणा आणि चंदीगड राज्यात आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. केरळमध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 37 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, मधुबाला म्हणजे चंदेरी धुनीला पडलेलं एक मधुर स्वप्न. हो, तिचं या जगातलं अस्तित्व एखाद्या स्वप्नासारखंच होतं. अप्रतिम सौंदर्य आणि नैसर्गिक अभिनयाची देणगी तिला ईश्वराकडूनच मिळाली होती. त्यामुळे अल्पायुष्य ठरूनही तिला रसिक आस्थागायत विसरू शकले नाहीत. मुगले आझम हा चित्रपट तिच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट होता. हा चित्रपट त्याच्या भव्यतेमुळे हिंदी चित्रपटसृष्टीसाठी देखील मैलाचा

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शकील बदायूनी यांचं गीत पण ऐकलं. मुगले आजम या चित्रपटातील या गीताला संगीत दिलं होतं नौशाद यांनी. श्रोते हो, प्रेमाच्या विश्वात लैला मजनू, शेरी फरहाद, रोमिओ ज्युलिएट, सोनी मेहवाल, सलीम अनारकली हे प्रेमी युगुल अगदी गाजलेले. प्रेमी जीवांच्या मनावर यांच्या प्रेमकथांचा पगडा इतका होता की यावर चित्रपट तयार न झाले तरच नवल. सलीम अनारकली यांच्या प्रेमकथेवर चक्क दोन चित्रपट तयार झाले. सलीम अनारकली म्हटलं की मुगले आजम हा चित्रपट आणि दिलीप कुमार मधुबाला ही जोडी पटकन डोळ्यासमोर येते. पण हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या 7 वर्ष आधी निर्माते रमेश सेगल यांचा अनारकली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात सलीमची भूमिका केली होती त्यावेळचे आघाडीचे नायक प्रदीप कुमार यांनी, तर अनारकली साकारली होती बीना रॉय यांनी. हा चित्रपट देखील तुफान गाजला होता. त्यावर्षीचा सर्वाधिक उत्पन्न असलेला हा चित्रपट होता. या चित्रपटातील ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया हे गीत तर आज देखील रसिकांच्या ओठांवर रिंगाळत आहे. चला तर मग आनंद घेऊयात या सुमधुर गीताचा.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. अनारकली चित्रपटातील या गीताला संगीत दिलं होतं सी रामचंद्र यांनी.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: राज कपूर नरगिसची मधुर गाणी.

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर FM बँडच्या 101.7 मेगाहर्ट्ज वर सर्वजनात सर्वांच्या मनात
1: श्रुती हो, आपण आनंद घेत आहात हिंदी चित्रपट संगीताचा. प्रेमकथांप्रमाणेच ऐतिहासिक कथानकांवरील चित्रपट देखील खूप गाजले. याच श्रेणीतला एक चित्रपट म्हणजे आम्र

चित्रपटाची आवर्तनं करावीत ती वैजयंतीमालासाठी. तिची नृत्य निपुणता आणि अलौकिक सौंदर्य याचा सुरेख मिलाफ पाहून दिग्मूढ होणं म्हणजे काय याची अनुभूती रसिक घेतो. वैजयंतीमाला या चित्रपटात जितकी सुंदर दिसली आहे ना तितकी ती नंतर कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. आता एवढं वर्णन ऐकल्यानंतर यातील गीत ऐकायची इच्छा तुम्हाला झालीच असेल, नाही का?

लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. आम्रपाली चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी. श्रुती, हो, प्रेमाचा खरा अर्थ असतो त्याग. आपल्याला जी व्यक्ती हवी ती मिळवणं म्हणजे प्रेम नव्हे, तर आपल्याला आवडलेल्या व्यक्तीच्या आनंदात आपण आनंद मानणं म्हणजे प्रेम. पण असं खरं प्रेम किती जणांच्या वाट्याला येतं बरं? याचं उत्तर नाही असंच असेल. पण प्रेमासाठी केलेला त्याग ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून निघालेले अनेक चित्रपट आजवर आपण पाहिले आहेत आणि ते गाजले देखील आहेत. दोस्ताना, नसीब, चांदणी, सागर, एक दुजे के लिए अशा काही चित्रपटांचा उल्लेख केला तरी या श्रेणीतल्या चित्रपटांची यादी कितीतरी मोठी आहे हे आपल्या लक्षात येईल. तर साधारण हेच कथानक असलेला एक चित्रपट म्हणजे बहुबेगम. प्रदीप कुमार आणि मीना कुमारी यांच्या सुंदर अभिनयानं सजलेल्या या चित्रपटातील गाणी देखील खूप गाजली. ऐकूया त्यातलंच एक सुंदर गीत.

आशा भोसले यांनी गायलेलं साहिल उदयान यांचं गीत आपण ऐकलं. बहुबेगम चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं रोशन यांनी. श्रोते, हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. श्रोते, यानंतर ठीक 9 वाजता उर्दूतून प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित केल्या जातील.

श्रोतेहो, आपली आकाशवाणी मनोरंजनासोबतच ज्ञान देखील देत असते आणि म्हणूनच इतर कोणत्याही माध्यमाच्या तुलनेत आकाशवाणीचं वेगळेपण हे निखालसपणे जाणवतं. आज देखील तुमचं मनोरंजन करत असतानाच मी तुमच्या ज्ञानात भर पडेल अशी माहिती तुम्हाला सांगणार आहे. श्रोतेहो, आज आहे 29 मे. आजचा दिवस अनेक घटनांमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. त्यापैकीच एक घटना म्हणजे 1919 साली आजच्याच दिवशी अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची पहिली यशस्वी चाचणी घेण्यात आली. हा सिद्धांत कोणता होता, ही चाचणी कशी झाली, त्याचा उद्देश काय होता, हे सगळं मी आपल्याला सांगणार आहे. हे सगळं आपल्याला का माहिती असावं, तर संशोधक आणि वैज्ञानिकांच्या शोधक वृत्तीमुळे जगानं कोणती क्रांती केली आहे आणि त्याचा आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यात काय फरक पडला आहे हे जाणून घेण्यासाठी. तर आधी ऐकूयात एक छानसं गीत आणि त्यानंतर जाणून घेऊयात या सिद्धांताविषयीची माहिती.

कुणाल वर्मा यांचं दे दे प्यार दे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीत अरमान मलिक यांचा होता. तर श्रोतेहो, आपण बोलत आहोत अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताविषयी. 29 मे 1919 रोजी झालेल्या पूर्ण सूर्यग्रहणादरम्यान अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची पहिली यशस्वी चाचणी घेण्यात आली. या ऐतिहासिक चाचणीमुळे आइन्स्टाईन यांचा सिद्धांत खरा ठरला आणि ते एका रात्री जगात प्रसिद्ध झाले. आइन्स्टाईन यांनी 1915 सामान्य सापेक्षता सिद्धांत मांडला होता. त्यानुसार गुरुत्वाकर्षण हे कोणतेही अदृश्य बल नसून मोठे ग्रह किंवा तारे आपल्या वजनाने अवकाशाची जागा वक्र करतात. आइन्स्टाईन यांचं म्हणणं होतं की जेव्हा एखाद्या ताऱ्याचा प्रकाश सूर्यासारख्या

प्रचंड मोठ्या ताऱ्याजवळून जाईल तेव्हा तो या वक्र जागेमुळे थोड्या प्रमाणात वाकेल. हीच गोष्ट सिद्ध करणे हा या चाचणीचा मुख्य उद्देश होता. ही चाचणी कशी घेतली ही देखील एक रंजक गोष्ट आहे. त्याविषयी देखील जाणून घेऊयात, पण त्याआधी ऐकूयात एक छानसं गीत.

0: ब्रिजेश आणि रिमीधर यांच्या स्वरात कश्यप यांचं गीत आपण ऐकलं. दाग द बर्निंग फायर या चित्रपटातल्या गीताला संगीत दिलं होतं मनीष शर्मा यांनी.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
0: श्रोते हो, आज सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आज मी बोलणार आहे एका अशा गीतकाराविषयी ज्यांची गाणी आपल्या ओठांवर कायम रेंगाळलेली असतात, पण त्या गीतकाराविषयी मात्र फारसं बोललं जात नाही. त्याची काव्यप्रतिभा इतकी अप्रतिम होती की लहानपणी शाळेत असताना त्यांना शिक्षा काय व्हायची माहितीये, त्यांचे शिक्षक म्हणायचे तुझी एक कविता वाचून दाखव तेव्हाच तुझी शिक्षा माफ होईल. कोण होता हा गीतकार तुम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल ना. तेव्हा 11:05 माझ्यासोबत रहा आणि ऐका गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. श्रोते हो, आता आपण आनंद घेतोय नये तराने या कार्यक्रमाचा. मनोरंजनासोबत ज्ञान देखील देणाऱ्या आकाशवाणीवर आपण ऐकतोय नये तराने आणि त्यासोबतच जाणून घेत आहोत अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताविषयी. सामान्य दिवसांमध्ये सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे त्याच्या मागे असलेले तारे दिसत नाहीत, त्यामुळे ही चाचणी घेण्यासाठी पूर्ण सूर्यग्रहणाची वेळ निवडण्यात आली. ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर आर्थर एडिंग्टन आणि फ्रँक डायसन यांनी यासाठी दोन स्वतंत्र मोहिमा आखल्या. एक टीम पश्चिम आफ्रिकेतील प्रिन्सिपे बेटावर गेली आणि दुसरी टीम ब्राझीलमधील सोब्राल शहरात गेली. सूर्यग्रहणामुळे जेव्हा अंधार झाला तेव्हा वैज्ञानिकांनी सूर्याच्या कडेला दिसणाऱ्या ताऱ्यांचे फोटो काढले. या चाचणीतून खूपच महत्वाचे निष्कर्ष समोर आले, त्याविषयी देखील जाणून घेऊयात. पण त्याआधी ऐकूया छानसं गीत.

झुराव खान आणि यश नार्वेकर यांच्या स्वरात कुमार यांचं गीत आपण ऐकलं. धोका राऊंड द कॉर्नर या चित्रपटातल्या गीताला संगीत दिलं होतं तनिष्क बागची आणि बप्पी लाहिरी यांनी. श्रोते हो, अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताविषयी आपण बोलतोय. सूर्यग्रहणाच्या दिवशी घेतलेल्या फोटोमुळे ताऱ्यांचे मूळ स्थान आणि ग्रहणाच्या वेळेचे स्थान यात फरक पडला होता. ताऱ्यांचा प्रकाश सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे नक्कीच वाकला होता. हा बदल आइन्स्टाईन यांनी गणिताद्वारे वर्तवलेल्या अंदाजाशी तंतोतंत जुळणारा होता. हा शोध अत्यंत महत्वाचा ठरला. या शोधापूर्वी सर आयझॅक न्यूटन यांचा गुरुत्वाकर्षणाचा नियम जगन्मान्य होता. आइन्स्टाईन यांच्या सिद्धांतानं विश्वाकडे पाहण्याचा विज्ञानाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकला. या चाचणीच्या यशानंतर कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल्स आणि गुरुत्वीय लहरी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेव्स यासारख्या अवकाशातील अनेक रहस्यांचा अभ्यास करणं शक्य झालं. बघितलं छोटे हो, आज आपण जे क्रांतिकारक शोध लावत आहोत त्याचा पाया अल्बर्ट आइन्स्टाईन सारख्या अनेक शास्त्रज्ञांनी अविरत केलेल्या संशोधनानं घातला होता, ज्यावर प्रगत जगाची आजची इमारत उभी आहे. कशी वाटली श्रोते हो ही माहिती? या माहितीमुळे तुमच्या ज्ञानात तर भर पडलीच असेल, शिवाय आजच्या दिवसाचं महत्व देखील अधोरेखित झालं असेल, नाही का? म्हणूनच तर आम्ही म्हणतो ना की ज्ञान आणि मनोरंजनाची वाणी ऐकत रहा आकाशवाणी.

0: अरिजित सिंग यांच्या स्वरात इर्शाद कामिल यांचं गीत आपण ऐकलं. जब हॅरी मेट सेजल या चित्रपटातल्या गीताला संगीत दिलं होतं प्रीतम यांनी. श्रोतेहो नयेतरांनी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. यानंतर ठीक 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: सुगाही प्रोग्राम के तहत लीजिए सामिन समात फरमाई नाते रसूल करीम.
2: नाते रसूल पेश खिदमत है, मुलाहिदा कीजिए.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. अन्नपूर्णा या चित्रपटातल्या गीताला संगीत दिलं होतं स्नेहल भाटकर यांनी. श्रोतेहो, सावली हा शब्द अनेक अर्थांना आपल्यापर्यंत पोहोचतो, जसे की मायेची सावली, झाडाची सावली. पण हीच सावली रात्रीच्या प्रहरी मात्र गूढ रूप धारण करते. तिचं ते गूढ रूप आपल्या मनात भय निर्माण करतं आणि हीच भीती त्या सावलीला वेगळे वेगळे अकराळ विकराळ रूप प्रदान करतं. आपल्याला घाबरवणाऱ्या या सावलीवर एखाद्या सुमधुर गीताची निर्मिती होऊ शकते असं जर कोणी म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही का? पण सुधीर मोघे या प्रतिभावंत गीतकारानं ही रचना केली ती इतकी सुंदर होती की त्या रचनेनं सावलीविषयीचा आकस्तर दूर करून तिला एक मनोहर रूप प्रदान केलं आणि मग प्रत्येक सामान्य माणूस म्हणू लागला की आभास सावली हा असतो खरा प्रकाश, जे सत्य भासती ते असती नितांत भास. फसतात सावलीला हा दोष आंधळ्यांचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा.

0: महेंद्र कपूर यांनी गायलेलं, सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातल्या या गीताला सांगितलेलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कार घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
3: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
0: श्रोते हो, आज सकाळी 11:05 गात रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी बोलणार आहे अशा एका गीतकाराविषयी ज्याची गाणी आपल्या ओठांवर कायम रिंगाळतात, पण त्या गीतकाराविषयी फारसं बोललं जात नाही. त्या गीतकाराची काव्यप्रतिभा इतकी अप्रतिम होती की लहानपणी शाळेत जेव्हा त्यांना शिक्षा केली जायची तेव्हा शिक्षक काय म्हणायचे माहितीये का? तुझी एक कविता वाचून दाखव म्हणजे आम्ही तुला या शिक्षेपासून मुक्त करू. कोण होते हे गीतकार ज्यांची इतकी काव्यप्रतिभा अप्रतिम होती की शिक्षक देखील लहानशा वयात त्यांच्या काव्यानं प्रभावित झाले होते? तुम्हालाही उत्सुकता लागलीच असेल ना? तेव्हा 11:05 माझ्यासोबत रहा आणि नक्की ऐका गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. श्रोते हो, आता गीतगुंजन या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. श्रोते हो, काही कलाकृतीच्या श्रेयनामावलीत मूळ कलाकाराचं नाव नसतं आणि मग रसिकांना या सुंदर कलाकृती मागचा मूळ

माता कोण हे कधीच कळत नाही अशीच एक निर्मिती म्हणजे अवघाची संसार या चित्रपटातील गीतरचना. झालं असं की या चित्रपटातील गीतरचना या शांताबाईंनी केल्या होत्या. ही गाणी ध्वनिमुद्रित झाली होती. मात्र याच काळात फिल्म सेन्सॉर बोर्डची सदस्य म्हणून शांताबाईंची निवड झाली. सेन्सॉर बोर्डचा असा नियम होता की सदस्यांनी त्यांच्या कार्यकाळात चित्रपटांसाठी गीतलेखन संवादलेखन वगैरे करायचं नाही. या नियमामुळे शांताबाईंनी सदस्यत्व नाकारलं. तेव्हा सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष MD भट यांनी शांताबाईंना एक उपाय सुचवला. त्यांनी या गीतांना स्वतःचं नाव न देता टोपन नाव द्यावं असं त्यांनी सुचवलं. त्याचवेळी शांताबाईंचे कौटुंबिक मित्र डॉ वसंत अवसरे त्यांना भेटण्यासाठी आले होते. ते प्रचंड हौशी होते. त्यांनी शांताबाईंना आग्रह केला की या गीतासाठी त्यांचं नाव देण्यात यावं. शांताबाई देखील तयार झाला आणि अवघाची संसार या चित्रपटासाठी गीतकार म्हणून डॉ वसंत अवसरे हे नाव पडद्यावर झळकलं. हा किस्सा शांताबाईंनी स्वतःच एका गीतसंग्रहाच्या प्रस्तावनेत लिहिला आहे. श्रोते हो, माणसं मोठी का होतात हे यामुळेच कळतं, नाही का?

आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात डॉक्टर वसंत अवसरे यांचं गीत आपण ऐकलं. अवघाचे संसार चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं वसंत पवार यांनी. शेवटीही हो, कोणतंही सुमधूर गाणं जेव्हा तयार होतं तेव्हा त्याची चाल आधी बनते की गीत आधी बनतं हा प्रश्न रसिक म्हणून आपल्याला पडतोच पडतो. खरं तर चित्रपटांच्याही आधी नाटकाची परंपरा सुरू झाली होती. नाटकाच्या इतिहासात संगीत नाटकांचा इतिहास स्वतंत्र आहे. इथं शास्त्रीय गायक रागदारीवर आधारलेल्या चिजा किंवा बंदिशी द्यायचे आणि त्यावर मग नाट्यगीताचे शब्द यायचे.

परंपरा पुढे चित्रपटात देखील आली, पण यातही चाल लावायची असेल तर संगीतकारांचे दोन गट होते. काहींना गीत आधी लिहून मग त्यावर चाल लावायची असे, तर काहींना आधी चाल सुचायची आणि त्यावर ते गीतकाराकडे गीताची मागणी करायची. अर्थात चालीवर गीतरचना करणं हे गीतकारांसाठी एक प्रकारचं आव्हानच असायचं. पण याच आव्हानातून अनेक सुमधूर गीतांची निर्मिती झालेली आपण पाहिली आहे. आनंद घन अर्थात लता मंगेशकर यांना मराठा तितुका मिळवावा या चित्रपटासाठी एक लावणी हवी होती. त्यासाठी त्यांनी एक कानडी चाल शांताबाईंना ऐकवली. दिदींची आजी गाणी गायची, त्यातल्या एका गाण्याच्या चालीमध्ये थोडाफार फेरफार करून दिदींनी एक चाल तयार केली आणि शांताबाईंनी त्यावर एक फक्कड लावणी लिहिली. दोन प्रतिभावंत जेव्हा एकत्र येतात तेव्हा जी निर्मिती होते ती किती अत्युच्च दर्जाची असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही लावणी.

आशा भोसले यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना आपण ऐकलीत. मराठा ती तुका मिळवावा या चित्रपटातली ही रचना संगीतबद्ध केली होती आनंद घन यांनी.

0: अनुराधा पोडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. जावयाची जात चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी. श्रोते हो, गीत गुंजन या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजना सर्वांच्या मनात. अर्थनीती बचत गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
1: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
0: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
2: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो। या निमित्तानं मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट अंतर्गत असलेल्या 7 विषयांवर आधारित तसंच यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या क्लायमेट एक्शन या विषयाशी सुसंगत अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे। मिशन लाईफ अंतर्गत 7 विषयांचा समावेश आहे। ऊर्जा बचत करा, पाणी वाचवा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला नकार द्या, कचरा कमी करा, ई कचरा कमी करा, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा। चला तर मग सर्वजण मिळून हवामान बदलाचा यशस्वीपणे सामना करूयात आणि वसुंधरेचं संरक्षण करूयात।

0: राजेश खन्नाची रोमांटिक गाणी।
1: रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना।
0: जितेंद्र असो। की एंग्री यंग मैन अमिताभ।
2: मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं, तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती तुम वो कहती।
0: आणि मराठीतील दुर्मिळ गीत।
3: मी रात टाकली, मी कात टाकली।
4: रोज सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल, फक्त आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर FM बँडच्या 101.7 MHz वर सर्वजनात सर्वांच्या मनात।
5: श्रोतेहो, सकाळचे 10:30 झाली आहेत आणि आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण। आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम नयनतराने। या कार्यक्रमाचा आनंद घेताना आपण थोडी ज्ञानवर्धक माहिती देखील घेऊया। याआधी मी आपल्याला आजच्या दिवसातील एका विशिष्ट घटनेची विस्तृत माहिती दिली होती। ती घटना होती अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची। आजच्या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 1953 आजच्याच दिवशी एडमंड हिलरी आणि शेरपा तेनसिंग यांनी जगातील माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर केलं होतं। जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाऊल ठेवणारे हे महान गिर्यारोहक होते। आज त्यांच्या याच पराक्रमाविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि सोबतच आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा। तर ऐकूयात कार्यक्रमातलं पहिलं गीत।

अरिजित सिंग यांनी गायलेलं एम तौराज यांचं गीत आपण ऐकलं. बाजीराव मस्तानी चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं संजय लीला भन्साळी यांनी. श्रोतेहो, आपण बोलत आहोत एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग यांच्या माउंट एव्हरेस्ट या मोहिमेविषयी. जगातील सर्वोच्च शिखर सर करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. शेर्पा तेनसिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी यांची 1953 एव्हरेस्ट मोहीम अत्यंत थरारक आणि कठीण आव्हानांनी भरलेली होती. मोहिमेदरम्यान एका बर्फाच्या मोठ्या दरीवरून जात असताना अचानक एडमंड हिलरी पाय घसरून खाली पडले. तेनसिंग यांनी अजिबात वेळ न गमवता आपल्या हातातील कुराड बर्फात घट्ट रोवली आणि दोरी खेचून धरली. त्यामुळे हिलरी खोल दरीत पडण्यापासून वाचले. या घटनेमुळे दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. हे आव्हान त्यांच्यासाठी इथंच संपलं नव्हतं बरं का, ही तर सुरुवात होती. आणखी एक खूप मोठी आव्हानं त्यांच्यासमोर उभी होती. कोणती होती ही आव्हानं याविषयी अधिक जाणून घेऊयात, पण ते आधी ऐकूयात हे छानसं गीत.

कादरी यांचं गीत आपण ऐकलं. बुलबुले या चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं प्रीतम यांनी. श्रोते, आजच्या दिवसात घडलेल्या विशिष्ट घटनांचा आढावा घेताना आपण बोलत आहोत शेर्पा तेन्झिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी यांच्या माउंट एव्हरेस्ट मोहिमेविषयी. या मोहिमेत त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. 27,900 फुटांवर त्यांचा मुक्काम होता. 28 मेच्या रात्री शिखर गाठण्यापूर्वी दोघांनी एका अत्यंत अरुंद आणि बर्फाळ जागेवर आपला छोटा तंबू ठोकला. सभोवताली भयानक थंडी आणि वादळ होतं. रात्रभर तिथं हाडं गोठवणारी थंडी आणि वेगाने वाहणारे वादळी वारे होते. त्यांना सतत तंबू वाहून जाण्याची भीती वाटत होती. ते दोघेही रात्रभर ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करून कसे बसे जिवंत राहिले. 29 मेच्या पहाटे जेव्हा ते जागे झाले तेव्हा हिलरी यांचे बूट बर्फामुळे पूर्णपणे गोठून दगडासारखे कडक झाले होते. तेन्झिंग यांनी हिलरी यांना मदत केली. त्यांनी ते बूट मऊ करण्यासाठी लहान गॅस शेगडीवर तब्बल 2 तास शेकले. जर ते बूट मऊ झाले नसते तर कदाचित त्या दिवशी चढाई करणं अशक्य झालं असतं. पण एव्हरेस्टचं शिखर गाठण्याची जिद्द या दोन्ही गिर्यारोहकांना एक वेगळीच शक्ती बहाल करत होती. त्यामुळं कोणत्याही आव्हानांना तोंड देण्याची त्यांची तयारी होती. हे आव्हान इथंच संपलं की आणखी काही आव्हानं त्यांच्यासमोर उभी होती याची उत्कंठा तुमच्या मनात निर्माण झालीच असेल, नाही का? त्याविषयी सांगतेच, पण त्याआधी ऐकूयात हे छानसं गीत.

कमाल खान यांनी गायलेलं रजत अरोरा यांचं गीत आपण ऐकलं. डर्टी पिक्चर चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं विशाल शेखर यांनी. श्रोतेहो, आज सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी बोलणार आहे एका अशा गीतकाराविषयी ज्याची गाणी गायलेल्या गायकाला पुरस्कार मिळाला, पण ज्यांनी ते गीत रचलं त्या गीतकाराला मात्र कुठलाही पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं नाही. हा गीतकार दुर्लक्षित राहिला, पण त्याने रचलेली गाणी मात्र नाही. आज ती गाणी आपल्या सगळ्यांच्या ओठांवर कायम रिंगळतात, पण ज्याने ती रचली त्या गीतकाराविषयी फारसं बोललं जात नाही. कोण आहे हा गीतकार याची उत्कंठा आपल्याला लागलीच असेल. त्यासाठी 11:05 माझ्यासोबत रहा आणि ऐका गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. आता तुम्ही आनंद घेत आहात नए तराने या कार्यक्रमाचा, आणि आपण जाणून घेत आहोत तेनसिंग यांच्या माउंट एव्हरेस्ट मोहिमेतील आव्हानाविषयी, कारण आजच्याच दिवशी त्यांनी हे जगातील सर्वोच्च शिखर सर केलं होतं. श्रोते हो, आपण जेव्हा उच्च ध्येय समोर ठेवतो तेव्हा ते गाठताना येणारी आव्हानं देखील तितकीच उच्च स्वरूपाची असतात. अशावेळी ही आव्हानं कशी पार करावीत याचं उत्तम उदाहरण म्हणजे शेर्पा तेनसिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी. एव्हरेस्ट शिखर सर करताना त्यांच्या समोर देखील खूप आव्हानं आली. त्यातल्या काही आव्हानांचा उल्लेख मी याआधी केला आहे. शिखराच्या अगदी जवळ पोहोचेपर्यंत ही आव्हानं सुरूच होती. यात शेवटचं आणि सगळ्यात अवघड आव्हान होतं ते म्हणजे बर्फाची उभी भिंत. शिखराच्या अगदी जवळ पोहोचण्यापूर्वी त्यांच्या समोर एक 40 फूट उंच सरळ उभी खडकाची आणि बर्फाची भिंत होती, ज्याला आता हिलरी स्टेप असं म्हणतात. श्वास रोखणारा हा क्षण होता. एका बाजूला खोलदरी आणि दुसऱ्या बाजूला सरळ भिंत अशा स्थितीत हिलरी यांनी कसा बसा त्या खडकाच्या फटीतून वर रस्ता काढला आणि नंतर तेनसिंग यांना दोरीच्या साह्यानं वर खेचलं. हा या मोहिमेतील सर्वात धोकादायक असा क्षण होता. जेव्हा सकाळी 11:30 दोघेही शिखरावर पोहोचले तेव्हा आनंदाच्या भरात त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि एकमेकांची पाठ थोपटली. शिखरावर तेनसिंग यांचा भारताचा ध्वज हातामध्ये घेतलेला जगप्रसिद्ध फोटो हिलरी यांनी काढला. हिलरी हे ब्रिटनचे होते. तेनसिंग यांचा जन्म नेपाळचा, पण नोकरीच्या निमित्तानं ते भारतातील दार्जिलिंग इथं आले. त्यामुळे या दोघांनी जेव्हा एव्हरेस्ट शिखर सर केलं तेव्हा त्यांनी शिखरावर भारत, नेपाळ, ग्रेट ब्रिटन आणि संयुक्त राष्ट्र यांचे ध्वज अभिमानाने फडकावले. यातून एक गोष्ट सिद्ध होते, ती ही की जेव्हा तुमचं ध्येय समान असतं तेव्हा देश, धर्म, जात, पंथ यापैकी कोणतीही तुमची ओळख नसते. तुमची ओळख असते ती तुमची ध्येयासक्ती. तेनसिंग आणि हिलरी यांनी एकमेकांना सहकार्य करत ही मोहीम फत्ते केली आणि भविष्यातील गिर्यारोहकांसमोर एक आदर्श

प्रस्थापित केला. श्रोतेहो, आपल्या आयुष्यात देखील एव्हरेस्ट शिखर सर करण्याइतकीच आव्हानं असतात, पण आपण या जोडगोळीचा आदर्श समोर ठेवला आणि आयुष्यातील या आव्हानांचा सामना करण्यासाठी एकमेकांना मदत केली तर आव्हानांचं हे शिखर आपण देखील सर करू शकू, नाही का? याचसाठी ही माहिती आज मी तुमच्यासोबत शेअर केली. तुम्हाला आवडलीच असेल. चला तर कार्यक्रमातलं यानंतरचं सुमधुर गीत ऐकूया.

सुना मोहपात्रा यांच्या स्वरात मुन्ना धीमन यांचं गीत आपण ऐकलं. फुकरे चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं राम संपथ यांनी.

0: अंकित तिवारी यांच्या स्वरात एक विलियन या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोत्यो नयेतरांनी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. यानंतर ठीक 11 वाजता मराठीतून बातमीपत्र आमच्या केंद्रावरून प्रसारित केलं जाईल.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दहशतवादाविरोधातल्या लढ्यात दुटप्पी भूमिका किंवा दुहेरी निकष स्वीकारले जाणार नाहीत असा स्पष्ट इशारा दिला आहे. रशियाची राजधानी मॉस्को इथं आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंचात आणि सुरक्षाविषयक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या 14व्या आंतरराष्ट्रीय बैठकीत बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. दहशतवादाला समर्थन देणाऱ्या आणि त्याला आर्थिक मदत करणाऱ्या शक्तींविरोधात निर्णायक कारवाई करण्याची वेळ आली असून जबाबदार देशांनी स्पष्ट भूमिका घ्यावी असं डोवाल म्हणाले. दहशतवादाचा मुकाबला करणं ही प्रत्येक देशाची सामूहिक जबाबदारी असल्याचं सांगत त्यांनी दहशतवादी संघटना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांविरोधात कठोर पावलं उचलण्याची गरज व्यक्त केली. पश्चिम आशियातल्या वाढत्या अस्थिरतेमुळे सागरी व्यापार आणि जागतिक सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचंही ते म्हणाले. दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या जागतिक सुरक्षा व्यवस्थेत तातडीनं सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचंही डोवाल यांनी स्पष्ट केलं. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बकरी ईदमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या CUET UG या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल जाहीर केलं. या परीक्षा आता 31 मे तसंच 6 आणि 7 जून रोजी घेतल्या जातील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद नियोजनाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं नवी दिल्ली इथं काल उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी आपत्ती संवेदनशीलता आणि जोखीम मूल्यांकन, आपत्कालीन प्रतिसाद नियोजन, संभाव्य दुर्घटना परिस्थिती, गर्दी व्यवस्थापन, गर्दीच्या उच्च दाबाच्या कालावधीचे विश्लेषण, स्थळ आपत्कालीन नियंत्रण केंद्रांचं कार्यान्वयन, घटना प्रतिसाद प्रणाली तसंच विविध विभागातल्या समन्वय यंत्रणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील जंगलातून नक्षलवाद्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना काल उद्ध्वस्त करण्यात आला.

0: अलीकडेच ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. जंगलात स्फोटके लपवून ठेवली असल्याची आणि शस्त्रे तयार केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली होती. मागील आठवड्यात भामरागड तालुक्यातल्या बिनाकुंडा नजीकच्या जंगलातूनही असाच शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. आगामी मान्सूनमध्ये कोकण विभागातला मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वेनं व्यापक पावसाळी पूर्वतयारी केली आहे. गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात येणार असून 15 जून ते 20 ऑक्टोबर या कालावधीत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू राहणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी नरकर यांनी दिली. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनानं ठाण्यात 7,30,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल जप्त केला. तसंच प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या 6 जणांना अटक केली. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये फरसाण, तूप, नूडल्स, ताडी, शरबत यांचा समावेश आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 4,53,344 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये येत्या 1 ते 5 जून दरम्यान स्वच्छ गाव सुरक्षित जलवायू मोहीम राबवण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केलं आहे. परभणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं पाथरी उपविभागातील नदीपात्र परिसरात शोध आणि बचाव कार्याची रंगीत तालीम काल घेण्यात आली. आपत्तीच्या काळात तात्काळ प्रतिसाद यंत्रणेची कार्यक्षमता यावेळी तपासण्यात आली. नदीपात्रात बोटीद्वारे बचाव कार्य, पूरग्रस्त नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर, लाईफ जॅकेटचा वापर, आपत्कालीन समन्वय, नागरिक बचाव आणि प्राथमिक उपचार यांचं प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळच्या 11:05 आणि 22 सेकंद झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल.

0: किशोर कुमार, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात साहिल लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. कालापत्थर चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं राजेश रोशन यांनी. श्रोतेहो, आयुष्य हा एक प्रवास आहे, तो आपण पूर्ण करायलाच हवा. या प्रवासात आपण जर थांबलो तर आपलं आयुष्य देखील थांबेल. थोडक्यात काय की निरंतर चालत राहणं हाच यशस्वी आयुष्याचा मूलमंत्र आहे, नाही का? तर मित्रांनो, आयुष्यात उतार येवो की चढाव, न थकता चालत रहा, याच संदेशासह मी वैशाली नांदगावकर गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. नेहमीप्रमाणेच हा कार्यक्रम ठरणार आहे सुमधूर गाण्यांची मैफल, जी अर्थातच रंगणार आहे मी तुमच्याशी साधलेल्या संवादातून.
1: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गौबी राखण करते मी रावजी.

उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात दादा कुणके यांचं गीत आपण ऐकलं. सोंगड्या चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं राम कदम यांनी. श्रोते हो, सुमधूर गाणी ऐकणं सर्वांनाच आवडतं, पण तुम्हाला माहिती आहे का की काही गाणी अशी असतात जी कायम आपल्या ओठांवर रेंगाळतात, आपल्या ऑल टाइम फेवरेट गाण्यांच्या यादीत खूप वरच्या स्थानावर असतात, पण ज्यांच्या लेखणीतून ते गीत प्रसवलेलं असतं त्या गीतकाराविषयी मात्र आपल्याला फारसं माहीत नसतं. किंबहुना रसिकच काय, तर चित्रपटांच्या यशामध्ये जी गाणी केंद्रस्थानी आहेत त्या निर्मात्या दिग्दर्शकांना देखील त्या गीतकाराविषयी काही सोयरसूतक नसतं. हे त्या प्रतिभावंत गीतकाराचं दुर्दैवच म्हणावं लागेल की आज अशाच प्रतिभावंत गीतकाराविषयी मी आपल्याशी बोलणार आहे, पण त्याआधी ऐकवते त्यांची एक सुमधूर रचना. बघूयात तुम्हाला तरी हा गीतकार आठवतोय का ते.

हा, या रणरणत्या उन्हात हे गीत शरीराला नाही तरी निदान मनाला तरी थंडावा देऊन गेलं हो ना. हे गीत आजवर हजार वेळा तुम्ही ऐकलं असेल. ते ऐकल्यानंतर किशोरदांची स्तुती करताना तुम्हाला शब्द अपुरे पडतले असतील. पंचमदानबद्दल भरभरून बोलताना तर तुम्हाला वेळेचं भानही राहत असेल. पण या गीताच्या गीतकाराविषयी तुम्ही कधी बोललात का हो? किमान दुसऱ्या कोणाला तरी बोलताना ऐकलं आहे का? नाही ना. तेच तर, अत्यंत आशयघन गीतांची रचना करूनही अंधारात राहिलेले हे गीतकार म्हणजे योगेश गौर. आज त्यांचा स्मृतिदिन. या निमित्तानं त्यांचं स्मरण करताना आपण ऐकणार आहोत त्यांनी रचलेल्या काही सुमधुर रचना आणि जाणून घेणार आहोत त्यांच्याविषयी थोडंसं.

दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए,

मुकेश यांनी गायलेलं योगेश यांचं गीत आपण ऐकलं. आनंद चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं सलील चौधरी यांनी. श्रोते हो, गीतकार योगेश गौर यांनी लिहिलेली गाणी आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहेत. संगीतकार, गायक गायिका आणि अभिनेता अभिनेत्री या सगळ्यांनी ही गाणी अजरामर केली, पण या सगळ्यांचा आत्मा होते ते शब्द, आणि ते शब्द दिले होते योगेश गौर यांनी. त्यांची खासियत म्हणजे साध्या शब्दात खोल भावना व्यक्त करणं. योगेश यांची कोणतीही रचना पहा, आपल्या मनातील हळव्या आणि संवेदनशील भावनांना त्यांनी इतक्या साध्या शब्दात व्यक्त केलं आहे की ते गीत ऐकताना ऐकणाऱ्याच्या काळजाला स्पर्शूनच जातं आणि पुन्हा कधीही तो ते गीत विसरत नाही, किंबहुना काही प्रसंगांमध्ये हे गीत आपोआप त्याच्या ओठांवर रेंगाळायला लागतं.

मुकेश यांनी गायलेलं योगेश यांचं गीत आपण ऐकलं. रजनीगंधा चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं सलील चौधरी यांनी. श्रोतेहो आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. मी आहे तुमच्यासोबत वैशाली नांदगावकर आणि आपण बोलतोय गीतकार योगेश गौर यांच्याविषयी. श्रोतेहो, योगेश गौर हे स्वभावानं अत्यंत साधे होते. लाईमलाईटमध्ये राहणं त्यांना आवडत नव्हतं आणि तो काळही असा होता की चित्रपटातील इतर घटकांच्या तुलनेत गीतकाराचं स्थान तसंही नगण्यच होतं. असं असलं तरी योगेश गौर यांनी आपल्या प्रतिभेचा वापर करून अनेक आशयघन रचनांची निर्मिती केली, ज्या रचना आज इतक्या दशकांनंतरही रसिकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. आनंद सारखा चित्रपट असो किंवा मिली सारखा चित्रपट, मला वाटतं की हे चित्रपट योगेश यांच्या रचनांमुळे देखील आपल्या मनावर अधिक प्रभाव टाकून जातात, नाही का?

किशोर कुमार यांच्या स्वरात योगेश यांचं गीत आपण ऐकलं. मिली चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं सचिन देव बर्मन यांनी. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या न्यायानं योगेश यांची काव्यप्रतिभा त्यांच्या लहानपणापासूनच दिसू लागली होती. ते इतकी छान कविता करत की त्यांच्या कवितांचे चाहते त्यांचे शिक्षकही होते बरं का. असं म्हणतात की वर्गात योगेश यांना त्यांच्या एखाद्या चुकीबद्दल शिक्षा काय व्हायची, तर शिक्षक त्यांना त्यांची एक कविता म्हणायला लावायचे. आहे की नाही गंमत. त्यावेळी योगेशांना कल्पनाही नव्हती की आपली ही काव्यप्रतिभा एक दिवस हिंदी चित्रपटसृष्टीत एक गीतकार म्हणून आपल्याला ओळख देणार आहे. नियतीच्या मनात वेगळंच असतं. ती जसं लिहिते त्याचप्रमाणे आपलं आयुष्य चालत असतं. वडिलांच्या निधनानंतर आपले मित्र सत्यप्रकाश तिवारी यांच्या मदतीनं योगेश मुंबईला आलेही. ही मैत्री इतकी घट्ट होती की सत्यप्रकाशनं स्वतः नोकरी करून योगेश पूर्णतः स्थिरस्थावर होईपर्यंत त्यांना खंबीरपणे पाठिंबा दिला. एवढंच नाही तर योगेश यांच्या मृत्यूपर्यंत त्यांची काळजी घेतली. अशी मैत्री आजच्या काळात दिसेल का हो. मैत्रीच्या या निरपेक्ष नात्यामुळेच योगेश आपली प्रतिभा सिद्ध करू शकले आणि त्यांची प्रतिभा आज तागायत रसिकांच्या मनात त्यांचं अस्तित्व घेऊन जगत आहे.

लता मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं गीत आपण ऐकलं. छोटी सी बात चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं सलील चौधरी यांनी. श्रोतेहो, आपण एक आता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. मी आहे तुमच्यासोबत वैशाली नांदगावकर आणि आपण बोलतोय गीतकार योगेश गौर यांच्याविषयी. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात योगेश यांना बी ग्रेड चित्रपटांसाठी काम करावं लागलं, पण त्यामुळं त्यांचा उदरनिर्वाह होत होता म्हणून त्यांनी हे काम निमूटपणे स्वीकारलं. योगेश यांच्याकडे इतर गाणी ऐकण्यासाठी रेकॉर्ड प्लेअर नव्हते, म्हणून मग ते संगीतकार सलील चौधरी यांच्याकडे गाणी ऐकण्यासाठी जात. यातूनच त्यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि सलील चौधरींनी त्यांना बी ग्रेड चित्रपटांपासून बाजूला सारत रजनीगंधा, मिली आणि आनंदसारख्या चित्रपटांसाठी गाणी लिहिण्याची संधी दिली. त्यामुळं योगेश यांच्या मूळ प्रतिभेला वाव मिळाला आणि रसिकांना मिळाली अजरामर गीतांची पर्वणी.

0: कभी तो हंसाए।
1: आनंद चित्रपटातलं योगेश यांचं गीत आपण ऐकलं. मन्नाडे यांनी गायलेल्या गीताला संगीत दिलं होतं सलील चौधरी यांनी. श्रोते हो, गीतकार योगेश कौर यांच्याजवळ असलेल्या काव्य प्रतिभेच्या तुलनेत म्हणावं तसं त्यांचं कौतुक त्यांच्या वाट्याला आलंच नाही. बघा ना, रजनी

रजनीगंधा चित्रपटासाठी कई बार यूही देखा है या गाण्यासाठी गायक मुकेश यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, पण गीतकार योगेश यांचा साधा नामोल्लेख देखील झाला नाही. साहिल लुधियानवी, शकील बदायोनी, शैलेंद्र आणि आनंद बक्षी यासारख्या महान कवींमध्ये त्यांचं नाव कधीही गणलं गेलं नसलं तरी योगेश यांनी आपल्या लेखणीच्या प्रतिभेनं या जगावर, रसिकांच्या मनावर एक अमिट छाप सोडली. जीवनातील सामान्य घटनांमध्येही सौंदर्य शोधणारी गाणी केवळ योगेश गौरच रचू शकत होते.

अशा भोसलेंनी येसुदास यांच्या स्वरात छोटीशी बात या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. योगेश यांच्या गीताला संगीत दिलं होतं सलील चौधरी यांनी. श्रोते हो, सभोवताली श्रेयवादाची लढाई चाललेली असताना, प्रत्येक जण श्रेय घेण्यासाठी धडपडत असताना, योगेश गौर यांच्यासारखी व्यक्तिमत्व देखील या जगात आहेत जी फक्त आपल्या कामावर श्रद्धा ठेवतात, निष्ठा ठेवतात. आपल्या प्रतिभेवर त्यांचा खूप विश्वास असतो आणि रसिकांशी आणि आपल्या प्रतिभेशी ते एकनिष्ठ असतात. म्हणूनच आपल्या प्रतिभेनं ते जग जिंकतात आणि म्हणूनच योगेश यांची ज्या रचना आहेत त्या आजही रसिकांच्या ओठांवर रिंगाळतात. खरं सांगायचं तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना फारसं श्रेय मिळालं नाही, त्यांच्या कामाची दखल घेतली नाही, कुठल्याही पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं नाही, परंतु तरी देखील रसिकांच्या ओठांवर त्यांच्या रचना रिंगाळत राहणं हीच खरी त्यांची दखल आहे. मला वाटतं इतकं अपयश येऊनही ते खूप सकारात्मक होते आणि म्हणूनच त्यांच्या हातून, त्यांच्या लेखणीतून काही सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या रचना देखील लिहिल्या गेल्या, ज्या ऐकल्यानंतर आजही आपलं मन आनंदून जातं. आपण निराश असलो तर त्यातून बाहेर पडून आपल्याला एकदम आनंदी वाटायला लागतं.

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मिली चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. योगेश यांच्या गीताला संगीत दिलं होतं सचिन देव बर्मन यांनी. श्रोते हो, आयुष्यात कितीही अपयश आलं तरी त्याने खचून न जाता आपण आपल्या कामावर निष्ठा ठेवली पाहिजे, आपल्या प्रतिभेवर विश्वास ठेवला पाहिजे आणि सातत्यानं काम करत राहिलं पाहिजे. एक ना एक दिवस या कामाची दखल घेतली जातेच. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गीतकार योगेश गौर. आजही कधी आपण उदास झालो, निराश झालो तर योगेश यांचे शब्द आपल्या कानाशी रुंजी घालतात आणि आपल्याला पुन्हा एक नवीन आत्मविश्वास देतात.

0: बातो बातो मी चित्रपटातलं योगेश यांचं गीत आपण ऐकलं. किशोर कुमार यांनी गायलेल्या गीताला संगीत दिलं होतं राजेश रोशन यांनी. श्रोते हो, वेळ झाला आहे आपला निरोप घेण्याची. वैशाली नांदगावकरला निरोप द्या. आणि आजचा भाग आपल्याला कसा वाटला याविषयीचा अभिप्राय फोन फरमाईश या कार्यक्रमात नोंदवायला विसरू नका. श्रोते हो, गात रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी लीना देशपांडे यांनी साधलेला संवाद, तसंच आजची रेसिपी आणि छाया भारस वाडकर यांची कथा आपल्याला ऐकता येईल. थोड्याच वेळात वनिता मंडळ.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, नुकताच एक सुंदर लेख माझ्या वाचण्यात आला, त्यातील विचार खरंच माझ्या मनाला उभारी देऊन गेलेत बरं. ते असे की स्वतःशी दयाळू असणं अत्यंत आवश्यक आहे. चुका होणं नैसर्गिक आहे. प्रत्येक वेळी परिपूर्ण असण्याची गरज नाही. चूक झाली तरी चालेल हे स्वीकारणं मनाला हलकं करतं आणि आत्मविश्वास परत आणतं. अतिविचार थांबवणं एका दिवसात शक्य नाही. हा एक प्रवास आहे. हळूहळू आपण विचारांना समजून घ्यायला लागतो, त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला शिकतो आणि मन शांततेकडे वाटचाल करू लागतं. विचार करणं थांबवणं नव्हे तर विचारांवर नियंत्रण मिळवणं हेच खऱ्या शांततेचं सूत्र आहे. मन सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात अडकून राहतं तेव्हा वर्तमानातील आनंद हरवून जातो. त्यामुळं स्वतःला थोडा वेळ देणं, शांत श्वास घेणं आणि मनाशी संवाद साधणं गरजेचं असतं. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर स्वतःला समजून घेत राहिलं ना तर मन अधिक मजबूत होतं. शांत मन आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच आयुष्य अधिक सुंदर आणि संतुलित बनतं.

0: मैत्रिणींनो, श्रेया घोषाल यांच्या स्वरातील डॉक्टर वसंत यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं अभिजीत राणे यांचं. मैत्रिणींनो, आज जागतिक पचन आरोग्य दिवस साजरा केला जातोय. हा दिवस पोट, आतडी, यकृत आणि संपूर्ण पचन संस्थेच्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्यासाठी पाळला जातोय. तर याच अनुषंगाने ऐकूया पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, म्हटलं जातं की माणूस पोटासाठी म्हणजेच उदरनिर्वाहासाठी अतोनात कष्ट करत असतो, पण त्या पोटाच्या तक्रारींकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो आणि या दुर्लक्ष करण्याचे दुष्परिणाम म्हणजेच पोटाचे आणि पचन संस्थेचे विकार जडू शकतात. मग ते विकार कोणते, त्यांची काळजी कशी घ्यायची आणि त्यावरील उपाययोजना, त्याही घरगुती, त्या कोणत्या, हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर वैशाली तौर यांच्याकडून. मैत्रिणींनो, डॉक्टर तौर या होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत आणि क्लिनिकल योगा कन्सल्टंट म्हणून जवळजवळ 25 वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत आहेत. त्याचप्रमाणे आरोग्यविषयीचे त्यांचे लेखही विविध वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होत असतात. चला तर मग आपण डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी पोटाचे आणि पचन संस्थेचे विकार याविषयी बोलूया. नमस्कार मॅडम, आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळतर्फे मी आपलं स्वागत करते.
1: नमस्कार आणि धन्यवाद.
0: मॅडम, बदलणाऱ्या बाह्य वातावरणाचा पोटांच्या तक्रारींवर परिणाम होतो का?
1: तर याच्यामध्ये होतं काय की बाह्य वातावरणांमध्ये जसे बदल होत असतात ना, तर ह्या प्रत्येक गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असो. आपण जे पंचकोश म्हणतो शरीरातले आहेत, तर शरीरामध्ये जैविक स्तरावर, मानसिक स्तरावर, तसेच शारीरिक स्तरावर सुद्धा वातावरणाचा परिणाम होऊन बदल होत असतात. आणि हे जे बदल आहेत शारीरिक स्तरावरती, वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यापैकीच पचन संस्था आहे, त्याच्यावरही परिणाम होतो. या काळामध्ये होतं असे की जंतूंची खूप वाढ होते, रोगप्रतिकार शक्ती कमी होते, त्वचा विकार वाढतात, तसेच वातदोष या दरम्यान वाढतो, जो परिणाम शरीरावर होतो मुख्यत्व होतो. आणि पित्तदोषही वाढतो शरीरामधला आणि कफदोष जो आहे तो साचून राहतो. या दरम्यान होतं असं की मानसिक स्तरावरही काही बदल होतात. म्हणजे एकूण काय तर संपूर्ण मानवी शरीरावरतीच बाह्य वातावरणाचा परिणाम होत असतो.
0: अगदी अगदी. मॅडम, या पचन संस्थेचं कार्य कसं चालतं?
1: वनस्पती जे आपण बघतो ते त्यांचं अन्न

0: स्वतः तयार करतात ते. आपल्याला माहितीये की हिरवेगार जी पानं असतात ते सूर्यप्रकाशाद्वारे त्यांचं अन्न तयार करतात, परंतु मानवी शरीरामध्ये देवाने अशी कुठलीही रचना केलेली नसल्यामुळे आपल्याला बाहेरनं अन्न ग्रहण करावं लागतं आणि त्यासाठी पचन संस्था ही अत्यंत महत्वाची आहे की अन्न ते घेतल्याच्या नंतर ते पूर्ण त्याचं पचन करून जे आहे शरीराला ती ऊर्जा मिळण्यासाठीचं जे कार्य आहे ते पचन संस्थेचं आहे. यामध्ये मुख्यत्वे जे आहे जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो ते तोंडाने ग्रहण करतो. तोंडामध्ये जे आपले 32 दात आहे, जीभ आहे किंवा लाळ ग्रंथी आहे, जेव्हा आपण अन्न तोंडामध्ये टाकून चावतो तर होतं असं की त्याच्यामध्ये लाळ मिसळल्या जाते आणि तिथे मग स्टार्च जे आहे तर ते पसण्यास सुरुवात होते. त्यानंतर दुसरा भाग येतो तो घसा, ज्याला फॅरिंग्स असं म्हणतो की जिथून अन्न पोटामध्ये जाण्याची ती दिशा आहे. त्यानंतर अन्ननलिका ज्याला म्हणतो ते इसोफेगस आहे, तर तिथे ज्या पेरिस्टाल्टिक्स मुव्हमेंट्स होत असतात त्याच्यामुळे अन्न खाली जठरामध्ये ढकलल्या जातं. जठरामध्ये एक छोटीशी आपण मराठीमध्ये म्हणूयात की एक पिशवीसारखा एक आकार असतो ज्याला स्टमक म्हणतो. तिथे जे अन्न खाल्लेलं असतं ते तिथे साचतं. जठरामध्ये जे आहेत तर हायड्रोक्लोरिक ऍसिड ज्याला आम्ल म्हणतो तसेच पाचकरस तयार होतात आणि तिथे प्रथिनांचं पचन सुरू होतं. जठरानंतरचा जो भाग आहे तो लहान आतडे, मग मोठे आतडे. महत्वाचा जो भाग आहे तो लहान आतड्यांमध्ये शोषून घेतला जातो आणि मोठ्या आतड्यांमध्ये होतं असं की पाणी शोषून घेतलं जातं आणि गुदद्वारे जे आहे तर मल विसर्जन होतं. जे अनावश्यक घटक आहेत ते शरीराच्या बाहेर टाकल्या जातात. यामध्ये होतं असं की याशिवाय यकृत, पित्ताशय, पॅन्क्रियाज यांचंही खूप महत्वाचं कार्य आहे. कारण यकृत जे ज्याला आपण लिव्हर म्हणतो तर ते पित्त तयार करतं, फॅट पचवण्याचं त्याचं काम असतं. गॉल ब्लॅडर जे आहे त्याच्यामध्ये पित्त साठवून राहतं आणि आवश्यकतेनुसार देवाने जे सेन्सर शरीरामध्ये बसवलेले आहेत तर आवश्यकतेनुसार ते रिलीज करत राहतं. आणि पॅन्क्रिया जे आहे तर पचनासाठी आवश्यक एन्झाइम्स जे आहेत तर ते पॅन्क्रियाजमधनं तयार होतात आणि त्यातनं प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि फॅटसाठी ते अत्यंत उपयुक्त असतात.
1: अगदी अगदी, खूप छान, खूप सविस्तरपणे तुम्ही मानवी पचन संस्था कशी कार्य करते खूप सुंदर समजावून सांगितलं मॅडम. मॅडम, पचन संस्थेचे कोणते मुख्य आजार उद्भवतात?
0: प्रामुख्याने जर बघायला गेलं आपण तर अपचन ज्याला आपण इंडायजेशन म्हणतो, आम्लपित्त, हायपर ऍसिडिटी, अतिसार किंवा जुलाब, मळमळ, उलटी, गॅसेस होणं पोटामध्ये, त्याच्यानंतर ज्याला आमांश म्हणतो आंत्र संक्रमण म्हणजे इंटेस्टाईनचं इन्फेक्शन होतं, आणि कृमी रोग ज्याला म्हणतो वर्म इन्फेस्टेशन. तर हे महत्वाचे जे आजार आपल्याला पचन संस्थेचे साधारणतः बघायला मिळतात.
1: बरोबर मॅडम, असं म्हटलं जातं बघा आपण काही खाल्लं का म्हणतात की खाल्ल्यानंतर मला ना अपचनाचा त्रास होतो किंवा मला पचत नाही, तर हे नेमकं काय असतं?
0: अपचन ज्याला आपण ना इंडायजेशन म्हणतो ही सामान्य समस्या आहे आणि जठराग्नी मंद झाल्यामुळे काय होतं की पचनासाठी आवश्यक जे रस असतात तर ते नीट तयार होत नाही शरीरामुळे आणि अन्नाचे पचन नीट होत नाही आणि मग त्यामुळे होतं की अर्धवट पसलेले अन्न जे आहे तर त्याच्यामध्ये आम तयार होतो आणि मग होतं असं की तो आतड्यांमध्ये साचतो आणि मग त्यामुळे छातीमध्ये जळजळ होणं, ढेकर येणं अशा समस्या उद्भवतात, त्याला आपण म्हणतो अपचन.
1: मग याची लक्षणं आता तुम्ही जी सांगितली तेच का, ढेकर वगैरे येणं? तसंच
0: त्याच्यामध्ये होतं असं की अपचनाची कारणं मेन काय आहेत त्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. तर त्यामध्ये होतं असं की आपण दूषित अन्न खातो, आपल्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या नसतात, अवेळी अन्न खाल्ल्या जातं, कुठल्याही वेळी खाल्ल्या जातं, त्यामुळे काय होतं की आधीचं जे अन्न असतं ते पचत नाही आणि त्याच्यानंतर परत आपण म्हणजे दिवसभर जे आपण म्हणतो ना की ज्याला आपण मंचिंग म्हणतो, तर त्यामुळे आधी
1: तोंड चालूच असतं,
0: हो तोंड सुरूच असतं असं ज्याला म्हणतो की आधीचं खाल्लेलं अन्न पचत नाही, परत आपण वरून खात असतो, ते अन्नाला पचायला वेळच मिळत नाही ना, त्यामुळे मग गॅसेस तयार होतात, अन्न तिथे पोटामध्ये काही जे गॅसेस रिलीज करतं आणि इंडायजेशन होतं, मग त्याने अपचन होतं. तसंच थंड पाणी पिणं, कोल्ड ड्रिंक्स घेणं,
1: थंड पाणी म्हणजे
0: फ्रीजचं जे वॉटर आहे तर ते
1: पिल्याने
0: अति थंड पाणी ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर आजकाल कोल्ड ड्रिंक्स घेण्याचंही एक प्रस्थ हे झालेलं आहे. तर त्यामुळेही काय होतं की अपचनाला ह्या गोष्टी खतपाणी घालणाऱ्या असतात आणि त्याच्याशिवाय जर शारीरिक हालचालींचा अभाव जर असेल, आजकाल आपण बघतो की म्हणजे सगळी कामं बैठी आहे आणि खूप सगळ्या सुविधा आल्यामुळे शारीरिक श्रमही कमी झालेले आहेत, त्यामुळेही हा त्रास होऊ शकतो. त्याची लक्षणं अशी आहेत की छातीमध्ये जळजळ होणे, सतत ढेकर येतात, पोट फुगतं, पोटामध्ये जडपणा वाटतो, कधी कधी मळमळ, उलटीही होते आणि भूक मंदावते.
1: बरोबर.
0: तर त्याच्यावरती आपण काही उपाय जे आहेत तर ते आपण घरगुती उपायही आपण करू शकतो.
1: घरगुती उपाय म्हणजे नेमकं काय करू शकतो?
0: त्याच्यामध्ये करायचं असं आपल्याला की आपल्या स्वयंपाकघरामध्येच या सगळ्या गोष्टी असतात. आपलं स्वयंपाकघर तसं म्हणायला गेलं आपण तर एक छानशी प्रयोगशाळा आहे निसर्गाने आपल्याला दिलेली की आणि आपण विशेषतः भारतामध्ये जन्मलेलो आहोत आणि भारत हा आपला हा असा एकच एकमेव देश आहे संपूर्ण जगामध्ये की

0: आपण आपल्या किचनमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला अव्हेलेबल्स असतात. फक्त असं आहे की आपल्याला त्या माहिती नसतात. प्रत्येक गोष्टीमध्ये आयुर्वेदिक प्रॉपर्टीज असतात याच्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टींचाच उपयोग आपण करायचा आहे, ज्याच्यामध्ये सेंधव मीठ ज्याला म्हणतो आपण शेंदी मीठ, ते लिंबाचा रस आपण जेवणानंतर एक चमचा घेऊ शकतो. त्यानंतर सुकं आलं आणि मध जे आहे, तर ते आपण सुंठ ज्याला म्हणतो आपण सुंठ पावडर आणि थोडंसं मध तेही घेऊ शकतो, त्यानेही अपचनाचा त्रास आपला कमी होऊ शकतो. त्यानंतर गरम पाण्यामध्ये हिंग टाकून तेही आपण थोडंसं पिऊ शकतो, किंवा जर पोटाचा त्रास असेल तर पोटावरती थोडंसं आपण ते पाण्यामध्ये मिक्स करून लावू शकतो,
1: त्याचा लेप लावायचा
0: त्यानेही बराचसा त्रास आपला कमी होतो. तसंच आपण तुळशीचा काढाही घेऊ शकतो. असे जर आपण हे घरगुती जर उपाय केले तर खूप म्हणजे फायदा होतो. परंतु अपचन होण्याच्या आधी जर आपण टाळायचा जर प्रयत्न केला,
1: बरोबर, ते या गोष्टी होऊच नाही.
0: हो तर त्यासाठी ना जे आहे की साधारण पचायला सोपा आहार घ्यायला हवा. त्यानंतर तळलेले पदार्थ घ्यायचे नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओव्हर इटिंग, अति खाणं टाळावं. की सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण यथेच्छ पोट भरून घ्यावं. परंतु मग मधल्या काळामध्ये जे आपण मंचिंग म्हणतो तर ते टाळावं, कारण पचनक्रिया ऑलरेडी मंद झालेली असते.
1: आता तुम्ही सांगितलं की तळलेले पदार्थ टाळावेत, आपल्याला भजी खाण्याची इच्छा होते की कांदे भजे खाल्ले जात आहेत, आलू भजे खाल्ले जात आहेत, किंवा गरमागरम काहीतरी तळण्याचे पदार्थ, पुरी वगैरे. खरं म्हणजे या दिवसांमध्येच हे पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते.
0: अगदी अगदी बरोबर.
1: त्यावर काय सांगाल तुम्ही?
0: खावं, परंतु प्रमाणामध्ये खावं. आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये जर आपण ओवा घातला तर ही पदार्थ जे आहेत पचायला सोपी होतात. ओवा आहे, जिरे आहे, तर या जे आपल्या स्वयंपाकघरातल्या ज्या वस्तू आहेत त्या जर आपण थोड्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये वापरल्या तर त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो.
1: मॅडम, ही एक सर्वात महत्वाचा ऍसिडिटी, म्हणजे प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या महिलेला ऍसिडिटीचा त्रास हा होतोच होतो. तर हा त्रास कसा आपल्याला टाळता येईल, कशी याची काळजी घेता येईल?
0: अगदी बरोबर बोललात तुम्ही की ऍसिडिटीचा त्रास आहे ना, आजकाल आपण बघतो की सगळ्यांनाच खूप होतोय. आणि होतं असं की महिलांमध्ये तर हा त्रास जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. ऍसिडिटी म्हणजे काय होतं की पोटामध्ये जे आम्ल असतं, मी म्हटलं जठरामध्ये जेव्हा आपलं अन्न साचतं जेवण झाल्याच्या नंतर काही कालावधीमध्ये, की ते रस मिक्सअप होण्यासाठीचं, तर त्याला आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतो. जेव्हा त्याचं प्रमाण वाढतं तर त्याला आपण आम्लपित्त असं म्हणतो. त्याचं जे प्रमाण आहे ते अत्याधिक होतं आणि त्यामुळे मग आंबट ढेकर येणं, डोकं गरगरणं असं हे होतं. तर त्याला कारणं अशी आहेत की अन्न नीट पचत नाही, आम्ल तयार होतं आणि त्याने मग ऍसिड जे आहे ते वाढतं आणि ऍसिडिटीचा त्रास होतो. किंवा थंड ओल्या हवामानामध्ये पचनशक्ती कमी झालेली असते. शिळं अन्न जर खाल्लं आपण, आपल्याकडे उपवास केले जातात अगदी कडक, किंवा मग उपवास जरी नसेल तरी आपण कामामध्ये असतो आणि मग सकाळचा वेळ असा असतो की झोपेतून उठल्याच्या नंतर सकाळी थोडासा नाश्ता ज्याला म्हणतो, निहारी ज्याला म्हणतो आपण, ती घेणं आवश्यक असतं. ते न घेता आपण चहा पित असतो, की सकाळी सकाळी 3-4 कप चहा होऊन जातात आणि मग जेवण आपण दुपारी अगदी 12:30-1:30 करतो. मग अशा वेळेस होतं काय की सकाळी उठल्याच्या नंतर आपली सूर्यनाडी सुरू असते आणि त्यावेळेस काहीतरी अन्न पोटामध्ये जाणं गरजेचं असतं. ते जर त्याला नाही दिलं तर होतं असं की मग ते ऍसिड लेवल वाढत जातं. त्याला पचण्यासाठी अन्न जर नाही मिळालं तर त्यानेही ऍसिडिटी वाढत जाते. याशिवाय आपण बघतो की स्ट्रेस टेन्शन आहे, ताणतणाव, त्यानंतर अतिप्रमाणामध्ये चहा किंवा अतिप्रमाणामध्ये कॉफी घेणं, आंबट मसालेदार पदार्थ, आजकाल जंक फूडचं फार प्रस्थ आहे की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत. आजकाल झालं असं की घरातल्या पदार्थांपेक्षा आपल्याला जंक फूड किंवा बाहेरचं जास्त आवडायला लागलेलं आहे, तेही एक ऍसिडिटी होण्यामागचं प्रमुख असं कारण आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर याच्यासाठी कारणीभूत आहेत. त्याने होतं असं की पोटामध्ये ना स्पेसिफिकली आग होते, ज्याला आपण म्हणतो पोटामध्ये आग होणे, जळजळ होणे ज्याला असं म्हणतो आपण, डोकं गरगरणं कधी कधी. त्यामुळे होतं असं की बऱ्याच जणांना मायग्रेनचाही त्रास होतो ऍसिडिटी वाढली की. त्रास इतका भयानक असतो की ज्याला होतो तो त्यालाच माहिती असतो, त्यालाच कळतं ते. तर त्यावरती आपण ना थोडेसे घरगुती उपायही आपण हे करू शकतो. सगळ्यात महत्वाचं इथं म्हणजे ना पाणी पिण्याचं प्रमाण जे आहे तर ते आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. जर आपण असं बघितलं तर आजकाल सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हार्डली 2 लिटरही पाणी कोणी पित नाही. परंतु असं न करता पाणी आपण जास्तीत जास्त कसं जाईल, साधारणतः 2.5-3 लिटर पाणी कसं जाईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर ताजं अन्न जे आहे ते वेळेवर घेतलं पाहिजे. वेळेवर घेणं, सकस आहार घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर ते आपण वेळेवर घेतलं पाहिजे. जर त्रास कुणाला होत असेल ऍसिडिटीचा तर आपण ना घरी

0: आपल्याकडे आवळा पावडर असतं किंवा आवळ्याचा ज्यूस असतो, ते आपण एक चमच्यावर पाण्यामध्ये टाकून घेऊ शकतो. त्यानंतर लिंबू पाणी घेऊ शकतो. त्यानंतर शतावरी कल्प घेऊ शकतो किंवा रात्री झोपण्यापूर्वी आपण दुधामध्ये तूप घालूनही घेऊ शकतो. कोणाकुणाला ना दुधाने ऍसिडिटीचा त्रास वाढतो, मग अशा वेळेस दूध घ्यायचं नाही, अशा वेळेस दूध टाळायचं.
1: पण बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की ऍसिडिटीचा त्रास व्हायला लागला की थंड दूध प्यावं, तर हे कितपत योग्य आहे?
0: थंड दुधाने बऱ्याच लोकांना त्या म्हणजे फायदा होतो, परंतु काहींना दुधाचा त्रास होतो. तर ज्यांना त्रास होतो असं जाणवलं तर मग घेऊ नये. परंतु जर कुणाला हायपर ऍसिडिटी होत असेल ना, तर हा आजार जो आपण म्हणतो ना की सहज असा हलक्यामध्ये घेण्यासारखा नाहीये. कारण जर लॉंग टर्म फार दिवसांपासूनचा जर हा आजार असेल तर पुढे चालून मग पित्ताशयामध्ये खडे होतात, नाहीतर मग आतड्यांमध्ये ना व्रण निर्माण होतात आणि मग जखमा होतात आणि मग ती ना सिरियस कंडिशन होते, मग त्याला हॉस्पिटलायझेशन करावं लागतं.
1: बरोबर.
0: त्याच्या मागचं कारणही आपण शोधायला पाहिजे की कारण काय आहे. जसे काही डायटरी मॉडिफिकेशन्स असतील किंवा झोपण्याच्या वेळा असतील, कशामुळे साधारणतः होतं हे आपण आपलं करून जर दिनचर्येमध्ये आपण जर बदल केला ना, तर निश्चितच आपल्याला 50-60% फायदा होतो.
1: अगदी. मॅडम, जसं तुम्ही सांगितलं की वेगवेगळे आजार उद्भवतात या पोटाचे या दिवसांमध्ये, तर त्याच्यामध्ये एक अतिसार हा पण एक महत्वाचा आजार आहे. तर अतिसार म्हणजे कशामुळे उद्भवतो?
0: अतिसार म्हणजे आपण ज्याला डायरिया म्हणतो किंवा जुलाब असं म्हणतो आपण ना, ही एक सामान्य आणि त्रासदायक अशी पचनाची तक्रार आहे. अतिसार मध्ये होतं असं की वारंवार पातळ जुलाब होतात, शरीरातून ना पाण्याचं आणि लवण ज्याला म्हणतो इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाण आहे तर ते कमी होतं आणि त्यामुळे मग अशक्तपणा, डिहायड्रेशन असं होतं. अतिसार होण्याची मुख्य कारणं आहेत की दूषित अन्न आणि दूषित पाणी. आपण जर बाहेरचं दूषित अन्न किंवा दूषित पाणी पिलो तर त्यामुळे जुलाब होण्याची शक्यता असते. त्याच्याशिवाय शिळं अन्न, आपण त्यामुळेच म्हणतो की शिळं अन्न खाऊ नये. तसंच जर कुणाला वर्म्सचा जर त्रास झालेला असेल त्यांनाही होऊ शकतं, किंवा आपण जे म्हणतो की विषाणू जीवाणू जे आहेत तर त्यांच्या संक्रमणामुळेही हा जो त्रास आहे तर तो होऊ शकतो. आणि अचानक जर बदल झालेला असेल आहारामध्ये किंवा अति तिखट खाण्यात येतं तर त्यामुळेही हा त्रास होऊ शकतो.
1: आणि जर आपण वेळीच उपाययोजना केली तर हा त्रास खूप लवकर बरा पण होतो.
0: हो, यामध्ये होतं असं की वारंवार पातळ जुलाब होतात, त्याच्यानंतर पोटामध्ये मुरडा येतो, मळमळ उलट्याही कधी कधी होऊ शकतात त्याच्यामध्ये, अशक्तपणा खूप येतो. लहान मुलांमध्ये ना डोळे खोल जातात. तर जर जास्त प्रमाणामध्ये जर जुलाबचा त्रास होत असेल तर आपण याच्यावरती वेळीच उपाययोजना करावी. परंतु त्रास जर आटोक्यात नाही आला तर वेळ न घालवता आपण आपले जे कोणी डॉक्टर्स असतील तर त्यांचा योग्य सल्ला घेणंही याच्यामध्ये गरजेचं असतं. कारण होतं काय की जुलाबमध्ये जे पाणी जे आहे शरीरातून बाहेर पडतं तर त्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि मग त्या डिहायड्रेशनमुळे मग कॉम्प्लिकेशन्स होतात. त्यामुळे लहान मूल असो किंवा मोठी माणसं असो, तर जुलाबावरती वेळीच नियंत्रण मिळवणं हे अत्यंत महत्वाचं असतं. जेव्हा जुलाब होतात त्यावेळेस मुख्यत्वे घ्यायची काळजी अशी असते की पाण्याचं प्रमाण हे कधी कमी पडू नाही दिलं पाहिजे. लिक्विड्स खूप महत्वाचे असतात, कारण जे बाहेर पडतं शरीरातून त्याची जर आपण पूर्तता करत गेलो शरीरामध्ये तर बऱ्याचशा जे आपण म्हणतो गंभीर समस्या आपल्याला त्याच्यामुळे टाळता येतात. जेव्हा जुलाब होतात त्यावेळेस एकतर जड अन्न खाऊ नये, त्यावेळेस पचायला हलकं असं अन्न घ्यावं, दही भात घ्यावा, मुगाच्या दाळीची खिचडी, त्यानंतर आपण जे म्हणतो की तांदळाचा मांड ज्याला म्हणतो आपण तो घ्यावा, लिंबू शरबत घ्यावं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताक घ्यावं, दही भात केळी असं हलकं अन्न आपण घ्यावं आणि पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नये की जेणेकरून ते आटोक्यामध्ये लगेच येतं ते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं आहे की ज्याला ORS म्हणतो आपण इलेक्ट्रोलाइट पावडर,
1: बरोबर,
0: तर ते घ्यावं. जर ते जर घरामध्ये जर त्यावेळी उपलब्ध नसेल तर साधं आपण लिंबू सरबत घेऊन त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालावं आणि ते सतत पीत राहावं की जेणेकरून
1: त्याच्यात साखर पण टाकली जाते का?
0: हो, त्याच्यामध्ये साखरही टाकल्या जाते की म्हणजे लिंबू सरबत म्हणजे साखरेचं पाणी आणि त्याच्यामध्ये मीठ म्हणजे तो झाला आपला घरगुती ORSचं इलेक्ट्रोलाइट ज्याला म्हणतो आपण, तर ते जे आहे ते थोड्या वेळाने आपण जर घेत गेलो तर त्यानेही बराच फरक पडतो.
1: छान. आणखी मॅडम, पोटाचे आजार याच्यामध्ये एक महत्वाचा आणखीन असतो की गॅस होणं. सतत पोटात गॅस होत असतो आणि गॅस झाल्यामुळे ढेकर सतत येत असते. आपण बऱ्याच जणांना असं बघतो की सतत ढेकर देत असतात. वायू तयार होतो तर याचं प्रमाण नेमकं कशामुळे होतं?
0: गॅस जो आहे, मघाशीच आपण जे बघितलं की जठराग्नी म्हणजे ऑलरेडी मंद झालेला असल्यामुळे अन्न हे पचत नाही आणि मग तो आम तयार होतो आणि मग त्याच्यातनं काय होतं की जे

0: जे व्यवस्थित न पचल्या गेल्यामुळे काही प्रमाणामध्ये ते गॅसेस रिलीज करत असतं, आणि तर तो पोटामध्ये जो वायू जो निर्माण होतो तर तो तसाच राहतो, आणि मग त्यामुळे आपण जे म्हणतो गॅसचा त्रास होतो. अशा वेळेस एकतर ढेकराद्वारे तो गॅस बाहेर पडतो, नाही तर मग गुदद्वारे वाटे गॅस बाहेर सोडला जातो शरीरातून. परंतु जर हा जर तसाच राहिला पोटामध्ये तर होतं असं की प्रचंड वेदना होतात त्याने. बऱ्याच लोकांना तर इतका त्रास होतो की त्यांना म्हणजे अगदी हॉस्पिटल्समध्ये ऍडमिट देखील करावं लागतं. तर त्यासाठी करावं असं की रात्रीचं जे आपण म्हणतो ना की जड अन्न खाऊ नये रात्रीच्या वेळेला, तळलेले पदार्थ म्हणा नॉनव्हेज म्हणा अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या रात्री खाऊ नये. रात्री जे आहे तर ते हलका जो आहार आहे तर तो घ्यावा. दिवसाचं जेवण आहे तेही लवकर संपवावं. रात्रीचं जेवणही साधारणतः आहे 6 आधी करावं. चहाचं प्रमाण कमी करावं. दिवसा झोपणं टाळावं. जीवनशैली थोडीशी जी आहे तर आपण तरी सुधारावी.
1: अच्छा,
0: की फास्ट फूड घेऊ नये, जंक फूड घेऊ नये, की जेणेकरून ज्यांना हा त्रास असेल तर हा त्रास आपल्याला टाळता येईल. आणि त्याच्यासाठी ओवा आणि सेंधी मीठ जे आहे तर ते पाण्यामध्ये टाकून आपण घेऊ शकतो.
1: अच्छा.
0: किंवा जर गॅसेसचा जर कोणाला त्रास असेल तर जेवण झाल्याच्या नंतर जर आपण सवयच लावून घेतली की ज्याला आपण मुखवास म्हणतो आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये, तर त्याचा खूप महत्वाचा रोल आहे की अन्न खाल्ल्याच्या नंतर ते पाचन करण्यासाठी म्हणून तो मुखवास असतो.
1: बरोबर.
0: तर आपण तो मुखवास जर पावसाळ्यामध्ये जर आपण जेवण झाल्याच्या नंतर घेतला, बडीशोप असू द्यात, त्यानंतर ओवा असू द्यात, तर त्यानेही या ज्या तक्रारी आहेत तर या बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होऊ शकतात.
1: मॅडम, एक आणखीन आजार आहे अमांश, म्हणजे त्याला डिसेंट्री पण आपण म्हणू शकतो. तर मॅडम हा जर तुम्ही अमांश आणि याच्या आधी पण तुम्ही सांगितलं होतं की जुलाब होणं, दोन्हीमध्ये काही फरक आहे का?
0: हो, नक्कीच. जुलाब म्हणजे काय होतं की आपण जसं बघितलं की पातळ जुलाब लागतात ज्याला आपण डायरिया असं म्हणतो. कारण अमांशमध्ये काय होतं की जुलाबासोबतच ना म्युकस मिश्रित शौच ज्याला म्हणतो आपण तर ते बाहेर पडतं. चिकट चिकट शी होते ज्याला आपल्या नॉर्मल भाषेमध्ये म्हणतो असं. आणि त्याला कधी कधी ना रक्तही त्यातनं बाहेर पडतं, त्याला रक्त अतिसार असंही म्हणतो.
1: अच्छा अच्छा.
0: आणि त्यामुळे ना हा एक ज्याला म्हणतो आपण की एक गंभीर आजार आहे. ते आतड्यांचं एक गंभीर प्रकारचं एक इन्फेक्शन असतं, ते संसर्ग असतो तो, की जो बॅक्टेरियामुळे होऊ शकतो, ज्याला अमीबा नावाचा एक विषाणू असतो, अमीबियासिस ज्याला म्हणतात याला, किंवा क्रुमिनमुळेही हा आजार होऊ शकतो. आणि हा आजार जुलाब जितका आपण म्हणजे सहजगीतेने घेऊ शकतो तितक्या सहजतेने याला घेता येत नाही.
1: बापरे.
0: कारण याच्यानंतर शरीरावर गंभीर समस्या उद्भवू शकतात.
1: पेशंट साधारण कुठल्या समस्या उद्भवू शकतात त्याच्यामुळे?
0: याच्यामध्ये होतं असं की अमीबियासिसमुळे जे जुलाब होतो तर त्यातनं कधी कधी रक्तही बाहेर पडतं आणि शरीरातून पाणी तर कमी होतच होतं परंतु मग रक्तही बाहेर यायला लागतं. सतत तुम्हाला म्हणजे शौचास जावं लागतं. थकवा येतो. शरीरातील पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. आणि जर आपण दुर्लक्ष केलं तर पेशंट बेशुद्धही पडू शकतो डिहायड्रेशनमुळे ज्याला म्हणतो आपण. तर याच्यामध्ये होतं असं की बॅक्टेरियल इन्फेक्शन असल्यामुळे याच्यावरती प्रॉपर ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि वेळीच ज्याला म्हणतो आपण की ते कंट्रोलमध्ये आणणंही गरजेचं असतं.
1: तर मग हा आजार वाढतो कसं काय?
0: हा आजार जो आहे तर हा दूषित अन्न आणि दूषित पाणी मुख्य त्याचं कारण आहे की यामुळे हा आजार वाढतो. आणि जे बॅक्टेरियल संक्रमण जे म्हणतो आपण अमीबियासिस अमीबा नावाचा जो विषाणू असतो तर त्याचं जे संक्रमण आहे तर ते त्यानंतर स्वच्छतेचा जर अभाव असेल तर जसं हात न धुताच जर आपण घेत असोत किंवा बाहेर जर आपण म्हणजे जेवण करतोय हॉटेल्समध्ये वगैरे तर जेवण जी बनवणारी जी लोक असतात वाढणारी जी लोक असतात तर आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नसतं. त्यातल्या एखाद्याला जर हा त्रास असेल आणि हात न स्वच्छ धुता त्यानेच जर ते अन्न बनवलं किंवा त्यानेच जर ते अन्न वाढलं तर यातूनही हा आजार होऊ शकतो. उद्भवू शकतो.
1: बापरे. मॅडम आणखीन एक आहे पोटाचा त्रास जाणवतो त्याच्यामुळे आणि हा बहुतेक लहान मुलांमध्ये जास्त आढळतो की लहान मुलांच्या शौचाद्वारे कृमी बाहेर पडतात तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: हो नक्कीच. कृमीचं प्रमाण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की याच्यामध्ये नक्कीच वाढलेलं असतं. कारण आपण ज्याला म्हणतो ना की पावसाळ्यामध्ये वाढणारी ही लपलेली समस्या म्हणतो आम्ही त्याला. कारण हा आजार असा असतो की हा दिसून येत नाही. असा जसं आपण म्हणतो की जुलाब आहे उलट्या आहेत किंवा इतर जे आजार आहेत ते दिसून येतात परंतु कृमी रोग जर झालेला असेल कृमी संसर्ग जर झालेला असेल तर हा दिसून येत नाही. तर कृमी रोगामध्ये होतं काय की पोटामध्ये जे आहे ना परजीवी जंतू निर्माण होतात ज्याला वर्म्स असं म्हणतो आपण आणि त्याचा शरीरावरती तर

0: नक्कीच परिणाम होतो. लहान मुलांमध्ये आपण बघायला गेलं याचं जे असतं ते अधिक प्रमाणामध्ये आपल्याला आढळतं. परंतु असं होतं की प्रौढांमध्येही आजकाल ना हे प्रमाण जास्त आपल्याला बघायला मिळालेलं आहे. पावसाळ्यामध्ये जे आहे तर दूषित अन्न किंवा पाणी जर आपण सेवन केलं तर त्यामुळे हा जो आहे आजार वाढतो. फळभाज्या जर व्यवस्थित आपण धुवून खाल्ल्या नाहीत, त्यानंतर फळांवर असलेली माती, त्याच्यानंतर कृमीचे अंडे हे जर आपण व्यवस्थितपणे स्वच्छ केले नाहीत, किंवा हात न धुता जेवण घेतलं किंवा जेवण तयार केलं, नख कापली नाहीत, तर त्यामुळे हा आजार अशा प्रकारे होऊ शकतो की जसं. आणि याचं लक्षण असं आहे की लहान मुलांमध्ये ना गुदभागी खाज येते सतत, त्यानंतर भूक असते, खातात खूप मुलं, पण आपण म्हणतो की हा याचं अन्न म्हणजे जेवण चांगलं आहे, आहार चांगला आहे, पण याला अन्नच लागत नाही शरीराला, तर अशा वेळेस मग ती कृमी असण्याची शक्यता असते. त्यानंतर पोट फुगलेलं असतं, पोट दुखतं, चिडचिडेपणा होतो, रात्री झोपीमध्ये ना मुलं दातं खातात आपण असं म्हणतो, तर अशा वेळेस कृमी झाल्याची शक्यता असते. मोठ्या माणसांमध्ये जर आपण बघायला गेलो तर अपचन, गॅस, त्याच्यानंतर पोटदुखी, थकवा येणे, अशक्तपणा येणे, कधी कधी ना त्वचेवरती पुरळ पण येते, सूज पण येते, तर ही कृमीची लक्षणं असू शकतात. त्याच्यावरती ना आपण घरगुती उपाय जर म्हटलं तर त्याला कृमिघ्न वटी म्हणून आहेत आयुर्वेदिक गोळ्या, त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण घेऊ शकतो. हळद आणि गुळ 7 दिवस रोज आपण 1 चमचा घेऊ शकतो.
1: बरं.
0: आणि लसूण जो आहे तो दुधात उकळूनही घेऊ शकतो. तसं म्हणतात की जर लसूण आपण दुधात उकळून घेतला, कपभर दुधामध्ये लसूण टाकून उकळून घेतला, तर तोही कृमी नष्ट करणारा घरगुती साधा सोपा उपाय. आणि याच्यामध्ये पथ्य अशी असतात की ना गोड पदार्थ कृमींना वाढवतात, त्यामुळे साखर किंवा गोड पदार्थ खाणं पूर्णपणे बंद करावं जर असा जर त्रास कुणाला जाणवला तर. आणि नियमित 6 महिन्यांनी ना कृमीनाशक औषधं मुलांना किंवा मोठ्यांना जर त्रास होत असेल तर त्यांनी ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली तर हा त्रास बऱ्यापैकी जो आहे तर तो कमी होऊ शकतो.
1: आणि आपल्या पोटांचे आजार, पचन संस्थेशी निगडीत जे आजार आहेत ते वरवरून आपल्याला जरी साधे सोपे वाटत असले तरी त्याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात या संदर्भात तुम्ही इतकं सुंदर सांगितलंय. आणि वेळीच उपाययोजना करणं, घरगुती जर उपायांनी त्याचा उपयोग होत नसला तर डॉक्टरांकडे जाणं हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक आजाराला गंभीरतेने घेणं
0: खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर.
2: मैत्रिणींनो, आहार विहारातील बदल केला तर नक्कीच आपण पोटाच्या आणि पचन संस्थेच्या तक्रारींपासून बचाव करू शकतो, हे मात्र नक्की. डॉक्टर वैशाली तौर मॅडम, आपण स्टुडिओत आलात आणि आपल्या मैत्रिणींसाठी पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना या संदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आता ऐकूया आजची रेसिपी. मैत्रिणींनो, आपल्याला माहितच आहे की सातूचं पीठ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला किती पौष्टिक आणि थंडावा देणार असतं ते. तर आज आपण बघणार आहोत सातू सरबत. मैत्रिणींनो, थंड पाण्यात सातूचं पीठ, लिंबाचा रस, मीठ, मिरी पूड किंवा चाट मसाला टाकून घेतल्यास घामामुळे गेलेली शक्ती आणि ऊर्जा भरून काढण्यासाठी हे सरबत उपयुक्त ठरतं बरं.

0: मैत्रिणींनो, बेला शेंडे यांच्या स्वरातील शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया छाया भारसवाडकर यांची कथा टाइम आउट.
1: कथेचं नाव आहे टाइम आउट. वृंदानं गाडी स्टार्ट केली आणि भन्नाट वेगानं निघाली. जेव्हा गाडी थांबवली तेव्हा लक्षात आलं की ती आईच्या घरी पोचली होती. आता आई रागवणार अशा वेळी एकटीनं भटकत जाऊ नकोस असं तिनं कितीतरी वेळा सांगितलं होतं मला. काय करू, आज जाऊ का नको? पण आता जायलाच लागेल, कारण आतापर्यंत आईनं गाडीचा आवाज ऐकला असेल आणि कदाचित खिडकीतून बघितलं देखील असेल मला. आत गेल्याबरोबर आई म्हणाली, या आता यावेळी कुणीकडे आलीस? अगं आई, इथूनच जात होते. म्हटलं सहजच डोकावूया, काय चाललंय तुझं, तब्येत काय म्हणते? आई म्हणाली, मी ठीक आहे, तुझंच काय चाललंय ते सांग. आईच्या बोलण्यातला उपरोध मला जाणवला तरी तिनं मला चकली लाडू खायला दिलं, चहा केला, पण बोलणं मात्र मोजकं आणि तुटकच होतं. मीही मग जास्त न थांबता निघाले. मी लहानपणापासून खूप हुशार, कुठलीही गोष्ट पटकन शिकणारी. 17, 19, 23, 27 यासारख्या अवघड पाढे इतरांपेक्षा लवकर पाठ करून ती नेहमीसाठी लक्षात राहणारी. शाळेतही भाषण असू दे, ते माझं 10 मिनिटात पाठवणार. शिवाय शब्दफेक आणि आवाजही इतका खणखणीत की बऱ्याच वेळा सगळे म्हणायचे, हिला माईकची गरजच काय? गाणं असू दे, नाटक असू दे, कुठलीही स्पर्धा असू दे, मी हिरिरीनं भाग घ्यायची. त्यामुळे सर मॅडमसुद्धा मला न विचारताच स्पर्धेसाठी माझं नाव देऊन टाकायचे. अभ्यासातही पहिल्या 5 जणांमध्ये असायची मी. या सगळ्यात आईचं खूप प्रोत्साहन असायचं. बऱ्याच वेळा ती माझ्याकडून भाषण पाठ करून घ्यायची, बोलतानाचे चढ उतार सांगायची. गाणं म्हणताना चेहऱ्यावर हावभावसुद्धा चांगले असायलाच हवेत हे सांगायची. कुठलीही चांगली गोष्ट मला कशी मिळवून देता येईल हे आवर्जून बघायची. बाबांचाही सहभाग होता. कोणत्याही छोट्या मोठ्या परीक्षा द्यायच्या असतील कधीही नाही म्हणायचे नाहीत. पटकन फीसचे पैसे द्यायचे शिकायला, मग ते काहीही असो त्यांचा कधीच विरोध नसायचा. मात्र ते जास्त वेळ देऊ शकत नव्हते मला, एवढंच. असं माझं शिक्षण सुरू होतं. एक एक पायरीत चढत मी 10वीत चांगल्या मार्क्सने पास झाली. 11वी 12वीला माझ्यासोबतच आईनंही खूप मेहनत घेतली. अगदी सकाळी लवकर अभ्यासाला उठवण्यापासून ते माझ्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत, मला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन द्यायची, कोणते क्लास लावायचे, जेवण खाण काय कधी कसं असावं, मित्रमैत्रिणींचे अभ्यास करतानाचे वेगळे आणि मौज मजा करतानाचे वेगळे असे गट तीच ठरवायची आणि नीट समजावून सांगायची. अशा प्रकारे हळूहळू तिच्या निगराणीखाली मी घडत गेले, मोठी झाले, समजूतदार झाले, कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनियर झाले. आईबाबा दोघांनाही खूप अभिमान वाटायचा माझा. माझी मोठी बहीण, जी माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी होती, ती तशी सर्वसाधारणच. ती जेमतेम पदवीधर झाली, तिची जास्त शिकण्याची इच्छाही नव्हती. मग बाबांनी तिचं लग्न ठरवलं. लग्न झालं आणि तिचा संसारही अगदी व्यवस्थित सुरू आहे. पदवी घेत असतानाच एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन झालं. पॅकेजही चांगलं होतं, सगळ्यांना खूप आनंद झाला. ताई, भाऊजी आणि सगळ्यांनीच खूप अभिनंदन केलं. अभिनंदनाचा वर्षाव होत होता, मीही खूप सुखावून गेले. आजपर्यंत केलेल्या मेहनत

मेहनतीचं, अभ्यासाचं आणि आईवडिलांच्या प्रोत्साहनाचं चीज झालं होतं. कॅम्पसमध्ये निवड झाल्यामुळे परीक्षा होऊन निकाल लागून सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण होईपर्यंत थांबावं लागलं. निकाल चांगलाच लागला. आजपर्यंत कधीच एकटी राहिली नव्हती, किंबहुना आईबाबांनी कधी एकटीला राहूच दिलं नव्हतं. सरतेशेवटी वेगवेगळ्या कॉलेजच्या, वेगवेगळ्या विभागाच्या आणि फारशा ओळखी नसलेल्या पण एकाच गावच्या अशा आम्ही चार मुली पेईंग गेस्ट म्हणून एका घरात राहणार. अशा रीतीनं आम्ही चौघी पुण्याला आलो, कंपनीत रुजू झालो आणि आमची दिनचर्या सुरू झाली. कालांतरानं आईबाबा पण निवांत झाली. सुरुवातीला सुट्टी असली की प्रत्येक शनिवार रविवारी घरी जाणं व्हायचं. हळूहळू कमी कमी आणि नंतर तर खूपच कमी झालं. घरच्यांनाही या गोष्टीची सवय झाली. आणि एक दिवस सकाळीच आईचा फोन आला. मी जरा आवरण्याच्या घाईतच होते आणि आई एकदम म्हणाली, अगं वृंदा 25 वर्षाची झालीस तू. मी म्हटलं, अगं आई त्यात विशेष असं काय आहे, ती तर होणारच होते ना मी. तेव्हा आई म्हणाली, ताईचं 25व्या वर्षी लग्न झालं होतं. आईनं असं म्हणताच मी तिला म्हटलं, तिनं केलं होतं म्हणून तुम्हाला अजिबात घाई करायची नाही हो, बघूया पुढे. एकदा अशीच घरी गेले तेव्हा आईनं लग्नाचा विषय काढला. तर बाबा म्हणाले, अगं तशी घाई नको करूस, तिला तिचा वेळ घेऊ दे, ती समजूतदार आहे, योग्य तोच निर्णय घेईल. मग आईला काहीच बोलता आलं नाही. बरं, लग्न करायचंच नाही असंही काही पण करावं असंही नाही. बाबा म्हणायचे, तिला जास्त जोर जबरदस्ती करू नकोस. बरं, मला हे स्वतंत्र राहणं, कुठलीही जबाबदारी बंधन नसणं, कंपनीत सगळ्यांनी कामाचं कौतुक करणं, हे सगळं इतकं हवंहवंस वाटत होतं की त्यापुढे लग्न ही फार छोटी आणि किरकोळ गोष्ट वाटायची. आई प्रत्येक वेळी कुणाचं लग्न ठरलं की मला फोन करून आवर्जून सांगायची. पण मी आपली माझ्याच धुंदीत सॉफ्टवेअरमधील छोटे छोटे सर्टिफिकेट कोर्स करण्याचा सपाटाच लावला होता मी. अशी 2 वर्ष गेली. आईचा तगादा सुरूच होता आणि माझं तिला न जुमाननंही तसंच सुरू होतं. मी माझ्या विश्वात मग्न होते. नंतर हळूहळू माझ्याबरोबर तिथं राहणाऱ्या किंवा कंपनीत काम करणाऱ्या मुलींचीही लग्न ठरायला लागली. मला मात्र इतक्या लवकर लग्न करणं, संसार करणं म्हणजे लोढणं वाटत होतं. मला बाबांची साथ असल्यामुळं आईचं काहीच चालत नव्हतं. आणखी 2 वर्ष गेली. जवळजवळ सगळ्या मुलींची लग्न झाली आणि मग मलाही एकटेपणा जाणवायला लागला. तशातच एक दिवस आईबाबा, ताई भाऊजी सगळेच आले. घरात बैठकच बसली. आता मात्र बाबाही त्यांच्यात सामील झाले आणि म्हणाले, वृंदाबाळा, प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते. कालांतरानं तुला लग्न करावंसं वाटलं तरी हवा तसा जोडीदार मिळेलच याची काही शाश्वती नाही. आता ती वेळ आली आहे. यावेळी मी स्पष्ट होकार दिला नाही पण नकारही दिला नाही. तशातच माझी एक जुनी मैत्रीण प्रभा, जी पुण्याला नातेवाईकांकडे आली होती, वेळ काढून मला भेटायला येते म्हणाली. रविवारच होता, सुट्टी असल्यामुळं आजचा संपूर्ण दिवस आमचा दोघींचाच. मी सकाळी सगळं पटापट आवरून तिची वाट बघत होते. तेवढ्यात बेल वाजली, दार उघडलं, प्रभा आत आली आणि लगेच म्हणाली, अगो वृंदे, मी तुला ओळखलंच नाही, किती थोराड दिसतेस. मी बघ अजून किती छान दिसते. तू स्वतःकडे काही लक्ष देतेस का नाही, का सतत काम एक काम? मला तसं म्हणायचं नाही, काम छानच करतेस तू, पण काय फक्त कामच करत राहणार आहेस आयुष्यभर? जोडीदार हवा ग, रागवायला, रुसायला, आपल्या सौंदर्याची तारीफ करायला, फिरायला, जगायला, आपल्या कामाचं कौतुक करायला, सोबत गप्पा मारत चहा प्यायला, आपलं काही चुकलं तर हक्कानं समज द्यायला, हसायला, रडायला, या सगळ्यासाठी आपलं हक्काचं म्हणावं असं कुणीतरी हवंच ग. विचार कर आणि लवकर निर्णय घे, नाहीतर मग तू तयार झालीस तरी एकही मुलगा तुझ्याकडे वळूनही बघणार नाही. शिवाय तुझी हुशारी हा एक मोठा अडसर ठरेल या सगळ्यात. बघ बाई, मी सांगायचं काम केलं. हादरलेच मी पूर्णपणे, कारण प्रभा म्हणत होती ते खोटं नव्हतं. सुरुवातीला खूप मुलं काही अडून अडून विचारायची, तर काही एकदम बिनधास्त माझ्याशी लग्न करशील का असं सरळ आणि स्पष्ट विचारायची. मी मात्र हसून सांगायचे, सध्या तरी तसा काही विचार नाही.

आणि ठरलंच तसं काही तर मी स्वतः विचारेन तुला. तेव्हा या मुलांना टाळता टाळता पुरेवाट व्हायची माझी. पण आता प्रभा जेव्हा पाहता क्षणी मला थोराड म्हणाली तेव्हा जाणवलं की आताशा कुणी कामाशिवाय जास्त बोलायला येत नाही माझ्याशी. प्रभा गेल्यानंतर मी आरशापुढे उभं राहून स्वतःला न्याहाळलं तेव्हा माझं मलाही जाणवलं तो चार माता राहिला नाही. आणि मग मला माझं हे एकटेपण प्रकर्षानं जाणवायला लागलं. आपण फार मास तर करत नाही ना. अशात आईबाबांनीही विचारणं सोडलं होतं. मी लगेच आईबाबांकडे निघाले. घरी आले तर सगळ्यांनी थंडपणे माझं स्वागत केलं. कारण बरेच दिवसात काय वर्षात मी अशी सुट्टी घेऊन मोकळेपणी घरी येऊन राहिलेच नव्हते. सगळेच नाराज असावेत बहुधा. कुणीही माझ्या लग्नाचा विषयही काढत नव्हतो. मग मीच रात्री जेवण करताना आईबाबांना म्हटलं की मी लग्नाला तयार आहे, तुम्ही स्थळं बघायला सुरुवात करा. तसं आई म्हणाली फार उशीर केलास ग, तिशी उलटली तुझी. आता स्थळं शोधायची तर अशी आजूबाजूला सहज नाही सापडणार, किंवा स्वतः कुणी विचारायला पण नाही येणार. आता रितसर वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवायला लागेल. तुला मी लग्नासाठी विचारायची तेव्हा बऱ्याच मुलांचे आई वडील, काका मामा आत्या मावशी काकू स्वतः विचारायला यायची. खूप चांगली मुलं, उच्च शिक्षित, काही बेंगलोर मुंबई दिल्ली अशा महानगरात गलिलठ्ठ पगारावर काम करत होती. पण त्यावेळी तू आमचं काही ऐकूनच घेतलं नाहीस. त्या सगळ्यांना नाही म्हणताना किंवा टाळताना आम्हाला फार तोंडावर पडल्यासारखं व्हायचं ग. शेवटी आम्ही तुला विचारणंच सोडलं. आईनं एक मोठा उसासा सोडला, म्हणाली खरं सांगते, मला तर असं वाटून गेलं की हिला इतकं शिकवलं, स्वातंत्र्य दिलं, स्वावलंबी केलं, हेच तर चुकलं नाही ना माझं. पण माझं मिलीचं साधं सरळ गणित होतं. वृंदा, मीही खूप हुशार चुणूकदार होती आणि माझी खूप इच्छा होती की मी माझ्या खर्चापुरतं का होत नाही पण कमवायचंच. माहेरी आम्ही तीन बहिणी, वडिलांची नोकरी जेमतेमच, म्हणजे घर छान चालायचं. पण आईची काय किंवा आमची काय कुठली हाऊस मौज होत नव्हती. तेव्हाच ठरवलं होतं की आपण फार मोठी किंवा जबाबदारीची नोकरी नाही केली तरी छोटीशीच का होत नाही नोकरी करायची आणि संसाराला हातभार लावायचा. लग्न ठरल्यानंतर पहिल्यांदा आम्ही भेटलो तेव्हा तुझ्या बाबांना म्हणाले की जवळच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी मला करायची आहे. तेव्हा ते म्हणाले बघूया लग्न झाल्यानंतर. पण लग्न झाल्यानंतर कळालं सुनांनी कामासाठी बाहेर पडणं सासऱ्यांना आवडत नाही. सासूबाई कधी नाही म्हणाल्या नाही पण त्यांचंही काहीच चालत नव्हतं. थोडे दिवस यांना मनवायचा खूप प्रयत्न केला पण नंतर लक्षात आलं की सासऱ्यांपुढं कुणाचंच काहीच चालत नाही. मग काय, मन मारून गप्प बसले. तेव्हाच ठरवलं होतं की आपण आपल्या मुलींना खूप शिकवायचं, स्वावलंबी करायचं, मानानं आणि टेचात जगायला शिकवायचं. तुझ्या ताईसाठी मी खूप प्रयत्न केले पण तिची बौद्धिक झेपही नव्हती आणि इच्छाही नव्हती. पण तू मात्र महत्वाकांक्षी होतीस म्हणून तुला सगळ्या सवलती दिल्या. तू त्याचा उपयोगही छान केलास, छान घडलीस. पण महत्वाकांक्षा थोडी जास्त असल्यामुळं घर जोडीदार लग्न या सगळ्या गोष्टी तुला तुच्छ वाटायला लागल्या. जेव्हा जागी झालीस भानावर आलीस तेव्हा जरा काय फारच उशीर झाला. असो, मग वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवलं. पण मुलं खूपच मोठी होती, म्हणजे दोघात 9 ते 10 वर्षाचं अंतर. कसं हो म्हणणार, काहींचे पगार इतके कमी की आप्तेष्टांना सांगायला सुद्धा लाज वाटेल. एक मुलगा सगळ्या दृष्टीनं योग्य, परदेशात होता म्हटलं हरकत नाही, पण तो लग्न करून बायकोला आईवडिलांच्या सेवेसाठी भारतातच ठेवणार आणि तो वर्षातून एकदा महिना 15 दिवस येणार. म्हणजे आता आहे तीच परिस्थिती आणि जबाबदारी वाढणार. नाही म्हटलं. असं करत करत 35 आली. आता मात्र मला घाबरल्यासारखं व्हायला लागलं, एकटेपणाची भीती वाटायला लागली. तशातच वसंत नावाच्या एका मुलाला भेटली, बरा वाटला, अनाथ होता त्यामुळे नातेवाईकांचा काही प्रश्नच नव्हता. त्याला पुण्याला

नोकरी होती. अनाथ असल्यामुळं घर दार काही नव्हतंच. म्हटलं काही हरकत नाही, आपण दोघं मिळून आपलं असं नवीन विश्व तयार करूया. आई बाबा आले, त्याला भेटले, व्यवस्थित वाटला त्यांनाही. मध्यंतरीच्या माझ्या वागण्यामुळं आता आई बाबा मला काहीच सल्ला द्यायचे नाही. तुला जे हवं ते कर. लग्न ठरलं, अर्थात सगळं आम्हीच, म्हणजे मुलीकडच्यांनीच केलं. त्यानं फक्त मंगळसूत्र आणि दोन साड्या घेतल्या. अशा रीतीनं माझं लग्न उरकलं. असं वाटलं आता आयुष्याला स्थैर्य येईल. लग्नानंतर 2-3 महिने अगदी मजेत गेले. घर चालवणं, फिरणं, छोट्या मोठ्या पार्ट्या चालू होत्या. हे सगळे खर्च मीच करायची. असं वाटायचं मी खर्च केलं आणि त्यांनी खर्च केलं, काय फरक पडतो, शेवटी घर तर आपलं दोघांचंच आहे ना. नंतर हळूहळू लक्षात आलं की घरातलं सामान संपलं तरी तो आणत नाही, बाहेर कुठं गेलं तर तो खिशातलं पाकिट काढत सुद्धा नाही. आणि या सगळ्यापेक्षा माझ्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा मात्र मी हादरलेच. त्याची कधीच कामावर जाण्याची घाई नसायची. मी घरी आल्यानंतर कामाबद्दल बोलायची. तो काम तर सोडा, मित्र ओळखीचे कुणाबद्दलच काहीच सांगायचा नाही. आता मला शंका यायला लागली. मग ठरवलं की आपण कंपनीत गेल्यावर हा करतो तरी काय, म्हणजे तो कधी कामावर जातो, किती तास काम करतो, त्याच्या कामाचं स्वरूप कसं आहे, त्याचे कोणते आणि कसे मित्र आहेत, एकदा त्याच्याही नकळत हे सगळं बघायलाच हवं. त्या दिवशी रात्रीच मी त्याला सांगितलं की उद्या मला भरपूर काम आहे, त्यामुळं मी सकाळी लवकर जाईन आणि मला रात्री घरी यायला खूप उशीर होईल. माझ्याकडे घराची किल्ली आहे, त्यामुळं तू तुझं काम तुझ्या पद्धतीनं कर, मला रात्री बराच उशीर होईल. मला हे असं करायला खूप वाईट वाटत होतं, पण सत्य जाणून घ्यायचं असेल तर माझ्याकडे याच्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. मी सकाळी लवकर आवरून मैत्रिणीकडे गेले आणि साधारणपणे त्याने त्याच्या कामाची जी वेळ सांगितली होती त्याच्या अर्धा तास आधी रिक्षाने आले आणि अशा ठिकाणी उभं राहिले जिथून घर स्पष्ट दिसत होतं, अर्थात चेहरा पूर्णपणे झाकला होता. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, एक तास झाला, तो काही घरातून बाहेर पडला नाही. पण 1.5 ते 1.5 तासानंतर तिघे चौघेजण घरात गेले. या गोष्टीला बराच वेळ झाला पण घरातून कुणीच बाहेर पडलं नाही. म्हणून घराजवळ जाऊन खिडकीतून बघितलं तर त्या सगळ्यांची छान पार्टी चालली होती, खाणं पिणं ड्रिंक्स मस्त. तो मित्रांना म्हणाला, अरे आज काही घाबरायचं कारणच नाही, कारण रात्रीपर्यंत आपलंच राज्य आहे, जाताना फक्त सगळं नीट आवरून जा. मला ना सोन्याचं अंड देणारी कोंबडी मिळाली आहे, तर मग आपण कशाला हातपाय हलवायचे, करा लेको हो, मस्त मजा करा. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. मी आईबाबांना फोन करून ताबडतोब बोलवून घेतलं. तेही बिचारे आले. मी जर रात्री घरी आले असते तर त्याने त्याचे हे उद्योग एकतर माझ्या निदर्शनास येऊ दिले नसते आणि कबूलही केले नसते. मग मी शेजार पाजारचे दोघे तिघेजण आणि आईबाबांना घेऊन एकदम घरी गेले. माझ्याकडे किल्ली होतीच, दार उघडताच ते सगळेजण चपापलेच. मी वसंताकडे रागानं पाहिलं, थोडा वेळ एकदम सन्नाटा आणि नंतर एकदम तो रडायलाच लागला. म्हणाला, लग्न झाल्यानंतर 8-10 दिवसातच मला कामावरून काढलं. मी सुन्न होऊन घरी नुसता बसून असायचो. मग हे माझे मित्र यायला लागले आणि तू घरी येण्याच्या आधी सगळं आवरून ते निघून जायचे. माझा इतका संताप संताप झाला. तुझी नोकरी गेली हे जरी खरं असलं तरी तू ते माझ्यापासून लपवलंस आणि शिवाय 4 छंदीफंदी मित्र जमा करून तू माझ्याच पैशावर माज करतोयस, मजा करतोयस, माझ्याशीच खोटं बोलून लाज नाही वाटत तुला. मी त्याला ताबडतोब घराबाहेर काढलं आणि थोड्याच दिवसात घटस्फोट घेतला. माझ्या आयुष्याची झालेली ही परवड पाहून आईबाबांना खूप खूप वाईट वाटलं. ते अजूनच खचले. मी आईला समजावलं, म्हटलं, अगं असला नवरा असण्यापेक्षा नसलेला बरा, एकटीनं शांत आयुष्य जगेन मी, काळजी नको करूस. माझ्या काळजीपोटी आईबाबा पुण्याला आले, पण ते माझ्या घरी राहत नाहीत, त्यांनी वेगळं घर घेतलं.
कारण घट

स्फोट झाला तरी तो लहर फिरली किंवा पैसे हवे असतील तर काहीतरी कारणं काढून घरी येतो. आईबाबांना त्याची भीती वाटते. आईबाबांना आता माझी काळजीही वाटते आणि रागही येतो. आई नेहमी म्हणते, असं वाटतं तेव्हा आमचे आई वडील आमच्याशी वागायचे ते योग्यच असावं कदाचित. योग्य वयात त्यांनी जो योग्य वर निवडला

जो योग्य वर निवडला त्याच्या गळ्यात माळ घालायची आणि मुकाट्यानं संसार करायचा. तसंच आम्ही तुझ्या बाबतीत केलं असतं तर आज जी झालीये ती परवड झाली नसती ग तुझी. एवढी महत्वाकांक्षी, शिकलेली, हुशार मी, पण योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळं मी स्वतःच माझ्या आयुष्याची परवड करून घेतली. वेळ चुकली आणि मी टाईम आऊट झाली.

छाया भारसवाडकर यांची कथा टाइम आउट नुकतीच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, आज 29 मे हा दिवस जगभरात एव्हरेस्ट दिवस म्हणून साजरा केला जातोय. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम 1953 मध्ये आजच्याच दिवशी सर एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे यांनी केला होता. त्या ऐतिहासिक यशाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होतोय. तसंच मैत्रिणींनो, एव्हरेस्ट हे फक्त एक पर्वत नाहीये, तर ते मानवी जिद्दीचं, धैर्याचं आणि चिकाटीचं सर्वोच्च प्रतीक आहे.

मैत्रिणींनो, बेला शेंडे यांच्या स्वरातील संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. बरेच मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथे थांबूया. आता मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: मध्यम लहरी 537 अंश 6 मीटर्स तसंच 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी तसंच
1: एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण आताच ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे.

0: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, एक वाजतोय, वेळ झाली आहे आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठीतून बातमीपत्राची.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. एल निनोमुळे यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 90% असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय मोहापात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ एम रविचंद्रन यांनी आज नवी दिल्ली इथं मान्सून 2026 दुसऱ्या टप्प्यातला दीर्घकालीन अंदाज जाहीर करताना ही माहिती दिली. एल निनोचा प्रभाव जूनपासून वाढण्याची शक्यता असून जुलै ऑगस्टमध्येही त्याचा परिणाम जाणवू शकतो. ईशान्य आणि पूर्व भारतात तुलनेनं चांगला पाऊस अपेक्षित असला तरी मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण कमी राहील असं मोहापात्रा यांनी सांगितलं. जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. मान्सूनच्या काळात एल निनोची स्थिती निर्माण होण्याची तीव्र शक्यताही त्यांनी वर्तवली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 2026-27 या आर्थिक वर्षात चलनीकरणासाठी निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या काही भागांची यादी जाहीर केली आहे. निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गाची एकत्रित लांबी 1692 किलोमीटर असून हे रस्ते महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणातून जातात. यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर्धा ते बुटीबुरी आणि राष्ट्रीय महामार्ग 52 छत्रपती संभाजीनगर ते करोडी या मार्गाचा समावेश आहे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,91,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बकरी ईदमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीयूईटी यूजी या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल जाहीर केलं. या परीक्षा आता 31 मे तसंच 6 आणि 7 जून रोजी घेतल्या जातील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. जायकवाडी धरणाचं पाणी मिळावं या मागणीसाठी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढला. शेतीला हक्काचं पाणी मिळावं यासाठी लोकलढा आंदोलनाच्या वतीनं गेल्या 2 वर्षांपासून सतत लोकशाही मार्गानं संघर्ष सुरू आहे. गोदावरी सिंदफणा नदीजोड प्रकल्प गतीनं व्हावा यासाठी सर्वेक्षण करावं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुशीला मोराळे, राजेंद्र आमटे यांच्यासह अनेकांनी या मोर्चात सहभाग घेतला. बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात अनधिकृत एसटीबीटी कापूस बियाणांची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्या टोळीला कृषी अधिकाऱ्यांच्या पथकानं रंगेहात पकडलं. या कारवाईत एकूण 8,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातही प्रतिबंधित एसटीबीटी कापूस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करून जवळपास 6 लाख रुपये किमतीचे बियाणे कृषी विभागानं जप्त केले. जिल्ह्यात तळोदारस्ता, अक्कलकुवा तालुक्यातल्या वाण्याविहीर, प्रकाशा तसंच समशेरपूर गावात ही प्रतिबंधित एसटीबीटी विरोधात कारवाई करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातल्या कंसाई ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सविता सांबरसिंग पावरा यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. 13 मे रोजी त्यांच्यावर सदस्यांनी अविश्वास पारित केल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गावची विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली होती. या सभेला उपस्थित असलेल्या 1,400

0: 153 ग्रामस्थांपैकी 904 ग्रामस्थांनी ठरावाच्या बाजूने तर 549 ग्रामस्थांनी ठरावाच्या विरोधात मतदान केलं. भंडारा जिल्ह्यात मोहोडी तालुक्यातल्या खुटसावर इथं उष्णतेमुळे एप्रिल महिन्यापासून जवळपास 3000 कोंबड्या मरण पावल्या आहेत. गतवर्षी दिवसाकाठी 15 ते 20 कोंबड्यांचा मृत्यू होत असे, पण यंदा वातावरणात मोठा बदल झाला असून 50 ते 100 कोंबड्या रोज मृत्यूमुखी पडत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक संकटात सापडले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. व्हिएतनाममधील दा नांग येथे झालेल्या 23 वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या पुरुष फ्रीस्टाईल आणि महिला कुस्ती संघांनी सांघिक विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. पुरुष फ्रीस्टाईल संघानं 4 सुवर्ण पदकांसह एकूण 9 पदकं जिंकली, तर महिला कुस्ती संघानं 6 सुवर्ण पदकांसह एकूण 10 पदकांची कमाई करत आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कुस्तीपटूंचं अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10.
1: प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

श्रोते हो, असं स्वरांचं आणि सुरांचं चांदणं रसिकांच्या मनावर ज्यांनी पसरवलं आणि या संगीताच्या सुरांच्या स्वरांच्या माध्यमात एक आपला संगीत क्षेत्रामध्ये अमीट असा ठसा उमटवला,

संगीतकार स्नेहल भाटकर यांचाच स्मृतिदिन. स्नेहल भाटकर यांचं पूर्ण नाव खरं तर वासुदेव गंगाराम भाटकर. 17 जुलै 1919 या दिवशी प्रभादेवीतल्या पालखीवाडीत त्यांचा जन्म झाला. या वाडीमध्ये नेहमी भजनं व्हायची आणि भाटकरबुवा ते नेहमी न चुकता ती भजनं ऐकायला जायचे. त्यांच्या आईचा आवाज हा खूप गोड होता आणि त्यांची आई ही शाळेमध्ये नोकरी सुद्धा करायची आणि हे जे गोड गळ्यात त्यांचा होता आईचा, त्या गोड गळ्याचं वरदान हे आईकडूनच मिळाल्याचं ते नेहमी सांगायचे. श्रीकृष्ण संगीत विद्यालयामध्ये स्नेहल भाटकर यांनी गाण्याचं शिक्षण घेतलं, गाण्याचे धडे गिरवले आणि विश्वंभर प्रासादिक भजन मंडळीमध्ये जेव्हा त्यांनी प्रवेश केला तेव्हा ते खऱ्या अर्थानं भजनी बुवा झाले.

श्रोते हो, एचएमई सारख्या कॅसेट कंपनीमध्ये स्नेहल भाटकर यांचा प्रवेश झाला आणि यामुळे भाटकरबुवांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थानं नवं वळण मिळालं असं म्हणायला हरकत नाही. ते संवादी निवादक म्हणजे पेटीवादक म्हणून 16 जून 1939 तिथे रुजू झाले आणि तिथे त्यांनी आपल्या प्रतिभेनं आपल्या हुशारीनं संगीत दिग्दर्शक होण्यापर्यंत झेप घेतली.

रुक्मिणी स्वयंवर या बाबूराव पेंटर यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाद्वारे भाटकर बुवांना संगीत दिग्दर्शक होण्याची पहिली संधी मिळाली. आणि या चित्रपटाविषयी विशेष करून सांगता येईल म्हणजे या चित्रपटाला सुधीर फडके म्हणजे आपले बाबूजी आणि भाटकर बुवा या जोडीनं वसुदेव सुधीर या नावानं संगीत दिलं होतं. या चित्रपटातली ललिता फडके यांनी गायलेली गाणी ही खूप गाजली. पण भाटकर बुवांना आता भाटकर बुवांना मी सुरुवातीला म्हटलं तसं त्यांचं खरं नाव हे वासुदेव गंगाराम भाटकर असं होतं. पण नोकरीमुळे त्यांना वेगळं नाव घेऊन चित्रपटांना संगीत द्यावं लागलं. स्नेहलता हे त्यांच्या मुलीचं नाव होतं. या नावातला स्नेहल हा शब्द घेऊन दिग्दर्शक केदार शर्मा यांनी भाटकर बुवांचं नाव ठेवलं ते म्हणजे स्नेहल भाटकर. आणि मग या नावानं ही संगीतसृष्टी त्यांनी अतिशय गाजवली.

स्नेहल भाटकर यांच्या संगीताची वैशिष्ट्य सांगायची झाली तर अतिशय साध्या सोप्या आणि कोणालाही पटकन गुणगुणता येतील अशा चाली. अनेक कलाकारांकडून भाटकर बुवांनी सुरेल अशी गाणी गाऊन घेतली. पन्नालाल घोष यांच्या सुरेल बासरी वादनाचा उपयोगही त्यांनी आपल्या संगीतामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने करून घेतला. जे जे चित्रपट त्यांना मिळाले त्या प्रत्येकामध्ये त्यांनी स्वतःच असं खास प्रतिबिंब उमटवलं. राज कपूर प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक अभिनेता यांच्या गाण्यासाठी सगळ्यात पहिल्या गाण्यासाठी आवाज देण्याचं श्रेय जातं ते म्हणजे स्नेहल भाटकर यांनाच. त्याचप्रमाणे अनेक नायिकांच्या पहिल्या चित्रपटांनाही संगीत दिलं होतं ते म्हणजे स्नेहल भाटकर यांनीच.

अनेक मराठी हिंदी चित्रपटांबरोबरच अनेक नाटकांचं संगीत दिग्दर्शन देखील स्नेहल भाटकर यांनी केलं. भाटकरबुवा या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या या संगीतकारानं 5 दशकांमध्ये गावोगावी भजनाचे असंख्य असे कार्यक्रम केले. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. स्नेहल भाटकर आज जरी आपल्यात नसले तरीही त्यांच्या स्वरांच्या सुरांच्या संगीताच्या माध्यमातून ते नेहमीच आपल्या मनात राहतील हे नक्की. स्नेहल भाटकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र आदरांजली.

0: दुपारचा 1:30 वाजतोय. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेलं आणखी एक जहाज होर्मुझमधून पार. नीट पेपर फुटी प्रकरण अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड बरोबर T20 मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. या वर्षातही भारताने सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखलं. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरीही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभारलेली असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरुपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
2: 2026 के मान्सून ऋतू जून से सप्टेंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. इस सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
1: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केरॉस या तेलवाहू जहाजाने होर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टण बंदरात पोहोचेल. जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ पोहोचलं होतं. इराणच्या IRGC नौदलाने गेल्या 24 तासात 23 व्यापारी जहाजांना होर्मुझची समुद्रधुनी पार करण्याची परवानगी दिल्याचं वृत्त इराणच्या वृत्तसंस्थेनं दिलं होतं. होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांवर वाहतूक शुल्क आकारण्याचा इराणचा प्रस्ताव आहे तर आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरच्या वाहतुकीवर असं शुल्क आकारणं बेकायदेशीर असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतली सर्व वाहतूक निःशुल्क असावी असं अमेरिकेनं

असंही म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दिनानिमित्त परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज जगभरात सेवा बजावणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षकांना अभिवादन केलं. जागतिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी त्यांची ही समर्पित सेवा जगातील अत्यंत आव्हानात्मक परिस्थितींमध्येही एक महत्वपूर्ण बदल घडवून आणत आहे अशा शब्दात डॉ जयशंकर यांनी जगभरातील शांतता रक्षकांचा गौरव केला. भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांनी या वर्षाअखेरपर्यंत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार आहे. भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिंधू यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दोन्ही देशातील व्यवसाय वाढीसाठी आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी हा करार अत्यंत फायदेशीर ठरेल असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते कॅनडा भारत व्यापार आणि गुंतवणूक मंचाचं उद्घाटन करण्यात आलं. हा मंच दोन्ही देशातील व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणून नवीन भागीदारी सुरू करण्यास मदत करेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवी दिल्ली इथं ते दूरदर्शन वार्ताहराशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले. पेपर फुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान यावेळी म्हणाले. एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आलेली ही परीक्षा 21 जून रोजी नव्याने घेतली जाईल. या नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही अशी घोषणा एनटीएने यापूर्वीच केली होती. तसंच विद्यार्थ्यांनी यापूर्वीच भरलेलं परीक्षा शुल्क त्यांना परत केलं जाईल असंही एनटीएने स्पष्ट केलं होतं. त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केलेले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं. ही सुविधा 22 जूनला रात्री 11:50 उपलब्ध राहील. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलदगतीने निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत. जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबनाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढचं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहायला सांगितलं आहे. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून डीके शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 38 धावांनी सहज पराभव करत भारतीय महिला संघाने 1-0 अशी आघाडी घेतली. चेम्सफोर्ड काउंटी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं नाणेफेक गमावल्यानंतर निर्धारित 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या. इंग्लंडला 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 150 धावा करता आल्या. 40 चेंडूत 79 धावा करणारी जेमिमा रॉड्रिग्स हिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. दुसरा T20 सामना उद्या ब्रिस्टल इथं भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता खेळला जाईल. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित महिला टेनिसपटू अरिना सबालेंकाने फ्रान्सची एल्सा जॅकमो हिला काल चुरशीच्या सामन्यात हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना ऑस्ट्रेलियाच्या डारिया कात्साकिनाबरोबर होईल. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या

आजच्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेलं आणखी एक जहाज हुरमुजमधून पार. नीट पेपरफुटी प्रकरण अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड बरोबर T20 मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: अस्मिता वाहिनीसह आपण ऐकत आहात एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. 1:40 होत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला समाजवादी नेते मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 45वा स्थापना दिवस उत्साहात साजरा. पत्रकारांसाठी दर्पण गृहनिर्माण प्रकल्पाचं पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर मालवण बंदर क्षेत्रातली प्रवासी जलवाहतूक 26 मे बंद. या होत्या गेल्या महिनाभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी.
2: जिल्ह्यात न्यूतीरॉक दीपगृहाजवळच्या समुद्रात भारतातलं पहिलं अंडर वॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकारतोय. समुद्र तळाशी स्थापित केलेल्या निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदारमध्ये हा प्रकल्प साकारणार आहे. संपूर्ण भारतातला हा अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे. निसर्गसंपन्न कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात या निमित्तानं आता एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतीय नौदलातून 39 वर्षाच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका आयएनएस गुलदारला अलीकडेच न्यूतीरॉक दीपगृहाजवळच्या समुद्र तळाशी स्थापित करण्यात आलं. गेले 9 महिने गुलदार विजयदुर्ग बंदरात होती. तिला नियोजित स्थळी टगबोटीनं ओढून आणण्यात आलं. 1 ते 1.5 वर्षात या ठिकाणी प्रवाळ आणि माशांची घरटी तयार होतील. स्कुबा डायव्हिंग आणि 24 आसनी पाणबुडीच्या सहाय्यानं हे पाहता येणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. कोकण रेल्वेच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलणारे ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी रेल्वेमंत्री मधू दंडवते यांना कोकणवासियांकडून मोठा सन्मान मिळणार आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं नाव देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अलीकडेच मान्यता देण्यात आली. आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सावंतवाडी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचं वातावरण तयार झालं असून रेल्वे प्रवासी संघटना आणि केआरसी युनियनच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत या निर्णयाचं स्वागत केलंय. राज्याचे बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ओरोस इथल्या पोलीस कवायत मैदानात ध्वजारोहण करण्यात आलं. महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 45व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजवंदनाचा शासकीय समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण देखील करण्यात आलं. राष्ट्रीय जनगणनेला 1 मे महाराष्ट्रात सुरुवात झाली असून मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वगणना करत जिल्ह्यातल्या जनगणनेचा शुभारंभ केला. या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. दरम्यान स्वगणना मोहिमेत वेंगुर्ला तालुक्यातल्या मूठ गावानं उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. मूठ हे सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारं राज्यातलं पहिलं महसुली गाव ठरलंय. जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक पातळीवर नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हा महत्वाचा टप्पा गाठण्यात प्रशासनाला यश आलंय. मूठ गावात 39 घरं आणि 43 कुटुंबांचा समावेश असून गावची लोकसंख्या 144 आहे. गावातल्या सर्वच कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे. दरम्यान स्वगणना 2027 अभियानात वाबवे वैभववाडी नगरपंचायतीनं उल्लेखनीय आणि देदीप्यमान कामगिरी करत जिल्ह्यात सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारं पहिलं शहर होण्याचा मान मिळवलाय. छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्यासह अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे

0: यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचं वाटप करण्यात आलं. भविष्यात पेंडिंग दाखल्यांची आकडेवारी ही शून्य असेल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातल्या पत्रकारांना हक्काचं आणि सुरक्षित घर मिळावं या उद्देशानं उभारण्यात येणाऱ्या दर्पण या पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचं भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालेल्या या सोहळ्याला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, राज्य परिषदेचे अध्यक्ष एस एम देशमुख, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, उपाध्यक्ष संतोष राऊळ, सचिव दिलीप खडपकर, पदाधिकारी, पत्रकार तसंच विविध क्षेत्रातले मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमात पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पत्रकारांचं स्नेहसंमेलन देखील उत्साहात संपन्न झालं. पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातले संभाव्य धोके लक्षात घेता जिल्ह्यात मालवण बंदर क्षेत्रात 26 मे पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. तसे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळानं जारी केले आहेत. हा बंदी आदेश 31 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार आहे. दरम्यान यंदाच्या पर्यटन हंगामात 5 लाखहून अधिक पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:45 आणि 33 सेकंद झाले आहेत.
3: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्ममालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
4: atmamalikonline.com. आत्ममालिक ये
5: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
6: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
7: NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
6: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
8: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
6: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
9: विजिट atmamalikonline.com.
2: श्रोतो आता ऐकूया सरस्वती चंद्र या चित्रपटातलं मुकेश यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजनगर केंद्र आहे. श्रोत्यो, यानंतर 1:50 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या उर्दूतून बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: اسی کے ساتھ خبروں کا یہ بلٹن ختم ہوا۔
1: एफ एम बैंड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। 2 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत।

0: जनम जनम या चित्रपटातलं मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारीलाल यांनी.
1: अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
2: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून

सौतन की बेटी या चित्रपटातलं किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सावन कुमार यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं वेदपाल यांनी.

मोहम्मद अजीज आणि आशा भोसले यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी. चित्रपट होता इलाका.

साजिश या चित्रपटातलं मोहम्मद अजीज आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं आनंदबक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी.

0: श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया अलग अलग या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे आर डी बर्मन यांनी.
1: कुछ हमको
2: क्या
1: कुछ तुमको

0: अजून 30 मिनिटं होत आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन. लीजिए प्रस्तुत है कार्यक्रम सदाबहार नगमे.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक आव्हानांचा सामना करत भारताच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 15 जागांबाबत निर्णय, 2 जागांबाबत चर्चा सुरू. आणि कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवड चाचणीत भाग घेता येईल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 आर्थिक वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलं. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली. त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मान्सून ऋतु जून से सप्टेंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन प्रसंगी मुलाखतीत बोलत होते. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे महाराष्ट्र एआय क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहेत असं ते म्हणाले. मुंबई टेक वीकमध्ये सहभागी झालेल्या देश विदेशातल्या स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्य शासन केवळ इन्क्युबेशन आणि एक्सेलरेशन पुरतं मर्यादित नसून फंड ऑफ फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूक सहाय्यही देत आहे. शासन भागीदार म्हणून तुमच्यासोबत उभं राहायला तयार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर ऋतू गावडे, उद्योजक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवी दिल्लीत ते दूरदर्शनशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही

FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्यो, यानंतर 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र आणि त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले. पेपरफुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान म्हणाले. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठानं हा निर्णय घेतला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलद गतीनं निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत. जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. तर 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असून येत्या 2 दिवसात त्याबद्दल निर्णय घेऊ असं सपकाळ म्हणाले. चंद्रपूर यवतमाळ भंडारा गोंदिया धाराशिव अहिल्यानगर सोलापूर अमरावती बीड लातूर या 8 जागांवर तर पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथे काँग्रेस उमेदवार देणार आहे. रायगड रत्नागिरी जळगाव परभणी हिंगोली संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे ठाणे सांगली सातारा येथून उभे राहणार आहेत. ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रांच्या तस्करीविरोधात एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आज महाराष्ट्रासह 4 राज्यांमध्ये मिळून 12 ठिकाणी छापे टाकले. ड्रोनच्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणावर शस्त्र दारुगोळा आयडी पाठवल्याचा संशय असणाऱ्या जसवीर चौधरी आणि त्याच्या काही सहकाऱ्यांसंबंधात ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत डिजिटल उपकरणं कागदपत्रं आणि संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आलं असून त्याची तपासणी सुरू आहे. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केसॉर या तेलवाहू जहाजानं होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टणम बंदरात पोहोचेल. जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचलं. कुस्तीपटू विनेश फोगटचा आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तिला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिली. न्यायमूर्ती एस पी सी नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठानं हा आदेश दिला. विनेशला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत भारतीय कुस्ती महासंघानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं हा निर्णय दिला. आजच्या या टप्प्यावर उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर विनेशच्या आशा आणि अपेक्षा उंचावल्या आहेत. तिला घरी परत जा, आम्ही काही करू शकत नाही असं सांगणं योग्य ठरणार नाही असं खंडपीठानं कुस्ती महासंघांच्या वकिलांना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 15 जागांबाबत निर्णय, 2 जागांबाबत चर्चा सुरू.
आणि कुस्तीपटू विनेश फोगटला अशे

FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 5:30 होत आहेत. युवावाणी हा युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

मित्रांनो, आजचा हा दिवस खूप खास आहे, कारण आज आपण साजरा करतोय स्वदेशी दिन. स्वदेशी म्हणजे आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तूंना प्राधान्य देण्याचा संकल्प, आपल्या त्या कष्टकरी हातांचा सन्मान आणि आत्मनिर्भर भारताकडे टाकलेलं एक मजबूत पाऊल. जेव्हा आपण स्वदेशी हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला आठवतो तो आपला दैदिप्यमान इतिहास आणि स्वातंत्र्य लढा. पण आजच्या 21व्या शतकात भारताचा तरुण नागरिक म्हणून जेव्हा आपण या शब्दाकडे पाहतो तेव्हा स्वदेशीचा अर्थ फक्त इतिहासापुरता मर्यादित राहत नाही, तर आज स्वदेशी म्हणजे आपल्या देशाची संस्कृती, आपला समृद्ध वारसा आणि आपले स्थानिक उद्योग आणि आपल्या मातीतून निर्माण होणाऱ्या गोष्टींवरचा नितांत विश्वास बनला आहे. मित्रांनो, महात्मा गांधींनी स्वदेशीचा विचार मांडला तेव्हा त्यामागे फक्त आर्थिक विचार नव्हता, तर देशा

ला स्वाभिमानी बनवण्याची एक भावना होती आणि आजच्या काळात स्वदेशीचा अर्थ हा अगदी व्यापक झालेला आहे. स्थानिक व्यवसाय, भारतीय उद्योग, गावागावातील लहान लहान कलाकार, महिला बचत गट आणि महत्वाचं म्हणजे युवा उद्योजक अर्थात स्टार्टअप्स, या सगळ्यांना साथ देणं म्हणजेच खरं स्वदेशी आहे. म्हणूनच आजच्या स्वदेशी दिनानिमित्त आपण या स्वदेशीचं महत्व जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच देशप्रेमाची भावना जागवणारी सुंदर सुंदर गाणी देखील ऐकणार आहोत. सो स्टे ट्यून्ड, ऐकत रहा युववाणी. मी गायत्री तुमच्या सोबत आहे.

रवींद्रनाथ टागोर बिपिनचंद्र पाल हे रस्त्यावर उतरले. दुकानदारांनी विलायती कापड जाळलं, विद्यार्थ्यांनी परदेशी पेन फेकले आणि हा दिवस भावनेचं कृतीत रूपांतर झालं तो दिवस आहे. तेव्हा स्वदेशीचे चार खांब होते. पहिलं म्हणजे स्वदेशी वस्तू, त्यात भारतीय कापड, मीठ, साखर या वस्तू होत्या. दुसरं म्हणजे स्वदेशी शिक्षण, ब्रिटिश शाळांवर बहिष्कार आणि बंगाल नॅशनल कॉलेज हे सुरू झालं. ही म्हणजे आजची जाधवपूर युनिव्हर्सिटी. तिसरं म्हणजे स्वदेशी न्याय, इंग्रजी कोर्ट नको, पंचायत समितीने न्याय मिळायला हवा. आणि चौथं स्वदेशी भाषा, सगळी कामं बंगाली, हिंदी, मराठी या भाषेतून व्हावी असा आग्रह होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे या दिवशी भावनेचं कृतीत रूपांतर झालं. पण थांबा, 1906 स्वदेशी आणि 2026 स्वदेशी सेम आहे का? तर 1906 युथ हा नकार देऊन लढला, हे नको म्हणाला. आणि आजचा हा युथ स्वदेशी म्हणजे नकार नाही तर निवड असं म्हणणारा आहे.

मित्रांनो, आज आपण ऑनलाईन खरेदी करतो, ब्रँड्सच्या मागे धावतो, पण आपल्या आसपास तयार होणाऱ्या उत्कृष्ट वस्तूंकडे आपलं किती वेळा लक्ष जातं? आपल्या महाराष्ट्रातली पैठणी, कोल्हापूरची चप्पल, वारली कला, हातमागावरील कपडे ही सगळी फक्त उत्पादनं नाहीत, तर आपल्या संस्कृतीची ओळख आहे. जर प्रत्येक तरुणाने व्होकल फॉर लोकल ही भावना स्वीकारली तर हजारो नवीन छोट्या उद्योगांना नवीन ताकद आणि नवीन दिशा मिळू शकते. तर मित्रांनो, आजच्या या स्वदेशी दिनानिमित्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवूया की स्वदेशी म्हणजे फक्त भारतीय वस्तू विकत घेणं नाही, तर भारतीय विचारांना आणि मेहनतीला साथ देणं आहे. आज भारतातील अनेक तरुण स्टार्टअप सुरू करत आहेत, कोणी ग्रामीण भागात रोजगार निर्माण करत आहे, तर कोणी पर्यावरणपूरक उत्पादनं देखील तयार करत आहेत. आणि त्यामुळेच मेड इन इंडिया ही आता फक्त ओळख राहिलेली नाही, तर ती जगभरात गुणवत्ता आणि विश्वासाचं एक प्रतीक बनत आहे. आणि त्यामुळेच आपण वापरत असलेली प्रत्येक स्वदेशी वस्तू एका भारतीयाच्या स्वप्नांना बळ देत असते.

मित्रांनो, किती सुंदर भावना आहे ना या गाण्यात. देशापासून दूर असतानाही मन मात्र आपल्या मातीशी जोडलेलं राहतं. तसंच मित्रांनो, स्वदेशी दिन आपल्याला एक जबाबदारीही सांगतो. आपल्या देशाच्या प्रगतीत आपणही योगदान द्यायला हवं. आज भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, औषध निर्मिती आणि उद्योग क्षेत्रात जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. आणि म्हणूनच आजचा तरुण जर भारतीय उत्पादनांवर विश्वास ठेवेल तरच उद्याचा भारत आणखी सक्षम बनेल. चला तर मग आजच्या स्वदेशी दिनी एक छोटासा संकल्प करूयात. जिथे शक्य असेल तिथे स्वदेशीलाच प्राधान्य देऊया. आणि मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. देशप्रेम हे फक्त घोषणांमधून व्यक्त होत नसतं, तर आपण केलेल्या छोट्या छोट्या कृतींमधून देखील दिसून येतं. जेव्हा आपण एखाद्या स्थानिक विक्रेत्याकडून वस्तू खरेदी करतो तेव्हा भारतीय कलाकारांच्या कलेला आपण दाद देत असतो. जेव्हा आपण गावातल्या एखाद्या छोट्या उत्पादनांचा अभिमानाने वापर करतो तेव्हा फक्त आपण व्यवहार करत नाही तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि ते उत्पादन बनवणाऱ्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वप्नांना बळ देत असतो. त्यामुळेच स्वदेशी ही फक्त चळवळ नाही तर आपलेपणा जपण्याची भावना आहे. आणि ही भावना प्रत्येक तरुणाच्या मनात रुजणं हीच आजच्या स्वदेशी दिनाची खरी गरज आहे.

मित्रांनो, व्होकल फॉर लोकल ही केवळ एक घोषणा नाही, तर तो आपल्या जीवनशैलीचा भाग बनला पाहिजे. जेव्हा आपण आपल्या सणासुदीला स्थानिक कुंभाराकडून मातीची पणती विकत घेतो किंवा आपल्या मित्राला भेट देण्यासाठी भारतात तयार झालेली एखादी वस्तू निवडतो, तेव्हा आपण आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत एक छोटंसं पण महत्त्वाचं असं योगदान देत असतो. चला तर मग आजच्या या स्वदेशी दिनानिमित्त आपण एक नवा दृष्टिकोन स्वीकारूया, आपल्या देशातल्या निर्मितीचा अभिमान बाळगूया, स्थानिक उत्पादनांना आणि कलाकारांना प्रोत्साहन देऊया आणि आपल्या दैनंदिन जीवनात देखील स्वदेशीचा सूर छेडूया.

तर मित्रांनो, आजच्या या स्वदेशी दिन विशेष युववाणी कार्यक्रमातून आपण जाणून घेतलं की स्वदेशी म्हणजे फक्त खरेदी नाही, तर आपल्या देशाच्या प्रगतीशी जोडलेली एक भावना आहे. आणि त्यामुळेच स्थानिक कलाकार, छोटे उद्योग, महिला बचत गट, शेतकरी आणि युवा स्टार्टअप या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहणं म्हणजेच खरं राष्ट्रनिर्माण. चला तर आजपासून अभिमानाने म्हणूया की स्वदेशी स्वीकारू आणि आत्मनिर्भर भारत घडवू.

तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. मी आशा करते की आजचा कार्यक्रम आणि आजचा हा विषय तुम्हाला नक्कीच आवडला असेल. पुन्हा भेटूया नव्या विषयासह आणि नव्या उत्साहाबरोबर. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय फ्रेंड्स.

0: आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता.
1: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

0: अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती।
1: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे।
0: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।

श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो. या निमित्तानं मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट अंतर्गत असलेल्या 7 विषयांवर आधारित तसंच यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या क्लायमेट ॲक्शन या विषयाशी सुसंगत अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. मिशन लाईफ अंतर्गत 7 विषयांचा समावेश आहे. ऊर्जा बचत करा, पाणी वाचवा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकला नकार द्या, कचरा कमी करा, ई कचरा कमी करा, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा. चला तर मग सर्वजण मिळून हवामान बदलाचा यशस्वीपणे सामना करूयात आणि वसुंधरेचं संरक्षण करूयात.

नव्या जगाचं नवं चित्र. आता छतावर असलेल्या टीव्ही अँटिनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. डीडी फ्री डिश.

एफ एम बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 6 वाजता हिंदीतून, 6:05 इंग्रजीतून आणि 6:20 संस्कृतमधून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यादरम्यान 6:10 आपण आमच्या केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या मराठीतून बातम्या ऐकू शकाल. सुरुवातीला हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणातील चुकांसाठी जबाबदारी निश्चित करावी, सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. आगामी काळात महाराष्ट्र जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. एनडीएच्या 150व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ दिमाखदारपणे साजरा. इंधन भाववाढीविरोधात काँग्रेसच्या वतीनं राज्यात ठिकठिकाणी आंदोलन. आणि एल निनोमुळे यंदा 90% पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणात झालेल्या चुकांसाठी जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. यापैकी एका याचिकेत राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएचं पुनर्गठन करणं किंवा तिच्या जागी वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी एक सशक्त आणि स्वायत्त संस्था स्थापन करण्याची मागणी केली आहे. न्यायालयानं याबाबत केंद्राला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असंही प्रधान म्हणाले. हे पेपरफुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत, त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान म्हणाले. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवर

0: चे आदेश राखून ठेवलेल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकाराचं होणारं नुकसान लक्षात घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल बागची यांच्या पीठानं हा निर्णय दिला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यामध्ये जलदगतीनं निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. ऑपरेशन सिंदूर हे अभूतपूर्व यश होतं असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ऑपरेशन सिंदूरवरच्या एका स्मृतीअंकाचं सामाजिक माध्यमावरून प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते. हे प्रकाशन केवळ ऐतिहासिक नोंदीपुरतं मर्यादित नसून यामध्ये वीर सैनिकांच्या वैयक्तिक अनुभवांनाही स्थान देण्यात आलं आहे असं सिंह यांनी सांगितलं. देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी तसंच देशासाठी सर्वोच्च त्याग करण्यास सक्षम नागरिक घडवण्यासाठी या प्रकाशनातून सर्वांनी प्रेरणा घ्यावी असं आवाहन संरक्षण मंत्र्यांनी यावेळी केलं. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्र एआय क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, बळकट स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी या मुद्द्याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं. सलग 3 वर्ष महाराष्ट्र हा गुंतवणूक आणि स्टार्टअप संख्येनुसार देशातील अग्रगण्य राज्य ठरलं आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. विधान परिषदेसाठीच्या 17 पैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. तर 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असून येत्या 2 दिवसात याबद्दल निर्णय घेऊ असं सपकाळ म्हणाले. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा गोंदिया, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, बीड, लातूर या 8 जागांवर तर पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथं काँग्रेस उमेदवार देणार आहे. रायगड, रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली, संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे, ठाणे, सांगली, सातारा इथून उभे राहणार आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीएच्या 150व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ आज खडकवासला येथल्या हबीबुल्ला सभागृहात दिमाखदारपणे पार पडला. पुदुचेरीच्या माजी नायब राज्यपाल तथा निवृत्त आयपीएस अधिकारी डॉक्टर किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये विज्ञान शाखेचे 65, संगणकशास्त्र शाखेचे 112 आणि कला शाखेचे 59 कॅडेट्स समाविष्ट आहेत. तसंच मैत्रीपूर्ण परदेशी राष्ट्रातील 21 कॅडेट्सनाही पदवी बहाल करण्यात आली. दरम्यान एनडीएची पासिंग आउट परेड उद्या होणार असून लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी या परेडचं निरीक्षण करणार असल्याची माहिती संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केरॉस या तेलवाहू जहाजानं होर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टणम बंदरात पोहोचेल. दरम्यान होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांवर वाहतूक शुल्क आकारण्याचा इराणचा प्रस्ताव आहे. तर आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरच्या वाहतुकीवर असं शुल्क आकारणं बेकायदेशीर असल्याचं संयुक्त राष्ट्रानं म्हटलं आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या भाववाढीविरोधात आज काँग्रेसच्या वतीनं राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. नांदेड इथं ITI परिसरातल्या महात्मा फुले पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी बैलगाडीवर दुचाकी आणून आणि रस्त्यावरच चूल मांडून भाकरी थापटल्या. जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे आणि महानगर अध्यक्ष अब्दुल गफार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. बीड इथं जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. इंधनाचा तुटवडा कमी करून दर कपात न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सोनवणे यांनी दिला. पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. धुळे तसंच भंडारा इथंही काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यासाठी 21, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी विशेष लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं असून पक्षकारांनी आपली सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरण

0: प्रकरणं समुपचारानं निकाली काढण्यासाठी 31 मेपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. या विशेष लोकअदालतीत सहभाग घेण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश गिरीश अग्रवाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली फडणीस यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा आढावा घेतला. न्यायमूर्ती शिंदे समितीनं केलेलं काम समाधानकारक असल्याचं मत त्यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना नमूद केलं. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांचं समाधान होईल असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला. जायकवाडी धरणाचं पाणी मिळावं या मागणीसाठी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढला. शेतीला हक्काचं पाणी मिळावं यासाठी लोकलढा आंदोलनाच्या वतीनं गेल्या 2 वर्षांपासून सतत लोकशाही मार्गानं संघर्ष सुरू आहे. गोदावरी सिंदफणा नदीजोड प्रकल्प गतीनं व्हावा यासाठी सर्वेक्षण करावं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुशीला मोराळे, राजेंद्र आमटे यांच्यासह अनेकांनी या मोर्चात सहभाग घेतला. एल निनोमुळे यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 90% असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय मोहापात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन यांनी आज नवी दिल्ली इथं मान्सून 2026 दुसऱ्या टप्प्यातला दीर्घकालीन अंदाज जाहीर करताना ही माहिती दिली. एल निनोचा प्रभाव जूनपासून वाढण्याची शक्यता असून जुलै ऑगस्टमध्येही त्याचा परिणाम जाणवू शकतो. ईशान्य आणि पूर्व भारतात तुलनेनं चांगला पाऊस अपेक्षित असला तरी मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण कमी राहील असं मोहपात्रा यांनी सांगितलं. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दुसरा क्वालिफायर सामना आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघात होणार आहे. आजच्या सामन्यातला विजेता संघ परवा रविवारी अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध खेळणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहत शेंद्रा इथं कौशल्य विकास केंद्रात उद्या भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 2026 कौशल्याला रोजगाराची दिशा या उपक्रमांतर्गत कौशल्य विकास मार्गदर्शन शिबिरही घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात विविध पदांसाठी 500+ रिक्त जागांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. राज्यात आज वर्धा इथं सर्वाधिक 46.8 तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 42.4, नांदेड 42.6, छत्रपती संभाजीनगर इथं 41.4, बीड 41.8 तर धाराशिव इथं 39.1 तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट पेपरफुटी प्रकरणातील चुकांसाठी जबाबदारी निश्चित करावी, सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. आगामी काळात महाराष्ट्र जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. एनडीएच्या 150 अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ दिमागदारपणे साजरा आणि एल निनोमुळे यंदा 90% पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.
1: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. सर्वोच्च न्यायालयेन सर्वेभ्यः उच्च न्यायालयेभ्यः 3 मासेषु एव रक्षिताः आदेशाः घोषयितुं निर्दिष्टम्. शिक्षामन्त्रिणा धर्मेन्द्रप्रधानेन परीक्षापराधविरुद्धं कठोरकार्याचरणाय योग्यच्छात्राणां रक्षणाय च आश्वासितम्. पीएम सूर्या घर योजनया प्रमुखं लक्ष्यं प्राप्तम्. अस्मिन् प्रायः 40,00,000 गृहाणि रूफटॉप सोलर इत्येतम् अङ्गीकृतवन्तः. भारत ऋतु विभागेन देशे जून मासे सामान्यात् न्यूनं प्रावृत् वृष्टेः, अनेकेषु राज्येषु सामान्यात् अधिकं यावत् उष्णतरङ्गस्य स्थितेः च सम्भावना प्रकटिता. अपि च आईपीएल क्रिकेट क्रीडायाम् अद्य सायंकाले महाराजा यादवेन्द्र सिंह अन्ताराष्ट्रिय क्रिकेट क्रीडाङ्गणे न्यू चण्डीगढ नगरे महत्वपूर्णे क्वालिफायर द्वितीय स्पर्धायां गुजरात टाइटन्स दलं राजस्थान रॉयल्स दलं सम्मुखीकरिष्यति. अथ वार्ताः विस्तरेण. अद्य सर्वोच्च न्यायालयेन सम्पूर्णे देशे सर्वेषाम् उच्च न्यायालयानां कृते निर्देशः प्रदत्तः यत् आरक्षित निर्णयाः 3 मासाभ्यन्तरे एव प्रदातव्यम्. सर्वोच्च न्यायालयेन उक्तं यत् निर्णय घोषणायां विलम्बः वादिनां कृते अपरिवर्तनीयां हानिं जनयितुं शक्नुवन्ति. व्यक्तिगत स्वातन्त्र्य सम्बद्धेषु प्रकरणेषु शीघ्र निर्णयस्य आवश्यकतायाः उपरि बलं प्रदत्तम्. मुख्य न्यायाधीशः सूर्यकान्तः तथा न्यायाधीशः जाय माल्या बागची इत्येतयोः पीठेन उक्तं यत् प्रतिभूत्याः आवेदनविषये

0: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगीकर सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो आजच्या कार्यक्रमात ऐकूयात दंत तसेच मौखिक आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याविषयी दंत आणि हिरडी विकार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल नितीन लापसेटवार यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या स्वस्थ भारत या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत. श्रोते हो, स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांनी आपलं शारीरिक आणि मनस्वास्थ्य कसं अबाधित राखावं, निरोगी राखावं याविषयी वेळोवेळी तज्ज्ञांकडनं माहिती जाणून घेत असतो. आता जसं आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी असणं गरजेचं आहे, अगदी तसंच शारीरिक आरोग्यामध्ये आपलं दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य हेही निरोगी असणं तितकंच गरजेचं आहे. कारण हे जर आरोग्य आपण योग्य प्रकारे अबाधित राखू शकलो नाही तर त्यातूनही अनेक समस्या किंवा आजारांची उत्पत्ती होऊ शकते.

0: यासोबतच श्रोते हो, आपलं दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य या माध्यमातनं जसं आपण निरोगी स्वास्थ्य प्राप्त करू शकतो अगदी तसंच आपलं मौखिक सौंदर्यही आपल्या दंत आरोग्यावर अवलंबून आहे. मग त्याच दृष्टिकोनातून आजच्या आपल्या स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे MDS दंत आणि हिरडी विकार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल नितीन लाभशेटवार मॅडम यांना. सर्वप्रथम मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य म्हणजे नेमकं काय, आणि यासोबतच दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य यामध्ये एक थिक लाईन आहे डिफरन्सची, त्याविषयी तुम्ही सुरुवातीला काय सांगाल?
1: खूप छान प्रश्न विचारलाय मॅडम. ॲक्च्युअलमध्ये काय होतं की दंत आरोग्य म्हणजे केवळ दातांशी संबंधित झालं, पण जर आपण बघितलं तर मौखिक आरोग्य ही एक विस्तृत टर्म झाली की ज्यामध्ये दात आले, हिरड्या आल्या, टाळूचा भाग आला, गालांच्या आतील भाग आला, जबडा आला, जीभ आली, म्हणजे इन जनरल तोंड हे शरीराचं प्रवेशद्वार आहे.
0: बरोबर आहे.
1: तर त्या तोंडातलं आतमधले जे स्ट्रक्चर झालं ते म्हणजे एकंदरीत मौखिक आरोग्य, आणि ते अबाधित ठेवणं खूप गरजेचं असतं असं आपण एक फरक म्हणू शकतो दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्यामधला.
0: पर आता मौखिक आजार होण्यापाठीमागची जी कारणं आहेत, लक्षणं आहेत, आणि या आजारावर जे काही निदान केले जातात, जी उपचार पद्धती अवलंबिली जाते, याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: एक सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे अयोग्य स्वच्छता. योग्य प्रकारची जर दातांची, हिरड्यांची, टाळूची, मौखिक आरोग्याची स्वच्छताच व्यवस्थित झाली नाही तर नक्कीच मौखिक आरोग्य अबाधित राहणार नाही.
0: बरोबर.
1: वेगवेगळ्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागेल. दुसरं, एक जर आपण पाहिलं तर आजच्या काळात आपल्या चुकीच्या आहार पद्धती, की आपण पिझ्झा, बर्गर, सँडविच, त्याच्यानंतर गोड पदार्थ, चॉकलेट, कॅडबरी या पदार्थांकडे खूप वळतोय. अतिरिक्त प्रमाणात चहा आणि कॉफीचं सेवन केल्या जात आहे. अर्थातच फायब्रस फूड हे दंत आरोग्याला, मौखिक आरोग्याला खूप महत्वाचे असतात.
0: बरोबर.
1: कारण कसं असतं बऱ्याच वेळा की साखरेचे जे पदार्थ आहे किंवा आम्लयुक्त पदार्थ आहे त्याचे रिॲक्शन होते तोंडामधील बॅक्टेरिया आणि दातांच्या एनॅमलची झीज होऊन मग पुढे त्याच्या वेगवेगळ्या रिॲक्शन्स होऊन दातांचं किडण्याचं प्रमाण सुरू होतं. त्यामुळे अयोग्य स्वच्छता आहे, खाण्याच्या चुकीच्या पद्धती आहे, अतिरिक्त प्रमाणात गोड खाणे, चहा कॉफीचे सेवन करणे, तसंच व्यसनांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. की आधीच्या काळात जर सर्वे केल्या गेल्या तर आधी काळापासूनच तंबाखू, बिडी, सिगारेट हे चालायचं, पण आता दिवसेंदिवस ते प्रमाण वाढत चाललंय. मग टोबॅको च्युईंग असेल, अल्कोहोल ड्रिंकिंग असेल, सिगारेट स्मोकिंग असेल, तर याचे पण खूप परिणाम मौखिक आरोग्यावर आहे.
0: अच्छा.
1: आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वैद्यकीय कारणे जे की सिस्टमिक डिसीजेस म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल डायबिटिक पेशंट असेल, शुगर आहे पेशंटला, डायबिटीज आहे, तर त्याचा हिरड्यांवर अतिशय परिणाम आहे. हिरड्यां लाल होणे, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणं, ते वेगवेगळे जे आजार आहेत. ऍसिडिटीचं प्रमाण, ज्यांना ऍसिडिटीचा खूप त्रास असतो, त्या ऍसिडिक अटॅकमुळे दातांच्या एनॅमलची झीज होते.
0: बरोबर.
1: बऱ्याच वेळा वेगवेगळ्या गोष्टी असतात. अजूनही सिस्टमिक काही डिसीजेस आहे की ज्याचा दंत आरोग्याशी, मौखिक आरोग्याशी खूप जवळून संबंध आहे. तर अशा प्रकारची कारणं आहे की ज्याच्यामुळे मौखिक आरोग्य अबाधित ठेवणं कठीण होऊन जातं.
0: नक्कीच. आता जशी ही कारणं जाणून घेणं महत्वाचं आहे अगदी तसंच मौखिक जे आजार आहेत तर त्यांच्या लक्षणांवर प्रकाश टाकणंही तितकंच गरजेचं आहे, त्याविषयी काय सांगाल?
1: आता मौखिक आरोग्यामध्ये जेव्हा आपल्याला लक्षणं दिसतात की आपला दात किडतोय, दात दुखायला लागलंय, दातांना कळ लागते, सेन्सिटिव्हिटी ज्याला म्हणतोय आपण, थंड गरम खाल्ल्यावर दात ठणकतात, आपण बऱ्याच वेळा म्हणतो की खूप कळ लागते दातांना, पेशंटची कंप्लेंट असते, तर त्यानंतर हिरड्यांवर त्याचे परिणाम दिसतात. नॉर्मल हिरड्या या बघा गुलाबीसर रंगाच्या असतात, कोरल पिंक कलर ज्याला आम्ही वैद्यकीय भाषेत म्हणतो, पण हळूहळू त्या हिरड्या लाल दिसायला लागतात, हिरड्यांना सूज यायला लागते, हिरड्यांमधून रक्त येणं, हिरड्यांमधून पू येणं, ब्रश देखील पेशंट दातांना लावू शकत नाही, बोट जरी लावलं तरी हिरड्यांमधून रक्तस्त्राव होतं.
0: बापरे.
1: त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या भागांमध्ये हिरड्यांवर असा फोड दिसतो ज्याच्यातून पू येत राहतो.
0: बापरे.
1: त्यानंतर तोंडाची दुर्गंधी असते, दातांवर किटन जमा होणे, अल्सर्स येतात तोंडामध्ये, ओठावर, जिभेवर, आणि बऱ्याच वेळा असं असतं की तोंडाची दुर्गंधी येण्याची कारणं ही मौखिक रिलेटेड पण असतात आणि सिस्टमिक रिलेटेडही असतात. की काही रिनल डिसऑर्डर्स आहेत, काही डायबिटिक सारखे आजार आहे की ज्याच्यामुळे तोंडाला एक पर्टिक्युलर स्मेल येतो.
0: बरोबर.
1: जे आपण बॅड ब्रीथ म्हणतो. मग हे सगळे लक्षणं आपल्याला योग्य नसेल मौखिक आरोग्य तर हे आपल्याला मग लक्षणं दिसायला सुरुवात होतात.
0: अच्छा. यावरची जी निदान आणि उपचार पद्धती आहे याविषयी आपण काय सांगाल?
1: सर्वप्रथम तर याच्यातली आपल्याला कुठलीही लक्षणं दिसतात आहे तर आपण आपल्या दंतवैद्यकाचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे खूप पेशंट असे असतात की कशाला दाखवायचं, काहीतरी घरगुती उपाय करू,

0: कुठलं तरी मेडिसिन आणणार किंवा घरगुती काहीतरी आपण ज्याला आजीबाईचं बटवा म्हणतो, अर्थातच आजीबाईचं बटवा हा चांगला आहे काही काही ठिकाणी, जसं क्लो आहे, लौंग आहे, हळद आहे, हे खरंच म्हणजे खूप चांगले पदार्थ आहे की ज्याच्यामुळे दातांना हिरड्यांना नक्कीच चांगलं होतं. पण अशा वेळेला जेव्हा लक्षणं दिसतात त्यावेळेला पहिल्यांदा घरगुती उपायाकडे न वळता आपण आधी दंतवैद्यकाचा सल्ला घ्यायला हवा. नेमकं काय झालंय, निदान होणं अतिशय गरजेचं आहे.
1: बरोबर आहे.
0: की आजार कुठल्या प्रकारातला आहे, म्हणजे तो दातांशी रिलेटेड आहे, तो हिरड्यांशी रिलेटेड आहे, किंवा अजून काही दुसरा प्रकारचा आहे, तोंडामध्ये कधी लाल चट्टे दिसतात, पांढरे चट्टे दिसतात, मग ते कशामुळे आहेत, तर आधी निदान होणं गरजेचं आहे. आणि मग निदान झाल्यावर प्रत्येक आजारावर खूप व्यवस्थित प्रकारच्या ट्रीटमेंट मॉडॅलिटीज आहे. काही जे आहे ते फक्त मेडिसिनल आहे की औषध गोळ्या आणि डॉक्टर रेग्युलर फॉलोअप दिला आपण डॉक्टरांना तर आपलं तिथेच कमी होतं.
1: बर.
0: पण काही असं आहे की जसं दात किडलेला आहे तो नुसतं औषध गोळ्यांवर होणार नाही, अर्थातच त्याची कीड स्वच्छ करणे, दातामध्ये सिमेंट चांदी भरणे, किंवा अजूनही खोल गेला असेल तर त्याचा एक्सरे काढणे, रूट कॅनाल वगैरे म्हणजे जे आहे ते आपल्याला मग प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून बघणे. जसं हिरड्या सुजल्या, दातांवर खूप कीटन आहे, तर मग त्यासाठी आपल्याला दात स्वच्छ करणे गरजेचे असतात. मग योग्य प्रकारची ब्रशिंग टेक्निक, 2 वेळा दिवसातून दात स्वच्छ करणे, टंग क्लिनिंग खूप महत्वाचं आहे, योग्य माउथवॉशचा वापर, तर या सगळ्या गोष्टी आहे की ज्या निदान झाल्यानंतर आपण योग्य प्रकारे त्या तिथेच करेक्ट करू शकतो.
1: अच्छा, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मॅडम की दुधाचे दात हे किती वयापर्यंत साधारणतः लहान बालकांना येतात आणि त्यानंतर पक्के दात कोणत्या वयापर्यंत त्यांना येतात. हा एक खूप बेसिक प्रश्न आहे सगळ्याच बालकांच्या वाढीच्या काळात त्यांच्या पॅरेंट्सना येणारा.
0: मॅडम खूपच महत्वाचा प्रश्न विचारलाय, कारण पॅरेंट्सला हे लक्षातच येत नाही की अरे ते पक्के दात आले, ते त्याला दुधाच्याच दातांची लक्षात घेतात आणि पडणारच आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. वयाच्या 6व्या महिन्याला पहिला दात येतो, समोरचा छोटासा खाली दात दिसायला लागतो. आयडियली असं असतं की वयाच्या 6व्या महिन्याला पहिला दात येतो आणि 1.5 वर्षापर्यंत मॅक्स 2.5 ते 3 पर्यंत दुधाचे सगळे दात येतात. पण आता जसं सगळंच व्हेरिएशन होत आहे त्याच्यानुसार कधी आजकाल आपण बघतो की अरे 4थ्या महिन्यात बाळाला दात आलंय, कधी 8व्या महिन्यात पण आलेलं आहे, कधी 10व्या महिन्यात पण आलेलं आहे, तर हे व्हेरिएशन होते. दुधाचे दात पडण्याचं वय असतं, त्याच्या आधी कधी पडतात लवकर, कधी नंतर पडतात, पण आयडियल हे आहे की 6 महिने ते 2.5 ते 3 वर्षामध्ये दुधाचे दात येतात. आणि कसं असतं, जितकी तुम्ही दुधाच्या दातांची व्यवस्थित योग्य प्रकारे काळजी घ्याल तेवढं तुम्हाला येणारे पक्के दात हे खूप छान येतील. आणि पक्के दात कधी येतात, तर काय होतं की वयाच्या जसं 6व्या महिन्याला पहिला दुधाचा दात येतो तसं वयाच्या 6व्या वर्षाला पहिली पक्की दाढ येते. खालच्या जबड्यातल्या पहिल्यांदा येतात, मग वरच्या जबड्यातल्या येतात. तर याच वेळेला सगळ्यात मोठं कन्फ्युजन होतं की पॅरेंट्सला काय वाटतं की हे दुधाचेच दात आहेत, म्हणजे दुधाचे 20 दात असतात आणि हा 21वा म्हणजे 4 भागातल्या दाढी म्हटलं तर 24 झाले, पण वयाच्या 6व्या वर्षी ती सगळ्यात मागची दाढ येते.
1: अच्छा,
0: त्याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण 6व्या वर्षी ही दाढ येते जी दुर्लक्षित केली जाते आणि 9व्या 10व्या वर्षी ती दाढ रूट कॅनालसाठी पेशंट आमच्याकडे येतो.
1: बापरे.
0: कारण 3 ते 4 वर्षात ती एवढी खोल किडत किडत जाते कारण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि मग दुधाचे दात पडण्याचं प्रत्येक दाताचं वेगवेगळं वय आहे की 6व्या वर्षी या दाढी येतील, मग 7-7.5 ला खालचे दात पडणार पक्के येणार, 8-8.5 च्या तितक्यात वरचे दात पडणार समोरचे ते पक्के येणार, 9-10 वर्षाला सुळे दात दुधाचे पडतात ते पक्के येतात, 11व्या 12व्या वर्षी दुधाच्या दाढी पडतात तिथे दाढी येतात. तर हे असं प्रोसिजर सुरू राहतं ज्याला मिक्स डेंटिशन म्हणतो.
1: अच्छा,
0: की काही दुधाचे काही पक्के असे तोंडात असतात आणि वयाच्या 12व्या वर्षापर्यंत एकंदरीत सगळे पक्के दात येतात.
1: अच्छा, ह्या दातांसोबतच बोलता बोलता तुम्ही दाढेविषयी पण सांगितलं, 11व्या 12व्या वर्षापर्यंत दाढ येतात, पण अक्कल दाढ ही सुद्धा पुढे विशिष्ट वयानंतर येत असते, त्याविषयी तुम्ही काय सांगाल.
0: जनरली असं असतं की जेव्हा आपल्याला 12व्या वर्षी वगैरे दाढी येतात त्यावेळेला जर एक ओपीजी नावाचा मोठा एक्सरे असतो तो घेऊन बघितला आपण 12व्या 13व्या वर्षी तर त्याच्या त्या टूथ बड्स आपल्याला दिसतात, फॉर्मेशन दिसतं तिथे की एक्सरे मध्ये खाली हाडात अक्कलदाड तयार होते पण ते येत नाही त्यावेळेला. आयडियली अक्कलदाड येते ती 18 ते 25 वर्षाला.
1: अच्छा,
0: म्हणजे त्याचा अर्थातच अक्कलशी संबंध नाही जो इन जनरल बोलल्या जातं, पण 18 ते 25 हे योग्य वेळ असतं ज्यावेळेला अक्कलदाडी येतात. पण इतक्या वर्षाच्या अनुभवाने असं बघितलेलं आहे की अक्कलदाडी 18 वर्षाच्या पुढे कधीही येते.
1: अच्छा,
0: की लिमिटेशन नाहीये की 25 पर्यंतच आली पाहिजे. मी स्वतः पाहिलेलं आहे कुणाला 35 मध्ये आलेली आहे, एका काकूंना 50व्या वर्षी दाढ आलेली आहे.
1: अरे बापरे.
0: की असं होतं की जॉमध्ये म्हणजे हाडामध्ये जागाच नाहीये, दाढ आहे खाली अडकलेली आहे पण ती वरती येऊ शकत नाही आणि पेशंटला काही त्रास नाही, तर कधी एक्सरे केलेला नाही, ती हाडामध्ये तशीच आहे. आणि मग कालांतराने जर समोरची दाढ वगैरे पडली तिला जागा मिळाली की ती सरकते आणि पुढे येते.
1: अच्छा,
0: म्हणजे आयडियल 18 ते 25 असतं पण कधी काही कारणांमुळे किंवा डेव्हलपमेंट लेट झालं त्याच्यामध्ये तर त्या लेट पण येऊ शकतात.
1: खरंच आहे, आणि ते अक्कलदाढ येण्याचा जो काळ

0: आहे त्या काळामध्ये पण बराच त्रास
1: त्रास
0: होतो.
1: कसा
0: तर
1: असता, त्रास होणं म्हणजे तुमच्या जबड्यामध्ये जर जागा कमी पडते आहे तर मग तिला वरती येण्यासाठी त्याचं जागा मिळत नाहीये, मग शेवटी तिला वर तर यायचंय. मग जर
0: बरोबर आहे.
1: समोरच्या दाढीमुळे त्याच्यावर हार्ड जर कव्हर असेल दाढीवर, तर अशा वेळेला तर ती वर येऊ शकत नाही.
0: बरोबर
1: आणि जर पेशंटला त्यावेळेला अत्यंत वेदना असतील तर मग एक्सरे घेऊन इन्व्हेस्टिगेशन करून ती दाढ काढून टाकावी लागते. जर ती हाडात अर्धवट अडकलेली आहे किंवा समोरच्या दाढीला अडते आहे वगैरे वगैरे. पण जर तुमच्या जबड्यामध्ये जागा अगदी योग्य आहे, इझीमध्ये तुमची अक्कल दाढ येते, तर अक्कल दाढ येताना खूपसा त्रास होत नाही.
0: अच्छा.
1: पण त्याच्यासोबत या कंडिशन्स महत्वाचे आहेत, मग त्रास होत नाही. पण जर आता आजकाल बऱ्याच जणांमध्ये जॉ साईजच अशी असते की अक्कल दाढ येताना त्याच्यावरची हिरडी सुजणे, अगदी लाळ गिळताना थुंकी गिळताना पण आपल्याला त्रास होतो, हिरडी लाल होणे, अक्कल दाढीच्या तिथे वेदना होणे, जेवण न करता येणे, या समस्या खूप कॉमन आहे. पण त्याच्यासाठी खूप ट्रीटमेंट्स आहेत की त्या करून पण अक्कल दाढ व्यवस्थित येऊ शकते.
0: म्हणजे असं घाबरण्याचं काही काम नाही, पण योग्य वेळी योग्य तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेणं गरजेचं आहे, तर नक्कीच तुम्ही या छोट्या छोट्या त्रासांपासून वाचू शकता असं म्हणायला काही हरकत नाही. मॅडम, आता दुधाचे दात आणि पक्के दात यांचं आरोग्य अबाधित राखणंही तितकंच गरजेचं आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल बरं? कारण मुळात आपण जो आहार घेतो तो आपण दातांनी चावून खातो, तर त्याच्यामुळे त्याची जर स्वच्छता योग्य प्रकारे झालेली असेल तर नक्कीच त्याचं आरोग्यही चांगलं असेल. आणि मग ते जे आपण सेवन करतो आणि आपल्या शरीरांतर्गत ते आपण पाठवतो, त्यावेळी जसं हायजेनिक अन्न आपण घेणं गरजेचं आहे, तसंच ते हायजेनिक प्रोसिजरने आतमध्ये पोहोचणंही तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी मग हे दुधाचे दात आणि पक्के दात यांचं आरोग्य उत्तम कसं राखायला हवं याविषयी काय सांगाल?
1: मॅडम, सगळ्यात महत्वाचं असतं दुधाचे असो किंवा पक्के, दातांची स्वच्छता अतिशय महत्वाची आहे. मी सगळ्यांना हेच सांगेल की 6व्या महिन्यात जो पहिला दात येतो त्यावेळेला बाळ फिडिंग करतच असतं, दूध घेत असतो, दुधाची एक लेअर तिथे त्या दातांवर तयार होतेच. त्यामुळे पहिला दात जेव्हा तोंडात येतो त्याच वेळेपासून त्याला स्वच्छता ठेवणे, म्हणजे आई बोटाला फिंगर ब्रश वापरू शकते किंवा स्वच्छ स्टराईल कॉटन घेऊन गॉज घेऊन त्या दाताला क्लीन करू शकते. आणि मग जसं मुलं मोठे होतात, लहान मुलांसाठी स्पेशलाइज्ड टूथब्रशेस असतात, टूथपेस्ट असतात, फ्लोरिडेटेड टूथपेस्ट पण असतात की ज्याच्यामुळे दातांचं किडण्यांचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं. एक योग्य वयात योग्य टूथपेस्ट सजेस्ट केलेल्या असतात, कोणी कुठली पण वापरू शकत नाही, त्यामुळे ती स्वच्छता गरजेची आहे. आणि मग जसे परमनंट टूथ येतात किंवा मिक्स डेंटिशन असतं तेव्हा सेम काळजी, कुठला ब्रश कुठल्या वयात वापरायचा, त्याची हेड साईज किती पाहिजे, ब्रिसल्स कशा असल्या पाहिजे, हँडल कसं असलं पाहिजे, मुलांसाठी ग्रीप वेगळी असते, मोठ्यांसाठी वेगळी असते, मग मॅन्युअल टूथब्रशेस वापरायला पाहिजे का पॉवर टूथब्रशेस वापरायला पाहिजे, म्हणजे याला अबाधित ठेवायचं आहे तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे योग्य प्रकारे ब्रशिंग करणे. सकाळी आणि रात्री दोन वेळा ब्रशिंग करणे अतिशय गरजेचं आहे. लहान मुलांच्या पॅरेंट्सला स्पेशली सांगेल की जे लहान झोपताना फिडिंग करून झोपतात मदर्स किंवा बॉटल दूध देतात, तर बॉटल दूध देणं तर अतिशय चुकीचं आहे, कारण तशीच बॉटल मुलं पीठ तोंडात झोपून जातात आणि त्यांनी किडण्याचं प्रमाण अतिशय वाढतं.
0: बरोबर आहे.
1: किंवा तुम्ही ग्लासनी दूध देत असाल तर त्यानंतर बाळाला ब्रश करून देणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून दातांचं आरोग्य अबाधित राहावं.
0: मग अशा प्रकारे तुम्ही योग्य अशी या दुधाच्या दाताची आणि पक्क्या दातांची निगा राखणं गरजेचं आहे.
1: लहान मुलांसाठी म्हणजे अजून आणि की असं मिक्स डेंटिशन असतं त्यावेळेला पॅरेंट्सला सांगेल की गाजर काकडी असं फायबरस फूड खायला द्यायला पाहिजे, की आपण हे चॉकलेट वेफर्स ह्याच्याकडे वळतात, तर हे न करता तुम्ही जर फायबरस फूड दिलं तर ते नॅचरल ब्रशचं काम करतं.
0: बरं.
1: जसं तुम्ही गाजर चावून चावून खाणार त्याचा चोथा सगळ्या दातांवर फिरतो आणि तो नॅचरल ब्रश सारखा स्वच्छता ठेवतो.
0: बरं.
1: म्हणजे दात आणि मौखिक आरोग्य तर राहतच, पण ती पचन संस्था पण चांगली राहते फायबरस फूडमुळे.
0: हो.
1: तर हे पण एक कारण म्हणजे खूप महत्वाचा विषय आहे की दंत आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी.
0: अगदी अगदीच मॅडम, आत्ताच आपण म्हणाल्याप्रमाणे योग्य प्रकारे जर दातांची स्वच्छता केली गेली नाही तर दात किडण्याचं प्रमाण हे वाढतं आणि लहान मुलांमध्ये तर हे अधिक प्रमाणात दिसून येतं. मग त्या पाठीमागची कारणं काय आहेत आणि पॅरेंट्सनी कशा प्रकारे मुलांच्या दातांच्या स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे याविषयी काय सांगाल?
1: मला असं वाटतं आजकाल काय होतं की प्रत्येकच आईवडिलांना आपलं मूल प्रिय असतं, पण लाड करत आहे म्हणजे आजचे लाड असेच आहे की हातामध्ये मोबाईल देणे, चॉकलेट कॅडबरीज देणे, लगेच बाहेर पिझ्झा बर्गर ऑर्डर करून मुलांना देणे, ही लाड करण्याची पद्धत कुठेतरी बदलली पाहिजे. मला असं वाटतं की मुलांचं जर मौखिक आरोग्य आणि दंत आरोग्य, आणि लहान मुलांच्या दातांच्या ट्रीटमेंट काही सोप्या नाही आहेत, सगळ्यांना माहिती आहे त्याच्या ट्रीटमेंट मॉडेलिटीज काय आहे, ट्रीटमेंट कॉस्ट काय आहे, आणि छोटे मुलं असतात ते त्यांचं किती कोऑपरेट करणार, किती वेळ त्यांना हे होणार, आणि त्रास झाला की त्यांचं काय होतं की जे जेवण सकस आहार जे घ्यायला बघतात भाजी पोळी, दातं दोन्ही बाजूचे किडले आहेत त्यांना

0: वेदना होतात आहेत, तर तुम्ही बघा मुलं सॉफ्ट डाएटकडे वळतात, ते फक्त वरण भात मऊ मऊ पदार्थ खाणार, मग त्यांनी सगळेच ओव्हरऑल इम्युनिटी कमी होते, ओव्हरऑल हेल्थ डाऊन होते. तर मी पॅरेंट्सला हेच सांगेल की लाड करा, हप्त्यातून कधीतरी तेही पदार्थ द्या, पण ते पदार्थ दिल्यानंतर लगेच त्यांना ब्रश करण्याची सवय लावा. कारण लहान असो किंवा मोठे, चिप्स खाल्ल्यानंतर बघा आपलं बोट तोंडात जातं,
1: हो,
0: दातांमध्ये चिप्स अडकून बसतं. तर त्यावेळेला प्रत्येक वेळेला पेस्ट देणं कंपल्सरी नाहीये, पण तुम्ही ओला ब्रश करून ते ब्रिसल्स जरी तुमच्या दाढींवर फिरवले तरी पण बऱ्यापैकी स्वच्छता होते. त्यामुळे हे पदार्थ दिल्यानंतर आवर्जून त्यांना चूळ भरायची, ओला ब्रश दातांवर फिरवण्याची सवय लावा, जेणेकरून मौखिक आरोग्य, दंत आरोग्य अबाधित राहील. दुसरी महत्वाची गोष्ट, फायब्रस फूडवर भर द्या. जसं मी आत्ता बोलली की मुलं खेळतात त्या परिसरात एका वाटीमध्ये तुम्ही गाजराच्या फोडी, काकडीच्या फोडी ठेवा, की येता जाता ते खातील, तर ते फायब्रस फूड त्यांच्या याच्यावर राहील. आणि रात्रीचं ब्रशिंग अतिशय महत्वाचं आहे. पॅरेंट्सला मी सांगेल की मुलांना घेऊन तुम्ही ब्रश करा, कारण या वयात मुलं आई वडिलांना खूप फॉलो करतात.
1: होय होय, बरोबर.
0: आपण जर त्यांच्या समोर करतोय तर डेफिनेटली त्यांना त्या सवयी लागणारच,
1: बरोबर आहे.
0: आणि एक दर 3 ते 6 महिन्याला मुलांना दंतवैद्यकाकडे जाऊन व्हिजिट देणं अतिशय गरजेचं आहे.
1: अच्छा,
0: या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या ना तर खूप म्हणजे फरक पडतो मुलांच्या दंत आरोग्यामध्ये.
1: खरोखर खरोखर. आणि पायापक्क असेल तर पुढे इमारत व्यवस्थित मजबूत पडणारच, त्यात काही शंकाच नाही. त्यामुळे बालपणातच जर योग्य प्रकारे दातांची तुम्ही दंतारोग्याची, मौखिक आरोग्याची निगा राखली तर लाईफ लॉंग तुम्हाला ते मदतशीर ठरू शकतं. मॅडम, आता तुम्ही म्हणालात की लहान मुलांमध्ये जर त्यांनी योग्य प्रकारे निगा राखली नाही, स्वच्छता जर दातांची केली नाही, हिरड्यांची केली नाही, तर त्यांना आजार होऊ शकतात आणि होतात जनरली आपण बघतो. तर मग एवढ्या लहान वयात मुलांना नेमकी डेंटल ट्रीटमेंट कशा प्रकारे दिली जाते?
0: मॅडम कसं आहे माहिती का, की डेंटिस्ट्री मध्ये पण वेगवेगळे विषय असतात स्पेशलायझेशनचे. जसं आपण म्हणतो की बीडीएस नंतर एमडीएस करतो, हे झालं सुपर स्पेशलायझेशन, त्याच्यात पण सब्जेक्ट असतात. तर स्पेशली लहान मुलांच्या दातांचे जे तज्ज्ञ असतात त्यांना पिडोडॉन्टिस्ट म्हणतात. आणि आजकाल तर एवढ्या ऍडव्हान्स ट्रीटमेंट आलेले आहे की अगदी 1 आणि 1.5 वर्षाच्या मुलांमध्ये पण दातांचे जर प्रॉब्लेम्स असतील तर ते देखील सॉल्व्ह होतात. मग काही आजार असतात जे लोकल अनेस्थेशियामध्ये होतात, काही जर मुलं कोऑपरेटिव्ह नसतील तर जनरल अनेस्थेशियामध्ये देखील रूट कॅनाल, मल्टिपल रूट कॅनाल, क्राउन्स वगैरे ट्रीटमेंट द्यावे लागतात. याच्यासाठी फ्लोराईड ऍप्लिकेशनच्या ट्रीटमेंट्स असतात की मुलांचे दात पुढे जाऊन किडण्यापासून त्यांचं म्हणजे किड कमी प्रमाणात व्हावी किंवा किडण्याचं प्रमाण अतिशय कमी व्हावं याच्यासाठी फ्लोराईड ऍप्लिकेशनच्या ट्रीटमेंट्स असतात. आणि दातात जर किड लागली आहे, 2 अडीच वर्षाची मुलं आहेत, तर लवकरात लवकर त्या दातांमधली किड साफ करून योग्य प्रकारे सिमेंट भरून घेणे म्हणजे डेंटल सिमेंट्स त्याच्यामध्ये डॉक्टरांकडून भरून घेणे गरजेचं आहे. कारण शेवटी या दाढी 11व्या 12व्या वर्षी पडणार आहे.
1: बरोबर.
0: तोपर्यंत त्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं खूप गरजेचं असतं. तर मग डेंटल ट्रीटमेंट साठी असं डेंटल फिलिंग्स म्हणतो, डेंटल सिमेंट्स वगैरे, त्यानंतर रूट कॅनाल आहेत, कॅपचे वेगवेगळे प्रकार आहे. जर वयाच्या आधीच तुमचा दात पडतोय मग त्या जागी तिथे स्पेस मेंटेनर नावाचे अप्लायन्स असतात. इवन तुम्हाला अजून एक सांगावं असं वाटेल की लहान मुलांना अंगठा चोखायची सवय असते ज्याच्यामुळे दात पुढे येतात, किंवा टंग थ्रस्टिंग म्हणतो की जीप्स खालच्या समोरच्या दातांना लावतात, तर हे देखील हॅबिट ब्रेकिंग अप्लायन्स येतात. यासाठी पण तुम्ही लहान मुलांच्या दातांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊ शकता. तर अशा मल्टिपल ट्रीटमेंट्स आणि एकदम योग्य वयात योग्य ट्रीटमेंट जर दिल्या तर पुढे जाऊन जो धोका वाढतो, पस भरणे, हिरडी सुजणे, दाढ काढण्याची वेळ येते लहान मुलांमध्ये, याच्यापासून आपण तिथेच त्याला आळा घालू शकतो.
1: खरोखर खरोखर. मॅडम, रूट कॅनॉल ही जी डेंटल ट्रीटमेंट आहे, ती डेंटल ट्रीटमेंट घ्यायची म्हटलं की अगदी लहान बालक असेल किंवा वयोवृद्ध असेल प्रत्येकासाठी ती हेक्टिक असते किंवा त्या ट्रीटमेंटची सगळ्यांना भीती वाटते. त्याविषयी तुम्ही काय सांगाल, रूट कॅनॉल म्हणजे नेमकं काय आणि लोक काय या ट्रीटमेंटला एवढं घाबरतात?
0: रूट कॅनॉल म्हणजे काय की दाताचे जसे 3 भाग असतात, एनॅमल, डेंटिन आणि पल्प. पल्प हा दाताचा जिवंत भाग असतो. ज्या वेळेला आपल्या दातांवर कीड एनॅमल किंवा डेंटिन पर्यंत असते तेव्हा आपण डेंटल फिलिंग्स करून ती दाढ सेव्ह करू शकतो. पण ज्या वेळेला कीड खोल जाते, नसेपर्यंत पोहोचते, त्यावेळेला मात्र आपल्याला रूट कॅनॉल ट्रीटमेंट करावी लागते. मग एक्झॅक्टली रूट कॅनॉल म्हणजे काय, तर ही झाली दातांच्या नसांची ट्रीटमेंट, ज्याच्यामध्ये खराब झालेल्या नसा काढून औषधांद्वारे, ट्रीटमेंटद्वारे ते साफ करून सगळं त्याला व्यवस्थित प्रिपेअर केलं जातं त्या दाताला, आणि नंतर त्याच्यात आर्टिफिशियल नस टाकलं जाते जे बायोकॉम्पॅटिबल मटेरियल असतं, आणि वरतून पुन्हा त्याला रेस्टोरेशन, डेंटल फिलिंग्स करून त्याच्यावर कॅप दिले जाते. पूर्वी काळीपासून जर आपण पाहिलं तर रूट कॅनॉलला केलेला दात हा आधीच वेदनादायी असतो. म्हणजे ज्या वेळेला पेशंट क्लिनिकमध्ये आमच्या एंटर होतो तेव्हा तो ऑलरेडी त्रासामध्येच एंटर होतो. मग आल्यानंतर एक पहिलं वातावरण, दवाखान्यातली ती चेअर, ते मशीन्स, ते सगळं बघून पेशंट कुठेतरी घाबरलेला असतो. ड्रिलिंग मशीन असते ज्याचा आवाज होत राहतो, ज्याने आपण दातामधली कीड वगैरे काढतो, तो आवाज आहे. अनेस्थिशियाची भीती असते, इंजेक्शन देणार मग तितकी भूल बसणार की नाही, ते पेन होणार का, व्हॉट एव्हर, अशा इतक्या. आणि 2-4 सिटिंग सारखं सारखं डेंटिस्ट

0: जा, चार चार दिवसाला त्या रूट कॅनालसाठी. या सगळ्या गोष्टी पेशंटच्या ऐकलेल्या असतात, बघितलेल्या असतात, आणि त्याच्यामुळे पेशंट तितका घाबरलेला असतो. पण आज वास्तव काही वेगळं आहे मॅडम. जसं मी तुम्हाला म्हटलं की आमच्या ह्याच्यात पण 7 ब्रांचेस आहे डेंटिस्ट्रीमध्ये, प्रत्येक विषयातले तज्ज्ञ असतात. तसे रूट कॅनलचे पण स्पेशालिस्ट असतात ज्यांना एंडोडॉन्टिस्ट म्हणतात. आणि आता सिंगल सिटिंग रूट कॅनल निघाले, मॅक्झिमम केसेसमध्ये सिंगल सिटिंग रूट कॅनल होतं, म्हणजे एका चक्रीमध्येच तुमचं रूट कॅनल होतं. अॅनेस्थेशियाच्या सिस्टम्स बदललेले आहे की पेशंटला पेन फ्री राहून ती ट्रीटमेंट करता येते, म्हणजे घाबरण्याची गरज नाहीये. मशीनरीज ऍडव्हान्स्ड आलेले आहे की पहिल्यासारखा आवाज नाही त्या मशीन्सचा, त्यामुळे आज खूप बदललेला आहे की पेशंटने तीच भीती मनात बाळगून आता जाऊ नये.
1: नक्कीच मॅडम. आता सगळ्यात महत्वाचं जाता जाता मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो, तर 6 महिन्यांनी दातांची तपासणी करणं गरजेचं आहे का, की फक्त जेव्हा आपल्या दातांमध्ये पेन्स असतील तेव्हाच आपण दंतवैद्यांकडे जायला हवं? तुम्ही जसं म्हणालात की आजीचा बटवा, त्यातून अनेक उपाय सुचवले जातात ज्यावेळी आपल्याला पेन्स होतात त्यावेळी, तर ते घरगुती उपाय करणं कितपत योग्य आहे?
0: मॅडम कसं आहे की दर 6 महिन्याला डेंटल चेकअप करणं हे खरंच गरजेचं आहे, कारण आज आपण बघतो की डेंटल ट्रीटमेंट पण काही स्वस्त राहिलेले नाहीये.
1: बरोबर आहे.
0: स्वस्त राहिले म्हणजे पेशंट म्हणतो की अरे डेंटिस्टकडे गेलं की एवढा खर्च लागणारच, कारण पेशंट पण त्या वेळेला आला असतो जेव्हा ते खूप जास्त खोल गेलं असतं. रूट कॅनाल आहे, कॅप आहे, इम्प्लांट आहे, मग तुम्ही येता पण त्याच वेळेला जेव्हा ते महागड्या ट्रीटमेंटवर पोहोचतं.
1: बरोबर
0: आहे. तर जर आपण दर 6 महिन्याला चेकअप केलं तर तुम्हाला डेंटिस्ट सांगतील की ते कीड लागायचं जे सुरुवातच झालेली आहे ती कीड साफ करून अगदी कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये डेंटल फिलिंग्स करून घेऊ शकता. कुठे जर हिरड्या नुकती सूज सुरू झाली आहे, थोड्याफार प्रमाणात कीटन आहे, तर तुम्ही तिथेच दंतवैद्यकांकडून दात स्वच्छ करून घेऊन योग्य प्रकारचे टूथपेस्ट, टूथब्रश, माउथवॉश घेऊन तो आजार तिथेच थांबवू शकता. एक्सरे वगैरे काढले, कुठे दिसते की अक्कलदाण येण्याच्या स्टेजमध्ये आहे, पुढे जाऊन असा अशा प्रकारे धोका आहे, तो तिथेच आपण संभाव्य धोका टाळू शकतो. तर 6 महिन्याला चेकअप करणं हे आपल्यासाठी आणि आपल्या खिशासाठी दोन्ही फायदेशीर आहे.
1: खरंच
0: मौखिक आरोग्य छान राहणार आणि पुढच्या तुम्हाला ज्या तक्रारी आहे त्याच्यापासून तुम्ही नक्कीच आज आपला बचाव करू शकता.
1: अगदीच. आपल्या शरीरांतर्गत जे काही ऑर्गन्स आहेत त्यात जे आजार निर्मिती आहे ती सगळी आपल्या मुखाद्वारेच होत असते. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले तर आपण आपलं मुख आरोग्य योग्य राखणं अत्यंत गरजेचं आहे. अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी माहिती आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आमच्या सर्व श्रोतांपर्यंत पोहोचवलीत मॅडम. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य याविषयी जे योग्य आणि परिपूर्ण मार्गदर्शन आम्हा सर्वांना केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: धन्यवाद मॅडम, मनपूर्वक धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण दंत तसेच मौखिक आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याविषयी दंत आणि हिरडी विकार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल नितीन लापसेटवार यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा कार्यक्रमातून मी आपणा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम स्वस्थ भारत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7 वाजतायत. ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती, गोल्फा देवी म्हणजे

0: शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
1: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
0: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 12 आतापर्यंत 8 जणांना अटक. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 1100 अंकांची घसरण. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पाऊस पडण्याचा अंदाज. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी, फुगेवाडी, काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली असून पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्य आरोपी योगेश वानखेडे यालाही अटक केली आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत आज मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव

0: लातूर बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे ठाणे आणि सांगली सातारा या 3 जागा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड जळगाव परभणी हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिकासमूहावर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू आहे. नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. प्रधानमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. मात्र जबाबदारी निश्चित करणारा आणि अशा परीक्षांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर जबाब दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला दिले. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट UG परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं NTA स्पष्ट केलं आहे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1092 अंकांची घसरण झाली आणि तो 74,776 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 359 अंकांची घसरण नोंदवत 23,548 अंकांवर बंद झाला. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मान्सून ऋतू जून से सप्टेंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. इस सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब बिहार ओदिशा छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते. देशाचं एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे 37,60,00,000 टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे असं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 9,76,000 शेतकरी ओळखपत्र तयार केली आहेत. शेतकऱ्यांना आता

0: विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही, असं ते म्हणाले. खत वितरणात पारदर्शकता, काळाबाजार रोखणं आणि खऱ्या शेतकऱ्यांना योग्य पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं चव्हाण म्हणाले. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी दिल्लीत तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था TOFEI या ॲपच्या प्रायोगिक आवृत्तीचं उद्घाटन आज केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्या हस्ते झालं. देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करणं हा या ॲपचा उद्देश आहे. नाशिक जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 5 ठिकाणी छापे टाकून 1,19,000 रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त होताच संबंधित विक्रेते, पुरवठादार यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ आणि टंचाई विरोधात काँग्रेसनं राज्यात अनेक ठिकाणी आज आंदोलन केलं. नागपूर इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात दुचाकी उचलून आंदोलन केलं. संविधान चौकातून निघालेल्या मोर्चाला पोलिसांना मोर्चा आकाशवाणी चौकात रोखण्यात यश आलं. नाशिक शहर काँग्रेसनं त्र्यंबक नाका इथं जन आक्रोश आंदोलन केलं. तसंच युवक काँग्रेसच्या वतीनं पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना मेलडी चॉकलेट वाटलं. सर्वसामान्यांना भाववाढीपासून दिलासा मिळावा याकरता पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी या सर्व आंदोलनांमधून करण्यात आली. पुण्यात खडकवासला इथल्या NDA अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ दिमागदार वातावरणात पार पडला. पुदुच्चेरीच्या माजी नायब राज्यपाल तथा निवृत्त IPS अधिकारी डॉ किरण बेदी समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. उद्या होणाऱ्या NDAच्या दीक्षांत संचलनाचं निरीक्षण सैन्यदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी करणार आहेत. IPL क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. राजस्थाननं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 12 आतापर्यंत 8 जणांना अटक. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 1100 अंकांची घसरण. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kHz श्रोतेहो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूया पामेला जैन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्वच्छता अभियान गीत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, मुंबईचा पुरातन वारसा म्हणून ओळख असलेल्या दक्षिण मुंबईतल्या अनेक वास्तूंच्या नियमित देखभाल आणि सफाईचं काम मुंबई महानगरपालिकेनं हाती घ्यायचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पुरातन वास्तूंची स्वच्छता आणि त्याच्या गरजेशी संबंधित विविध पैलूंवर आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण बोलणार आहोत आणि त्याचविषयी अधिक चर्चा करण्यासाठी राज्याच्या पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी सर आज आपल्या सोबत आहेत. हेमंत सर, नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबईच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं स्वागत. सर, मुंबईचा पुरातन वारसा म्हणून ओळख असलेल्या अनेक वास्तूंच्या नियमित देखभालीचं, विशेषतः या वास्तूंच्या नियमित सफाईचं काम मुंबई महानगरपालिकेनं हाती घ्यायचा निर्णय घेतलाय. या मुलाखतीच्या सुरुवातीलाच हा निर्णय आणि त्याचं महत्व याबद्दल काय सांगाल?
1: मुंबई महानगरपालिकेने जो ऐतिहासिक आणि वारसा स्थळांच्या नियमित स्वच्छतेची आणि जबाबदारीची स्वीकारणं ही अत्यंत महत्वाची आणि दूरदृष्टीचा निर्णय आहे. मुंबईचा वारसा हा केवळ फक्त सामूहिक नसून तो शहराची एक ओळख, स्मृती आणि सांस्कृतिक सातत्य जपणारा एक जिवंत दस्तावेज आहे. त्याच्यामुळे या वारसा स्थळांवर वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण, त्या हवामानातील बदल, पाण्याची झिरप, जैविक वाढ अशा अनेक विविध घटकांचा त्याच्यावर परिणाम होत असतो. त्याची स्वच्छता आणि सौंदर्याच्या

0: दृष्टिकोनातून त्याचे नूतनीकरण व संरक्षण शास्त्रातील पहिली व अत्यंत महत्वाची गरज आहे. महानगरपालिकेने हे काम हाती घेणं म्हणजे वारसा संवर्धनातील मुख्य प्रवाहातील शहरातील प्रशासनाचे जोडणं आणि नागरिकांना स्वच्छता, सुरक्षितता आणि टिकाऊ वारसा या उपलब्ध करून देण्याची बांधिलकी दाखवणं आहे. हा निर्णय मुंबईच्या वारशाच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
1: सर, अगदी बरोबर बोललात. हा निर्णय मुंबईतल्या ऐतिहासिक वास्तूंच्या शाश्वततेच्या दृष्टीनं खूपच महत्वाचा आहे. सर, पण आता जर याच निर्णयाच्या अनुषंगानं पाहिलं तर अशा वास्तूंची स्वच्छता म्हणजे काही आपण जशी घरी करतो तशी साफसफाई नक्कीच नाही आहे. पण मग जर ऐतिहासिक वास्तूंच्या संदर्भानं विचार करायचा झाला तर स्वच्छता म्हणजे काय आणि ती केली नाही तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात?
0: या वारसास्थळांवर वेगवेगळ्या गोष्टींचा प्रभाव पडत असतो. या वारसास्थळांच्या भिंतीवर किंवा त्याच्या रचनेवर वेगवेगळ्या प्रकारचे धूळ, कार्बन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रदूषणाचे स्तर साठत असतात. त्याचबरोबर त्याच्यावर झाडे झुडपे उगवतात, त्याच्यानंतर त्याच्यावर शेवाळ आणि वेगवेगळ्या जैविक गोष्टींची वाढ होत असते. त्याचबरोबर जो दगड असतो त्याच्यानंतर त्याच्यासाठी बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या चुन्याची बांधणी असते, धातू असतात, लाकूड असतं, याच्यावर वेगवेगळ्या काळानंतर त्याच्यात एक प्रकारचं क्षय झाल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर वास्तूंवर पाण्याची झिरप, गंज आणि वेगवेगळे त्याच्यावर परिणाम होताना आपल्याला दिसत असतात. तर ही त्याची स्वच्छता जर केली नाही तर त्याच्या दगडाची झीज होऊ शकते. त्याचबरोबर जैविक वाढीमुळे त्या पृष्ठभाग कमकुवत झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर त्याच्या या जैविक परिणामांमुळे त्याच्यावर वेगवेगळे कलर, म्हणजे जो ओरिजिनल मॉन्युमेंटचा कलर असेल किंवा वास्तूचा कलर असेल तो आपल्याला वेगळा झाल्याचा दिसून येतो. त्याचबरोबर या पाण्याच्या झिरपेमुळे किंवा झाडांच्या झुडपांमुळे त्या मॉन्युमेंटला धोकादायक स्थिती पण निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे या वास्तू वेळोवेळी त्याचा स्वच्छता आणि त्याच्याचबरोबर त्याचं संवर्धन होणं, त्याचं जतन होणं खूप महत्वाचं आहे.
1: सर, म्हणजे थोडक्यात अशा वास्तूंच्या इथली जी अस्वच्छता असते ती त्या वास्तूंसाठी हानिकारक असते, त्यांच्या टिकाऊपणाच्या दृष्टीनं ती नुकसानकारक असते. पण अशी अस्वच्छता होण्यामागची कारणं काय असतात त्याबद्दल तपशीलवार काय माहिती द्याल?
0: वारसास्थळांच्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे त्याची हानी होताना दिसते. एक तर नैसर्गिक त्याचं कारण आहे, ऊन, वारा, पाऊस याच्या रिएक्शन्समुळे होणारे हानी, त्याचबरोबर मानवनिर्मित हानी. मानवनिर्मित हानीमध्ये काय येते की मुख्यतः पर्यटकांकडनं किंवा वेगवेगळ्या लोकांना जेव्हा स्मारकाला भेट दिली जाते त्या स्मारकांवर वेगवेगळे पदार्थ टाकले जातात. फॉर एक्झाम्पल की म्हणजे त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स असतील किंवा जेवणाचे पदार्थ असतील असे टाकले जातात. त्याच्यामुळे स्मारकांची सौंदर्याच्या दृष्टिकोनातून पण हानी होते, त्याचबरोबर तिथे प्रदूषण तयार होते. अन्न पदार्थ, प्लास्टिकच्या बॉटल्स तिथे टाकल्यानंतर त्याच्यात पाणी साठतं, त्याच्यानंतर तिथे वेगवेगळे कीटाणू होते किंवा प्राणी, पक्षी वेगवेगळे त्यांना अट्रॅक्ट होऊन तिथे दुर्गंधी तयार होऊ शकते. याच्यातून होणारी वेगवेगळ्या प्रकारची बुरशी असेल किंवा वेगवेगळे जीवजंतू तयार होत असतील त्याच्यामुळे मॉन्युमेंटला त्याची मोठ्या प्रमाणात हानी होते. त्याच्यावर वेगवेगळ्या रिएक्शन होत असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर जागतिक वारसा नामांकनाची प्रक्रिया जेव्हा सुरू होती तेव्हा राजगड किल्ल्यावरून आपण साधारणतः 4 ट्रक भरेल एवढ्या प्लास्टिकच्या बॉटल वेगवेगळ्या संस्था आणि एनजीओंच्या मदतीने आपण काढल्या.
1: म्हणजे थोडक्यात जर अस्वच्छता राहिली तर ते बांधकाम पडू शकतं, ती वास्तू नष्ट होऊ शकते, इतका मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
0: निश्चितच.
1: हा सर, याच दृष्टीने जर बघितलं तर मग अशा वास्तूंच्या स्वच्छतेसाठी काय खबरदारी घ्यावी लागते? कारण मुळात वास्तू वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, काही पाण्याशी संबंधित आहेत, काही अभियांत्रिकीदृष्ट्या महत्वाच्या असतात, तर काही ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या असतात, पण नुकसानीच्या दृष्टीनं संवेदनशील असतात. मग अशा वास्तूंची स्वच्छता करण्यासाठी काही विशेष नियोजन करावं लागतं का? त्यासाठी काही विशेष कौशल्य लागतं का? याबाबतची काय माहिती द्याल?
0: सगळ्यात महत्वाचं हे कुठलंही त्याचं स्वच्छता करायची असेल किंवा त्याचं जतन संवर्धन करायचं असेल तर त्याचं एक कंडिशनल मॅपिंग म्हणजे प्रथमतः त्याचं स्थिती सर्वेक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते वैज्ञानिक अभ्यास करूनच वापरलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये समजा लाकूड असेल किंवा अजून काही वेगळे म्हणजे दगड असेल तर त्याच्याप्रमाणे म्हणजे त्याच्या मटेरियल प्रमाणे त्याची कन्झर्वेशनची किंवा स्वच्छतेची पद्धती ठरवण्यात येते. यासाठी वेगवेगळे तज्ज्ञ लोकांची मदत आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावी लागेल. त्याच्यानंतर हे झाडे झुडपे काढत असताना आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल, अन्यथा निस्त आपण ती काढली आणि तिथं जर गॅप्स तयार झाले तर त्याच्यातून पाणी झिरपून अजून त्या मॉन्युमेंटला हानी होऊ शकते. तर त्याच्यामुळे हे सगळं जे काही काम आपण करत असू तर त्यावेळी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं खूप आवश्यक आहे. या कामासाठी विशेष प्रशिक्षण आणि संवर्धनाची शास्त्राची सहज आणि तांत्रिक कौशल्य असणं आवश्यक आहे. तर प्रथमतः आपल्याला या

0: इक्विपमेंटचं जतन संवर्धन किंवा त्याचं स्वच्छता करत असताना त्याचं कंडिशनल मॅपिंग करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मॉन्युमेंट्स आहेत, म्हणजे किल्ले आहेत, वाडे आहेत, त्याच्यानंतर दगडात कोरलेले केव्ज आहेत. तर या विविध प्रकारच्या मॉन्युमेंटच्या नुसार त्याला आपल्याला विविध पद्धती वापरणं आवश्यक असतं. त्याच्यामध्ये विविध प्रकारची साहित्य त्याच्यामध्ये वापरणं आवश्यक असतं. जसं समजा जर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची अलगी आली असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यावर कार्बनायझेशन झालं असेल, तर ते रिमूव्ह करण्यासाठी विविध केमिकल्स आणि त्याचप्रमाणे ते रिमूव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आपल्याला वापराव्या लागतात. त्याच्यानंतर काही ठिकाणी आपण समजा एखादं मंदिर असेल त्याला काळपट कलर आला असेल किंवा वेगवेगळे समजा आपलं जेजुरीचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हळद उधळली जाते किंवा तेलाचा थर साचलेले असतात काही ठिकाणी. तर त्या ठिकाणी आपण सँड ब्लास्टिंगची मेथड वापरून त्या ठिकाणी आपण त्याचं सगळं रिमूव्हल करून घेतो, म्हणजे त्याच्यावर जे साचलेला जो थर असतो तो काढून घेतो. म्हणजे एखादा वाडा असेल लाकडावर वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष येत असतात तर त्या येऊ नयेत किंवा त्या प्रिव्हेंटिव्ह करण्यासाठी वेगवेगळी केमिकल्स आपण वापरले ती प्रिझर्वेशन त्याचं करत असतो. कुठल्याही वाड्याची आपण जेव्हा जतन संवर्धन करत असतो तेव्हा पूर्णपणे त्याचा प्रॉब्लेम समजून घेतो नक्की त्याला काय झालंय. तर त्याच्यानंतर त्याला जर समजा बुरशी लागली असेल पूर्णपणे त्याचं क्लिनिंग केलं जातं सुरुवातीला आणि त्याला प्रिव्हेंटिव्ह कोट त्या लाकडाला लावला जातो त्याच्यामुळे फर्दर त्याचं डिटोरेशन होणार नाही याची काळजी आपण त्याच्या माध्यमातून घेत असतो. जिथं एखादा पार्टच पूर्णपणे खराब झालेला आहे तर तो आपण तेवढाच पार्ट फक्त बदलून तो नवीन टाकला जातो. तर तशाच प्रकारचा एक प्रोजेक्ट आपण चांदवडचा वाडा पुरातत्व निकषाच्या नुसार आपण कन्झर्व केलेला आहे. त्याचप्रमाणे केव्ज आहेत, केव्ज मध्ये जे वॉटर सिपेजचे प्रॉब्लेम्स असतात किंवा त्याच्यामध्ये येणारा वेगवेगळे शेवा किंवा त्याच्यावर अल्गी वेगवेगळी तयार होत असते तिथे आपण ते वॉटर सिपेज थांबवण्यासाठी केव्हच्या वरच्या पार्ट मध्ये ते वॉटर डायव्हर्ट करून त्यात गॅप फिलिंग करून आपण घेतो त्याच्यामुळे ते पाणी कुठेही झिरपणार नाही त्याची आपण काळजी घेत असतो. त्याच्यामुळे या कामासाठी विशेष प्रशिक्षित संवर्धन शास्त्राची समज असलेल्या व्यक्तींचा समावेश आपण करून घेत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या मॉन्युमेंटच्या प्रकारानुसार त्याच्या गरजेनुसार आपण त्याची स्वच्छता आणि त्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न हा पुरातत्व विभागाच्या मार्फत केला जातो.
1: सर, तुमच्या उत्तरातनच कळतंय मगाशी जसं आपण म्हणालो की ह्या स्वच्छतेचं काम हे काही घरच्या सफाई सारखं काम नाहीये, ते व्यापक आणि काळजीनं करायचं काम आहे. त्या अनुषंगानंच विचारायचं आहे की सरकारच्या वतीनं म्हणजे पुरातत्व खात्याच्या वतीनं केल्या जात असलेल्या प्रयत्नांबद्दलची, विशेषतः अलीकडे आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश झालाय, त्या दृष्टीनं काही विशेष नियोजन केलंय का आणि त्यानंतर त्या संबंधित वास्तूवरती त्या वास्तूचा टिकाऊपणा, पर्यटन आणि पर्यायानं नियमित देखभालीसाठी पुरेसा ठरू शकेल अशा रीतीनं महसूल मिळवता येणं, या दृष्टीनं या कामाचा किती फायदा होत असतो?
0: आपल्याकडे महाराष्ट्र शासनाने साधारणतः 390 मॉन्युमेंट प्रोटेक्ट केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः 60 किल्ले, त्याच्यानंतर 145 मंदिरं आणि इतर मॉन्युमेंट असा एकूण 390 स्मारक ही राज्य संरक्षित स्मारक आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांमुळे त्यातील महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामिळनाडूचा 1 असे 12 किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन यादीमध्ये समावेश करता आला. यापैकी महाराष्ट्रातील 7 किल्ले हे एस आहे यांच्याकडे प्रोटेक्टेड किल्ले आहेत, तर खांदेरी, राजगड, प्रतापगड आणि साहले हे 4 किल्ले राज्य शासनाच्या अखत्यारीतले आहेत. या किल्ल्यांवर सध्या युनेस्कोला आपण सादरीकरण केलं होतं त्याप्रमाणे कन्झर्वेशन आणि त्याच्या अम्युनिटीजच्या दृष्टिकोनातून कार्यवाही सुरू केलेली आहे. 7 किल्ले जे एएसआयकडे आहेत त्यांच्यावरही महाराष्ट्र शासन नजीकच्या काळात असा निर्णय घेणार आहे की हे किल्ल्यांच्या संरक्षणासाठी सुद्धा एएसआयला काही फंड्स आपण त्यांना देणार आहोत. तर याच्या माध्यमातून त्या किल्ल्यांचे अपग्रेडेशन आपण करणार आहोत. आपले जर मॉन्युमेंट हे सुरक्षित स्वच्छ असतील त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जर वेगवेगळ्या अम्युनिटीज त्या स्मारकांना तयार करून दिल्या, त्या किल्ल्यांकडे किंवा त्या मंदिरांकडे जाण्यासाठी जर आपण सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर निश्चितच पर्यटक त्याच्याकडे आकर्षित होतात. ही जी जतन संवर्धनाची आपण पावलं महाराष्ट्र शासनातर्फे उचलत आहोत तर त्याच्यामुळे पर्यटकांचा ओघ असणार आहे.
1: सर, म्हणजे हे काम फक्त सरकारचं नाहीये, हे जर यशस्वी व्हायचं असेल तर लोकांची जबाबदारी सुद्धा त्यात मोठी असणार आहे, याविषयी काय माहिती द्याल?
0: निश्चितच अनेकांचे म्हणजे जे काय वेगवेगळ्या संस्था आहेत, काही व्यक्ती इंडिव्हिज्युअल आहेत, ते आपल्या स्मारकांबद्दल निश्चितच त्यांची एक आस्था आहे, त्याच्याबद्दल त्यांचं प्रेम आहे, पण कधी कधी त्यांच्याकडनं अशा अनावधानाने चुका होऊ शकतात की त्याच्यामुळे मॉन्युमेंटला कायमस्वरूपीची हानी होऊ शकते. तर ते तसं न करता पुरातत्व विभागाच्या समन्वयानं, त्यांच्या परवानगीनं, त्याच्या मदतीनं त्यांनी जर स्वच्छता, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो काय घनकचरा व्यवस्थापनाचं काम आहे, त्याच्यानंतर सुरक्षिततेचं काम आहे, तिथं इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये किंवा गाईडच्या स्वरूपात आपण जे करू शकतो म्हणजे

0: माहिती देणारे लोक उपलब्ध करून देऊ शकतो. अशा प्रकारचे विविध कामं आपण या स्मारकांवर करू शकतो आणि याच्यामध्ये लोकसहभाग खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि युनेस्कोला जेव्हा आपण हे 12 किल्ले दिले, म्हणजे आपण जे नामांकन प्रक्रिया करत होतो, तेव्हा यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी नमूद केली की ते म्हणजे लोकसहभाग हा खूप महत्वाचा त्यांनी पॉईंट घेतला. आणि या किल्ल्यांच्या बाबतीत तोच आपल्याला पॉझिटिव्ह पॉईंट होता की लोक त्या स्मारकांशी खूप कनेक्ट आहेत हे जागतिक पातळीवर पाहिलं जातं. आणि त्याच्यानुसारच आपल्याला जागतिक वारसाच्या संदर्भातली प्रक्रिया आपल्याला महत्वाची ठरतो. तर त्याच्यामुळे लोकसहभाग ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करता येणं शक्य आहे. पण ते फक्त आपल्याला पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या माहितीच्या अनुसारच आपल्याला करणं अपेक्षित आहे. पण हेच आपण जर प्रत्येकाने आपली जबाबदारी मानली तर अशा प्रकारचा कचरा किंवा प्रदूषण हे आपल्या स्मारकांवर होणार नाही याची आपण प्रत्येकाने काळजी घेतली तर हे निश्चितच हे आपले वारसास्थळ हे स्वच्छ आणि सुंदर राहतील. आणि ही संपूर्णतः जबाबदारी आपण सर्वांचीच आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी ही जबाबदारी घेतली तरी स्मारक स्वच्छ आणि सुंदर राहू शकतो.
1: सर, पुरातन वास्तूंच्या स्वच्छतेसंबंधी इतकी महत्वाची माहिती तुम्ही अगदी सोप्या शब्दांमध्ये आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत, त्यासाठी आपला वेळही दिलात, त्याकरता आकाशवाणी मुंबईच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 537.6 meters अर्थात 558 kilohertz. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. 103.6 megahertz सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमच्या कार्यक्रमात मी कांचन सावंत आपले स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ 8/1948, दिनांक 29 मे 2026. यानंतरचा कार्यक्रम आपण लगेचच ऐकणार आहोत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती याविषयी डॉक्टर स्मिता कोले, सहयोगी प्राध्यापिका पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये पशुपालकांसाठीचा एक विषय घेऊन आलेलो आहोत, शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती. शेतकरी बंधूंनो, आपण सगळेजण जाणतोच की शेतीला जोडधंदा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. पूरक व्यवसाय करणं हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे आणि त्यामध्ये जर आपण शेळीपालन आपल्याला करायचं असेल किंवा आपण करत असू तर आपल्याला कोणत्या गोष्टींची माहिती असायला हवी, त्याचं व्यवस्थापन कसं आपण करायला हवं, किंवा जे

0: शेळीपालन करत आहेत त्यांनी सुद्धा कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आज आपल्याला या चर्चेमधून मिळणार आहे. शेतकरी बंधूंनो, यासाठी आज आपल्याकडे शिरवळच्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर स्मिता कोल्हे स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत. मॅडम नमस्कार.
1: धन्यवाद प्रिया मॅडम.
0: तर सुरुवातीला मला सांगा की पशुपालनामध्ये शेळीपालनाला किती महत्व आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेळीपालन करणारे पशुपालक किती आहेत किंवा त्यांचा कसा कल आहे शेळीपालनाकडे?
1: अगदीच. आज आपण शेतकरी बंधूंनो, शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापनाच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहे आणि आपण त्या कशा अवलंबाव्या याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी व कृषीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे आणि जर आपण पशुपालन व्यवसायाचा विचार केला तर दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध पदार्थ निर्मिती, वराहपालन, नंतर मेंढीपालन इत्यादी व्यवसाय आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने केले जातात. आणि या पशुपालन व्यवसायाच्या साखळीमध्ये प्रामुख्याने शेळीपालनाला आपण जास्त प्राधान्य देतो. का बरं? तर शेळीपालन व्यवसाय हा अत्यंत कमी जागेत कमी भांडवलीमध्ये सुद्धा फार फायदेशीर ठरू शकतो आणि आपण आर्थिकरित्या स्वायत्त होऊ शकतो, त्यामुळे पशुपालनामध्ये शेळीपालन व्यवसाय हा उत्तम आहे.
0: मॅडम आपण जर विचार केला तर अनेक जोडधंदे आहेत, गाई म्हशी पालन असू देत किंवा कोंबडी पालन असू देत, पण शेळीपालन या सगळ्यांमध्ये सरस ठरतं का? काय वाटतं तुम्हाला?
1: अगदी बरोबर. आता प्रत्येकच पशुपालन व्यवसाय हा उत्तम आहे, परंतु आपल्या ग्रामीण भागाचा विचार केला असता आपल्याला माहितीच आहे की शेळीपासून आपल्याला मांस मिळते, कातळी मिळते, लेंडी खत मिळते आणि दूध सुद्धा मिळते. सध्या तर शेळीच्या दुधाला प्रचंड मागणी

0: सुद्धा तग धरू शकतात आणि वातावरणीय बदलाशी त्या त्वरित जुळून घेण्याची त्यांची क्षमता असते. कमी भांडवलामध्ये आपण कमी जागेमध्ये शेळीपालन व्यवसाय सुरू करू शकतो. ग्रामीण भागामध्ये तर उत्तम व्यवसाय आहे, यापूर्वीच मी म्हटलेलं आहे. यामुळे आपण निश्चितच शेळीपालनाला प्राधान्य देऊ शकतो आणि हा व्यवसाय इतर व्यवसायांच्या तुलनेत आपले जे होतकरू गरीब शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी अगदी सरस ठरू शकतो.
1: कमी भांडवलात करता येणारा हा शेळीपालन व्यवसाय आहे, पण जर आपले काही नवीन पशुपालक आहेत त्यांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे शेळीपालनाचा, तर त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: अगदी, आपण शेळीपालनाबद्दल यापूर्वीच थोडंफार बोललेलो आहे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण शेळीपालन कशासाठी करतो हे सर्वांनी ठरवायला हवं. आता शेळीपालन प्रामुख्याने आपण मांस उत्पादनासाठी करतो आणि शेळीच्या मांसाबद्दल कुठलाही अडसर येत नाही. आणि तुम्हाला माहितीच आहे की मटणाचे भाव हे दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे शेळीपालन हा एक शाश्वत व्यवसाय म्हणून तग धरून आहे. शेळीपालन व्यवसाय आर्थिकदृष्ट्या जर आपल्याला यशस्वी करायचा असेल तर आपण नेहमी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या पारंपरिक ज्ञानाला, जसं मी नेहमीच म्हणते की पारंपरिक ज्ञानाला शास्त्रीय दृष्टिकोनाची जोड द्यायला हवी आणि व्यवसायाची सुरुवात अगदी छोट्या प्रमाणात करायला हवी आणि हळूहळू अनुभवातून आपला व्यवसाय विस्तारावा, जेणेकरून आर्थिक नुकसान आपल्या पशुपालकांना होणार नाही. आणि शेळीपालन व्यवसायाची सुरुवात करताना शेळीची निवड, त्यांचे आरोग्य, प्रजनन, आहार व्यवस्थापन, त्यांचा निवारा व्यवस्थापन इत्यादी बाबींचे नियोजन काटेकोरपणे केल्यास निश्चितच हा व्यवसाय त्यांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरेल.
1: अच्छा, शेळीपालन आपण जेव्हा करतो तेव्हा संगोपनाच्या काही विशिष्ट व्यवस्थापन पद्धती आहेत, म्हणजे संगोपनाच्या म्हणण्यापेक्षा शेळीपालन करताना काही जण मुक्त संचार पद्धतीने करतात किंवा काही बंदिस्त गोठ्यांमध्ये असतात, या वेगवेगळ्या पद्धतींविषयी आम्हाला मार्गदर्शन करा.
0: अगदीच, जेव्हा आपण शेळीपालन व्यवसाय बघतो तर तो बरेच जण पारंपरिक पद्धतीने करतात, आता काही व्यावसायिक पद्धतीने सुद्धा करतात. आता जेव्हा आपण शेळीपालनाच्या संगोपनाच्या पण पद्धती म्हणूया किंवा व्यवस्थापन पद्धती म्हणूया तेव्हा त्यामध्ये आपण तीन पद्धती असतात, एक मुक्त व्यवस्थापन पद्धती, अर्धबंदिस्त व्यवस्थापन पद्धती आणि बंदिस्त व्यवस्थापन पद्धती. आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपण मुक्त व्यवस्थापन पद्धतीचं शेळीपालन बघूया.
1: बर, मग मुक्त व्यवस्थापन पद्धतीने शेळीपालन जर केलं तर ते जास्त फायद्याचं आहे का?
0: आता प्रत्येकाचं जी भौगोलिक परिस्थिती आहे, त्यांच्याकडे उपलब्ध भांडवल आणि उपलब्ध साधन सामुग्री याचा विचार करून प्रत्येक पशुपालकांनी कुठली

0: व्यवस्थापन पद्धती योग्य आहे याचा विचार करावा.
1: अच्छा
0: आज आपण या तिन्ही पद्धतींचा थोडासा उहापोह करूया. सर्वप्रथम मी आपणाला सर्वांना मुक्त व्यवस्थापन पद्धतीची माहिती देते. आता आपण मुक्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये मिश्र कळपामध्ये इतर पाळीव प्राण्यांसोबत नैसर्गिक पडी किंवा नापीक जमिनीवर उगवलेल्या गवतावर, चराऊ कुरणावर अथवा धान्य पिकाच्या अवशेषांवर शेळ्या चराई करून जोपासल्या जातात. आपण म्हणूया याला पारंपरिक पद्धतीने आपण पिढ्यानपिढ्या व्यवसाय करतो ते शेळीपालन. यामध्ये चराऊ कुरणावरील झाडाच्या सावलीचा, नदी नाले, तळ्यातील पाण्याचा उपयोग करून आपण घेतो. या पद्धतीमध्ये निवारा, चारा वैरण, खुराक, पाण्याची वेगळी अशी काही व्यवस्था केली जात नाही. यासाठी शेळ्या पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात. या पद्धतीमध्ये प्रतिकूल परिस्थिती शेळ्यांना संरक्षण फार कमी मिळते, परंतु अडचणीच्या काळात रात्रीच्या वेळी काटेरी फांद्यांचे कुंपण घालून उघड्यावर अथवा झाडाखाली आपण निवाऱ्याची सोय करतो. आता मुक्त व्यवस्थापन पद्धती कमी पावसाच्या शिवाय उष्ण हवामानात डोंगराळ प्रदेशात सोयीस्कर आहे. या पद्धतीमध्ये नैसर्गिक साधन सामुग्रीचा पुरेपूर उपयोग करून घेतला जातो. अल्पभूधारक शेतकरी, त्याचबरोबर शेतमजूर, दुर्बल घटकातील व्यक्ती पारंपरिक स्वातंत्र्य पशु व्यवसाय आणि उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणून आपण या मुक्त व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करू शकतो. शेतकऱ्यांची आर्थिक दुर्बलता, अत्यल्प जमीन धारणा, वैरण पाण्याची कमतरता, न परवडणारी कोरडवाहू जमीन हे प्रमुख कारणे आहेत. या पद्धतीमध्ये कळपातील शेळ्यांची संख्या जास्त असते, परंतु भांडवली गुंतवणूक, मजूर, चारा पाणी, औषधोपचारावरील होणारा खर्च कमी लागतो. शेळ्यांना व्यायाम मिळतो, त्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडी जोपासल्या जातात, कारण त्या स्वतः कुरणामध्ये स्वतः स्वतः चरण्यासाठी आपण सोडतो. आणि शेळ्या जोपासण्यासाठी रोजंदारावरील किंवा हंगामी मजुरांचा वापर केला जात नाही. या पद्धतीमध्ये कुटुंबातील व्यक्तींचा व्यवस्थापनासाठी उपयोग केला जातो. त्यामुळे इतर व्यवस्थापन पद्धतींच्या तुलनेमध्ये या पद्धतीमध्ये भांडवली गुंतवणुकीच्या प्रमाणात आपण म्हणूया आर्थिक उत्पन्न मिळते. आणि व्यापारी तत्वावर शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी मुक्त स्थलांतर पद्धतीची सुद्धा शिफारस बऱ्याचदा केली जाते, कारण मुक्त चराऊ कुरणांवर शेळ्यांच्या चरण्यावर बंधन राहत नाही.
1: लेंडी खत चांगलं,
0: अगदी बरोबर, आणि लेंडी खत वाया जाऊन खताचे उत्पन्न मिळत नाही. शेळ्यांच्या प्रजनन, आहार आणि दुग्ध उत्पादनावर नियंत्रण ठेवता येत नाही. करड्यांची शरीराची वाढ खुंटते, त्यामुळे करड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते. आणि अधिक उत्पादनाची अपेक्षा करता येत नाही, कारण त्यांना आपण चराऊ भागामध्ये आपण चरण्यासाठी सोडून देतो. आणि व्यापारी तत्वावर शेळी व्यवसाय यशस्वी करण्यासाठी बंदिस्त अथवा अर्धबंदिस्त व्यवस्थापन पद्धतीचा मुख्यत्वे अवलंब केला जातो.
1: अच्छा, हे झालं मुक्त व्यवस्थापन पद्धत. पण हे त्यांचे फायदे तुम्ही आम्हाला सांगितले, त्याचे काही तोटे आहेत ते जर बघितले तर म्हणजे माझ्या अंदाजाने की मुक्त संचार पद्धत जेव्हा असते शेळ्यांची तेव्हा जंगली श्वापदांपासून त्यांना भीती असते, किंवा सर्पदंश
0: बरोबर,
1: किंवा इतर काही नैसर्गिक आपत्ती, तर
0: अगदी बरोबर,
1: त्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल का? म्हणजे ते सुद्धा शेतकऱ्यांना माहिती असणं गरजेचं आहे.
0: अगदीच बरोबर. आता आपण अगदी थोड्या वेळा अगोदरच म्हटलं की आपण जेव्हा मुक्त स्थलांतर पद्धती वापरतो तेव्हा बऱ्याचदा आपले त्यांच्यावरती बंधनं राहत नाही, किंवा आपण म्हणू शेळ्यांच्या चराऊ कुरणावर सुद्धा बंधन राहत नाही. त्यांचे लेंडी खत सुद्धा वाया जाते आणि त्याचबरोबर त्यांच्या आहार, प्रजनन आणि आपण म्हणूया त्यांच्या दूध उत्पादनावर सुद्धा आपल्याला नियंत्रण ठेवता येत नाही. करड्यांच्या शरीरांची वाढ आणि त्यांच्या इतर नोंदी सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे ठेवता येत नाही. आणि करड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते, जंगली श्वापदांचा त्रास होतो. चराऊ कुरणांमध्ये बऱ्याचदा त्यांनी काय खाल्लेलं आहे याच्यावर आपला अंदाज येत नाही. विषबाधेमुळे बऱ्याचदा मृत्यू दर वाढू शकतो. त्यामुळे हे थोडेफार प्रमाणात तोटे आहेतच या पद्धतीचे,
1: पण तसंही कुठेतरी रिस्क असते. पण शेवटी मुक्त व्यवस्थापन हे एक चांगली, कमी भांडवलात आणि जास्त फायदा मिळवून देणारी पद्धत आहे, ज्याने शेळीचं आरोग्य सुद्धा चांगले
0: राहू शकते.
1: यानंतर जी पद्धत तुम्ही म्हणाला अर्धबंदिस्त पद्धत, तर त्याच्या व्यवस्थापनाविषयी काय सांगाल?
0: आता अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये आपण मर्यादित स्वरूपात मुक्त आणि बंदिस्त पद्धतीचा समावेश करतो. मूळ ठिकाणापासून आपण शेळ्यांचे कळप स्थलांतर केले जात नाही. शेळ्या ह्या मिश्र कळपामध्ये जोपासल्या जातात. तसेच कळपाचे आकारमान 50 पेक्षा आपण अधिक सहसा ठेवत नाही. शेळ्यांचे कळप, नैसर्गिक कुरण, शेतातील बांधांवर, धान्य पिकांची काढणी केलेल्या क्षेत्रावर, तसेच झाडपाल्यावर दैनंदिन

0: 6 ते 8 तास आपण या पद्धतीमध्ये शेळ्या चारल्या जातात. परंतु फक्त नैसर्गिक चाऱ्यावर शेळ्यांच्या अन्नद्रव्याची गरज पूर्ण होऊ शकत नाही. त्याकरिता रात्रीच्या वेळी गोठ्यात हिरवी वैरण, कोरडा चारा तसेच खुराक गरजेनुसार दिला जातो. पिण्याच्या पाण्याची, क्षार चाटण्याची गोठ्यात सोय केली जाते. गाभण दुभत्या शेळ्या आणि वाढत्या वयातील करड्यांची विशेष काळजी घेतली जाते या पद्धतीमध्ये. त्यामुळे शेळ्यांची आहार क्षमता, पचन क्षमता, उत्पादनासाठी अन्नद्रव्य वापरण्याची कार्यक्षमता वाढते. शरीराच्या वाढीचा वेग, मांस उत्पादन, शेळ्यांची पुनरुत्पादन क्षमता आणि दूध उत्पादन वाढण्यास मदत होते. तसेच लेंडी खताचे उत्पादन सुद्धा आपल्याला या पद्धतीमध्ये अधिक मिळते. आणि आहारातील अन्नद्रव्यांचा पुरवठा आणि उत्पादनासाठी वापर या पद्धतीमध्ये मुक्त व्यवस्थापन पद्धतीपेक्षा निश्चितच चांगला होतो. तसेच स्वस्त मांस उत्पादनासाठी उपलब्ध साधन सामुग्रीचा आपण पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी मिश्र व्यवस्थापन पद्धत चांगली तसेच सोयीस्कर आहे. नैसर्गिक कुरण आणि चाऱ्याकरिता जागेची उपलब्धता नसल्यास अशा भागामध्ये आपण बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा. जागा कमी असेल तर आपण अर्धबंदिस्त पद्धतीचा वापर सहसा करू शकत नाही.
1: मला असं वाटतं की पुढचं आपल्याला तेच जाणून घ्यायचं आहे की बंदिस्त व्यवस्थापन पद्धत म्हणजे नेमकं काय, त्याचं व्यवस्थापन कसं करावं लागतं.
0: बरोबर. आता आपण अर्धबंदिस्त आणि मुक्त व्यवस्थापन पद्धती बघितलेलंच आहे. बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये शेळ्या ह्या निवाऱ्याच्या सुरक्षित ठिकाणी दिवस रात्र सुधारित एका जागेमध्ये, गोठ्यामध्ये किंवा वाड्यामध्ये ठेवल्या जातात. या व्यवस्थापन पद्धतीमध्ये शेळ्या बाहेर चरावयास पाठवल्या जात नाही आणि गरजेनुसार शेळ्यांना वैरण, खाद्य, पाणी, औषधोपचार गोठ्यातच केला जातो. आणि या पद्धतीमध्ये उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणजे समजा प्रामुख्याने आपल्याला शेळीपालनच करायचं असेल आणि आपल्याला मुख्यत्वे मांस उत्पादन किंवा आपल्याला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनायचं असेल आणि त्यासाठी आपण शेळीपालन करत असते तर मुख्यतः ही व्यवस्थापन पद्धत वापरण्यात येते. या पद्धतीमध्ये शेळ्यांचे कळप आकाराने लहान असून वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवण्यात येतात. या पद्धतीमध्ये जातीवंत शेळ्यांची अनुवंशिक उत्पादन क्षमता विकसित होऊन अधिक चालना मिळण्यास मदत होते. यामध्ये नैसर्गिक प्रतिकूल हवामानापासून संरक्षण देण्यासाठी सुधारित गोठ्याची आवश्यकता असते. त्यामध्ये शेळ्यांच्या व्यवस्थापनाकरिता मजुरांची आवश्यकता सुद्धा असते. चारा पिकांच्या उत्पादनाकरिता बारमाही सिंचनाची सुविधा असलेल्या जमिनीची सुद्धा आवश्यकता असते. साधारणपणे एका शेळीकरिता वर्षभर लागणारी हिरवी वैरण उत्पादनाकरिता बारमाही सिंचनाची सोय असलेली साधारणपणे 2 गुंठे जागेची आवश्यकता असते. बंदिस्त शेळीपालन व्यवस्थापनामध्ये शेळ्यांच्या खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवले जाते. यामध्ये सांसर्गिक रोगाचे प्रमाण कमी राहते. आपण त्यांच्यावर प्रामुख्याने लक्ष देतो, त्यांचं रोगांचे निर्मूलन करण्याकडे सुद्धा लक्ष देतो, व्यवस्थित लसीकरण करतो आणि तसेच लेंडी खताचे जास्त उत्पादन मिळते. शेळ्यांना त्यांच्या गरजेनुसार आहार दिला जातो, त्यामुळे करडांची वाढ झपाट्याने होते. त्यांच्या योग्य व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवता येते. औषधोपचार तसेच त्यांच्या खर्चांच्या नोंदी, नंतर किती नफा झाला याच्या सुद्धा आपण नोंदी अद्ययावत या व्यवस्थापन पद्धतीमध्ये ठेवणे सोयीचे होते. व्यापारी तत्वावर मांस आणि दूध उत्पादनासाठी ही अतिशय चांगली पद्धत आहे. परंतु बंदिस्त व्यवस्थापनातील शेळ्या ह्या पूर्ण परावलंबी असतात. अन्न, निवारा, औषधोपचार, व्यायाम अशा अनेक गरजांसाठी शेळ्यांना पूर्णपणे शेळी पालकांवरच अवलंबून राहावे लागते. राज्यातील कुरणांची तसेच पिकाखालील क्षेत्र आपल्याला माहितीच आहे की दिवसेंदिवस कमी होत चाललेली असल्यामुळे सध्या आपण याला बंदिस्त किंवा ठाणबंद शेळी पालन म्हणू शकतो. ही गरज सध्या वाढलेली आहे कारण संतुलित आहार, कार्यक्षम व्यवस्थापन, औषधोपचार, शेळीची वैयक्तिक काळजी आणि पर्यावरणाचा समतोल आपण या व्यवस्थापनाद्वारे करू शकतो.
1: पण ही थोडं खर्चिक आहे.
0: अगदी बरोबर.
1: त्यासाठी त्यांना पशुपालकांना थोडी तयारी ठेवावी लागेल,
0: भांडवल लागतेच.
1: बरोबर. त्यासाठी पण काही अनुदान असतं का?
0: हो हो, अनुदान असतो. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजना आहे. तेव्हा पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधून कुठल्या योजना आहे त्या योजनांचा जरूर लाभ घ्यावा.
1: बरोबर आहे. बंदिस्त व्यवस्थापनाविषयी तुम्ही आम्हाला सांगितलं, अजून थोडक्यात आपण जाता जाता त्यांना फायदे सांगूयात की बंदिस्त व्यवस्थापन पद्धत ही असुरक्षित आहे आणि आपल्याला हमखास जर उत्पन्न घ्यायचं आहे, अगदी व्यावसायिक दृष्टिकोनातून आपल्याला करायचं आहे, तर हे 4-5 फायदे जास्त आपण त्यांना महत्वाचे आहेत ते त्यांना सांगूया.
0: बंदिस्त व्यवस्थापन जसं

0: म्हटलं तसं आपण याच्यामध्ये आपण शेळ्यांची व्यवस्थित काळजी घेतो, त्यांच्याकडे आपलं पूर्ण लक्ष असते. बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये सांसर्गिक रोगाचा आणि जंतांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. या पद्धतीमध्ये शेळ्यांच्या हालचाली मर्यादित स्वरूपात होत असल्यामुळे शेळ्यांची शक्ती वाचते आणि परिणामी आपल्याला मांस उत्पादन वाढीस मदत होते. पैदाशीकरिता निवड अथवा संकरित पद्धत अंमलात आणणे सोपे होऊन अधिक उत्पादन देणाऱ्या शेळ्यांचे चांगल्या प्रकारे आपल्याला संगोपन करता येते. दैनंदिन व्यवस्थापन आपल्याला या पद्धतीमध्ये करणे अगदी उत्तमपणे सोपे जाते. बंदिस्त शेळीपालनामध्ये पिकांचे नुकसान होत नाही, त्याचबरोबर शेळ्यांपासून मिळणारे लेंडीखत सुद्धा आपण वापरू शकतो आणि आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो.
1: मला असं वाटतं की आता एकंदरीतच शेळीपालन व्यवसायामध्ये ज्या काही व्यवस्थापन पद्धती आहेत, या तीन पद्धती ज्या मुख्य आहेत त्या तुम्ही आम्हाला छान सांगितल्या आहेत. जाता जाता आपल्या शेतकरी बंधूंना किंवा आपले जे पशुपालक आहेत ज्यांना शेळीपालन करायचंय किंवा जे शेळीपालन करत आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल दोन शब्दात?
0: शेळीपालन व्यवस्थापनामध्ये योग्य नियोजन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नियमित देखभाल यांचा संगम झाल्यास हा व्यवसाय अत्यंत यशस्वी तसेच नफादायक ठरू शकतो. शेळ्यांना संतुलित पौष्टिक आहार देणे, स्वच्छ हवेशीर निवारा व्यवस्था उपलब्ध करून देणे तसेच नियमित लसीकरण, आरोग्य तपासणी करणे हे उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अत्यावश्यक घटक आहे. याशिवाय सुधारित स्थानिक परिस्थितीला अनुरूप जातींची निवड, योग्य प्रजनन व्यवस्थापन, पिल्लांची योग्य काळजी घेणे, खाद्य व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचं ठरतं शेळीपालनामध्ये. आणि नेहमीप्रमाणेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण आणि बाजारपेठेची माहिती यामुळे उत्पादनाला चांगला दर मिळतो. प्रशिक्षण जर शेळीपालकांना हवं असेल तर क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, जे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत येते, तिथे तीन तीन दिवसांचे प्रशिक्षण होत असतात. त्यांनी निश्चितच आमच्या महाविद्यालयामध्ये संपर्क साधावा आणि प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. एकूणच शेळीपालन हा कमी खर्चात सुरू होणारा, कमी जोखमीचा आणि लवकर परतावा देणारा व्यवसाय आहे. योग्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास हा व्यवसाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य तसेच स्वावलंबन मिळवून देणारा प्रभावी असा व्यवसाय आहे.
1: धन्यवाद मॅडम. मला असं वाटतं की जे आपले पशुपालक आहेत त्यांच्या शंकांचं नक्कीच निरसन झालं असेल आणि तुम्ही आलात याविषयी आम्हाला खूप छान मार्गदर्शन दिलं त्याबद्दल मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज आपण शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती याविषयी डॉक्टर स्मिता कोले, सहयोगी प्राध्यापिका पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: एफ एम बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 8 वाजले आहेत.
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
3: नीट जेई की तयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
4: atmamalikonline.com.
5: आत्मा मालिक ये.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन ओपन.
5: आत्मा मालिक ये.
6: अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
7: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
6: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

या विषयाशी सुसंगत अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. मिशन लाईफ अंतर्गत 7 विषयांचा समावेश आहे. ऊर्जा बचत करा, पाणी वाचवा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकला नकार द्या, कचरा कमी करा, ई कचरा कमी करा, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा. चला तर मग सर्वजण मिळून हवामान बदलाचा यशस्वीपणे सामना करूयात आणि वसुंधरेचं संरक्षण करूयात.

श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो. या निमित्तानं मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट अंतर्गत असलेल्या 7 विषयांवर आधारित तसंच यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या क्लायमेट ॲक्शन

एफ एम बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 8:05 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात 2.25 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. 31 ऑगस्ट 2028 पूर्वी TET उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक. देशात LPGचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश. आणि IPLच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू. शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते. देशाचे एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे अशी माहिती चौहान यांनी दिली. आतापर्यंत 9,76,000 शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही असं चौहान म्हणाले. खत वितरणात पारदर्शकता, काळाबाजार रोखणे आणि खऱ्या शेतकऱ्यांना योग्य पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं चौहान म्हणाले. सध्या सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता चाचणी TET उत्तीर्ण होणे अनिवार्य असून त्यासाठी शिक्षकांना दिलेली मुदत 31 ऑगस्ट 2028 पर्यंत वाढवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले आहेत. शिक्षकांना चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून मुदतवाढ देण्याचे तसेच ही परीक्षा वर्षातून 2 घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. शिक्षकांच्या सेवा शर्तींमध्ये याचा अंतर्भाव नसल्याचं कारण देत अनेक शिक्षकांनी TET बंधनकारक करण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. ते सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिका समूहावर न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे. नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी सशक्त आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी त्यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. प्रधानमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. मात्र जबाबदारी निश्चित करणारा आणि अशा परीक्षांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर जबाब दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला दिले आहेत. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने नीट UG परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता

बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं NTA स्पष्ट केलंय. भारताने माता आणि बाल आरोग्य, पोषण आणि आर्थिक संरक्षण या क्षेत्रात वेगाने प्रगती केल्याचं आज प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात म्हटलं आहे. या सर्वेक्षणानुसार 95.9% गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व काळजी घेण्यात आली तर गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत सरकारी मदत घेणाऱ्या मातांचं प्रमाण 70%वरून 76.2% वाढलं आहे. भारताचा एकूण प्रजनन दर 2% कायम असून 1 वर्षापासून ते 2 वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाचं प्रमाण 96% जास्त असल्याचं सर्वेक्षणात नमूद आहे. या सुधारणा सरकारच्या विविध उपक्रमांचा सातत्यपूर्ण प्रभावच दर्शवत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी दिल्लीत तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था TOFEI या ॲपच्या प्रायोगिक आवृत्तीचं अनावरण आज केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांच्या हस्ते झालं. देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करणं हा या ॲपचा उद्देश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात LPGचा 30 दिवस पुरेल इतका राखीव साठा करण्याचे निर्देश सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना दिल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत त्या आज बोलत होत्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी, फुगेवाडी, काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलंय. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असा अहवाल म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली. त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. भारत चीन सीमा व्यवहार समन्वय कृती समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सीमापार नद्यांचं व्यवस्थापन आणि सहकार्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. सीमेवरच्या नद्यांच्या पाणी व्यवस्थापन संबंधात लवकरच एक तज्ज्ञांची बैठक व्हावी अशी मागणी भारतानं केली आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग ल्यांग उद्यापासून भारताच्या दौऱ्यावर येणार असून ते प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती जयस्वाल यांनी यावेळी दिली. काँगो प्रजासत्ताकात इबोलाचे 906 संशयित रुग्ण असून त्यातले 223 जण मृत्यू पावले आहेत. जागतिक आरोग्य संस्थेनं आज ही माहिती दिली आहे. काँगो प्रजासत्ताकात बुंदी बुगियो प्रकारच्या इबोलाची साथ सुरू असून 125 जणांना इबोलाचीच लागण झाल्याचं नक्की झालं आहे आणि त्यातल्या 17 जणांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संस्थेनं म्हटलं आहे. या बुंदी बुगियो प्रकारच्या इबोलाची लागण युगांडातही झाली असून त्यावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांनी आज 48वे उपनौदल प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले कोचर 1988 भारतीय नौदलात रुजू झाले होते. आपल्या 37 वर्षांपेक्षा अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी नौदलातली विविध पदं भूषवली आहेत. IPL क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता

0: फेरीत आज चंदीगडमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्स नाणेफेक जिंकून फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 2 बाद 76 धावा झाल्या होत्या. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहापात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात 2.5 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. 31 ऑगस्ट 2028 पूर्वी TET उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक. देशात LPGचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश. आणि IPLच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. रात्रीचे 8:15 झालेत. ऐकूया कार्यक्रम लोकसंगीत. आजच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं गायलेलं पुरुषोत्तम उईके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं एक अभंग.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्याला एकात्मतेचा, राष्ट्रप्रेमाचा, मानवतेचा, स्वच्छतेचा संदेश दिला. तुकडोजी महाराजांचा अजून एक अभंग पुरुषोत्तम उईके आणि सहकारी यांच्या आवाजात आपण आता पुन्हा एकदा ऐकणार आहोत.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अभंग पुरुषोत्तम उईके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम लोकसंगीत, आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजलेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात ऐकूया उषा देगवेकर यांनी गायलेलं एस ए शुक्ला यांचं गीत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. रात्रीचे 9:45 थोड्याच वेळात समाचार संध्या, ठीक 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स, हे सर्व दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: You were listening to a discussion on 10 years of insolvency and bankruptcy code, strengthening India's insolvency and resolution framework. The participants were Dilip Chinoy, former Secretary General FICCI, and A.K. Bhattacharya, economic analyst. Moderator was Arjun J. Chaudhary. This program was produced and presented by the News Services Division of Akashvani. Current Affairs.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. रात्रीचे 10 वाजतायत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत हिंडोल पेंडसे यांचं गायन, राग दरबारी, विलंबित गत झुमरा तालात, द्रुतगत एक तालात, बोल विलंबित मुबारक बडिया, द्रुत मान जा मोरे पियारे. त्यांना तबला साथ केली आहे मनीषा मदनकर यांनी आणि हार्मोनियम साथ केली आहे संदीप गुरमुले यांनी. तर ऐकूया हिंडोल पेंडसे यांचं गायन राग दरबारी.

आताच आपण शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये हिंडोल पेंडसे यांचं गायन ऐकलं, राग दरबारी. पुन्हा एकदा आपण शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म ऐकणार आहोत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, रात्रीचे 10:30 वाजले आहेत. नादब्रह्माच्या या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत पंडित विद्याधर व्यास यांचं गायन राग कामोद. विलंबित गत झुमरा तालात, द्रुत गत तीन तालात. विलंबित गतमधील बोल आहेत हुन तो जनमन छंदी, द्रुत गतमधील बोल आहेत मैं जाने ना दूंगी. तबला साथ केली आहे ओंकार गुलबडी यांनी, सारंगी साथ केली आहे उस्ताद फारुकी लतीफ यांनी, आणि हार्मोनियम साथ केली आहे विनोद पडगे यांनी. तर ऐकूया पंडित विद्याधर व्यास यांचं गायन राग कामोद.

श्रोते आपण नादब्रह्म या कार्यक्रमात ऐकत होतात पंडित विद्याधर व्यास यांचं गायन. आपण ऐकलात राग कामोद. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245415429 आणि 45151430. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन ए आर ऍप वरही.
1: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
2: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
1: वाह,
2: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
1: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आप की